सुप्रभात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 6 आश्विन शके 1948 अर्थात 28 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:57 झालेली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात.

पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही देशभक्तीपर रचना, संगीत रचना मधुकर गोळवलकर यांची, लता मंगेशकर आणि सहकार यांच्या आवाजात.

व्यवस्थापन याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये त्वचा विकार याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोते, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्था

6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापन, युवक आणि महिला सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी साधलेला संवाद. सकाळी 7:00 साहित्यविषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, यात मृदुला बापट लिखित कोंड्याचा मांडा करण या म्हणीची कहाणी आज आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आयुर्विश्व हेल्थ केअर, तर 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकू शकणार आहात. 8:20 कोल्हापूर दर्पण हा ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये उमा पाटील यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू आज 10:30.

सकाळी 11 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम, 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी। संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कवी कथाकार नाटककार उदय ब्रह्म यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत, 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार यामध्ये रामराम पाहुणं हा कार्यक्रम आज आपण ऐकू शकणार आहात। याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू, तर श्रोतेहो ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात आपण ऐकूया गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती. ऐकूया या माहितीचा भाग पहिला.
2: मंडळी, गाजर गवत हे प्रामुख्यानं काँग्रेस गवत, पांढरी फुली, चटक चांदणी या नावांनी ओळखलं जातं. हे अत्यंत उपद्रवी तण काँग्रेस गवत या नावानं प्रचलित आहे. त्याचं शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरेफोरस असं आहे. या वनस्पतीचं मूळ मेक्सिको, उत्तर अमेरिका, वेस्ट इंडिज भागातलं आहे. हे गवत शेतजमीन, मानव, प्राणी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. गाजर गवत हे बारमाही तण असून हे अतिशय वेगानं वाढतं. या झाडाला पांढऱ्या रंगाची असंख्य फुलं येऊन त्यापासून बी निर्मिती होते. या बिया रंगाला काळसर, लंबवर्तुळाकार, लहान आणि वजनानं हलक्या असतात. या हलक्या बियांचा प्रसार वाऱ्यामार्फत दूरवर होतो. त्यामुळं या गवतानं लाखो हेक्टर क्षेत्र व्यापलेलं दिसतं. शेतातील मुख्य पिकासोबत हे जर वाढलं तर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा निर्माण झाल्यानं पीक उत्पादनात मोठी घट येते. रस्त्याच्या कडेला, तळ्याशेजारी, नदी नाल्याकाठी, रेल्वे रुळांच्या आजूबाजूला, कॅनॉल, विहिरी, पडीक जमीन आणि शेतांमध्ये अशा ठिकाणी गाजर गवत आढळून येतं. शेतातल्या मुख्य पिकासोबत गाजर गवत वाढलं तर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होऊन पीक उत्पादन

0: मोठी घट येते. या गवतामुळे वेगवेगळ्या ॲलर्जी उद्भवत असल्यामुळे सजीवांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक ठरतं. फुलावर येण्यापूर्वी गाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन केलं तर प्रभावी नियंत्रण करणं शक्य होतं. या गाजर गवताच्या नियंत्रणासाठी गाव पातळीवर सामूहिकरित्या प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, नावाप्रमाणे गाजर गवताची पानं गाजराच्या पानांसारखी दिसतात. याची वाढ अत्यंत वेगानं होत असून उंची 1.5 ते 2 मीटर पर्यंत असू शकते. या तणाला विशेषतः फुलधारणेच्या अवस्थेत मोठ्या संख्येनं असंख्य पांढऱ्या रंगाची फुलं आणि फांद्या येतात. देठ आणि पानांवर बारीक केसांसारखी लव असते. गाजर गवताचा प्रसार प्रामुख्यानं बियांद्वारे होतो. एक वनस्पती सुमारे 5000 ते 25000 बी तयार करू शकते. बी वजनानं खूप हलके असल्यानं ते वारा, पाणी किंवा विविध मानवी क्रियाकलापांद्वारे सहज वाहून नेले जातात.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:15 ऍडव्हान्स आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
3: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःच जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 6:45 झालेले आहेत।

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचा विकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचाविकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचाविकार बघायला मिळतात. काही त्वचा विकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं.

याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतुसंसर्गामुळे होणारे त्वचाविकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंग दुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचाविकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ह्याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचाविकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंटशी सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.

0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा, यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
3: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळ असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात. तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव याकडे तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली,

त्याच्यापासून आपण उद्बत्ती किंवा धूप काड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक चार महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात. ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत

0: दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे चार आर जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे चार आरचा जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
0: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तसं जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
2: गतकाळाची स्मृती जपणारी,
3: तुमच्यासाठी तुमच्या घरी
2: रोज भेटणारी
3: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, आज 28 सप्टेंबर. आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लता मंगेशकर यांचा स्वर आहे. दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लता मंगेशकर यांचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. अशा शब्दात पु ल देशपांडे यांनी लतादिदींच्या महतीचं वर्णन केलंय. श्रोते हो, आज गायिका, संगीतकार, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन. तेव्हा आजच्या आमच्या प्रसारणामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजतायत. ऐकूया साहित्यविषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये मृदुला बापट लिखित कोंड्याचा मांडा कर्ण या म्हणीची कहाणी आता आपण ऐकणार आहोत. वाचन ऐश्वर्या बेहरे यांचं.

कोंडा हा किमतीच्या दृष्टीनं अत्यंत क्षुल्लक पदार्थ आहे. धान्य पाखडून झाल्यावर चांगलं धान्य बाजूला काढलं की जे काही उरतं तो कोंडा. आणि मांडा म्हणजे अतिशय सुरेख असा हा पदार्थ, जो करताना करणारीचा कस लागतो. जिला ते कसब साधलं तिलाच तो मांडा करायला जमतो. मग एखादी सुगरण असेल ती कोंड्यातून सुद्धा काही धान्य कण शोधून काढते आणि निगुतीनं त्यावर पुढची प्रक्रिया करून कोंड्याचा मांडा करते. अशा अर्थाची ही म्हण आहे. पूर्वीच्या काळी संपूर्ण समाजातील कुटुंबाकडे हातात खेळता पैसा नव्हता. एकंदर सगळीच कुटुंब मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग यात विभागलेली होती. काहीच मंडळी खोत, पाटील, सावकार अशी कुटुंब श्रीमंत म्हणून गणली जातील अशी होती. त्यावेळी घरात माणसांची संख्या सुद्धा जास्त असे आणि कमावती व्यक्ती एखादीच असे, किंवा शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न घरात येत असे. म्हणून जे मिळेल त्यात भागवायची वृत्ती होती. यात घरातील गृहिणीचा मोठा कस लागत असे. जेवणाच्या वेळी आयत्या वेळेला एखाद दुसरा पाहुणा आला तर घरात जे उपलब्ध असेल त्यातच काहीतरी चांगलं करून जेवायला घालायची जबाबदारी त्या गृहिणीवर असे. त्यातच तिचं सुग्रण पण दिसून येई. अक्षरशः या गृहिणी कोंड्याचा मांडा करून वेळ साजरी करत असत. या कश्चित गोष्टीतही चांगली गोष्ट शोधणं असाही अर्थ या म्हणीचा काढता येईल. आर्थिक स्तर वेगवेगळे असणारी माणसं समाजात राहतात. कुणी अतिश्रीमंत असतं तर कुणी रोजीरोटी मिळवण्यासाठी कष्ट करत असतं. धुणभांडी यासारखी कामं करणाऱ्या, कपड्यांवर भांड्याचा सौदा करणाऱ्या, बाजारात जाऊन भाजीपाला विकणाऱ्या अशा स्त्रियांकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की यांचं जीवन किती कष्टमय असतं. जेव्हा काही पैसा मिळवतील तेव्हाच पुढचा दिवस आनंदात जाणार असतो. सखुबाईचा नवरा व्यसनी, त्याला रोज पैसे लागतात. मुलगा 9वी पास झालाय. तो गवंड्याच्या हाताखाली काम करतो आणि त्यात

तो सुद्धा कामचुकार, त्यामुळं त्याला पूर्ण पगार कधीच मिळत नाही. सखुबाईची या दोघांना पोटापाण्याला घालण्यासाठी भयंकर ओढाताण होते. तरीही ती जे मिळेल त्यातून दोघांनाही काहीतरी चांगलं चुंगलं करून घालत असते. ती म्हणते, यातल्या कोणाला सोडू, दोघही माझीच आहेत. रजनीबाईंची परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या लहानशा दोन खोल्या आहेत आणि त्या स्वतःच्या आहेत. एका अपघातात नवरा अपंग झाला, त्याला स्वतःच्या पायावर चालता येत नाही, पण दोघांनी हार मानली नाही. रजनीताई शिवणकाम करते आणि नवरा लाईटच्या माळा आणि रोषणाईची मखर बनवतो. दोघेही मिळून आनंदानं राहतात. कोंडा मिळतो आहे त्यातून मांडा कसा करता येईल हेच ती दोघं पाहत असतात. कोंड्याचा मांडा करणं याचा आणखी एक अर्थ आपल्याला असा सांगता येईल की थोडीशी जरी अनुकूल परिस्थिती असली तरी त्यातून स्वबळावर मोठी झेप घेता येते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. अनेक मोठे उद्योगधंदे सुरुवातीस अगदी लहान प्रमाणात असतात, पण नंतर करणाऱ्याच्या अथक प्रयत्नांनी ते खूप मोठे होतात. सुरुवातीला लहान असणाऱ्या शाळा त्यातील शिक्षकांच्या प्रयत्नानं मोठ्या बनतात. घरोघरी खाद्यपदार्थ विकणारा मनुष्य एक दिवस मोठं दुकान टाकतो, व्यापारी बनतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यांची हुशारी, बुद्धिकौशल्य, श्रमातील साफल्य यामुळं त्या व्यक्ती आपल्या जीवनात कितीतरी मोठी झेप घेतात. त्यांच्या हातात कोंडा असतो त्याचा ते मांडा करून दाखवतात आपल्या कष्टाच्या जोरावर.

0: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत मृदुला बापट लिखित कोंड्याचा मांडा करण या म्हणीची कहाणी आताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऐश्वरी बेहरे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या 1 दिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. 2016 सर्जिकल स्ट्राईक, 2019 बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाबाबतच्या भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाची ठळक उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देश परदेशातील नागरिकांशी संवाद साधला. 2016 भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा एक नवीन दृष्टिकोन जगासमोर आला, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आणि स्वनोंदणी सुविधेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल केलं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचीही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये दखल घेतली. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानाला साथ देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले,
1: युवाओं ने नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत. इसमें माय भारत के वॉलंटियर शामिल है और जागरूकता के कार्यक्रम हुए हैं. नशा मुक्ति का संदेश

0: हमारे युवा खुद इस संदेश को आगे बढ़ा रहे हैं। माई भारत पर एंथेम, स्लोगन राइटिंग और नुक्कड़ नाटक जैसी अलग अलग प्रतियोगिताएं हुई है।
1: 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेविषयीची माहिती।
2: 2021 सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती योजनेनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली। पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याऐवजी ही कामं करताना एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या उद्देशानं गतिशक्ती योजना तयार करण्यात आली। यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे। 16 मंत्रालयं आणि विविध सरकारी विभागांकडील पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित करण्यात आली। त्यामुळं एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या परिसरात आधीपासून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कुठे कमतरता आहे आणि कोणती कामं एकमेकांशी समन्वयानं करता येतील हे नियोजकांना पाहता येतं। गतिशक्ती मंचावर आज 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे। यामुळे महामार्ग, रेल्वे, बंदर, विमानतळ, औद्योगिक मार्गिका, वीज वाहिन्या आणि मालवाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा दळणवळणावरचा खर्च देशाच्या GDP सुमारे 13-14% होता। आता हा खर्च जवळपास 8% कमी झाला आहे। हा खर्च आणखी कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पीएम गतिशक्ती मंच उपयुक्त ठरत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे।
1: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने बडनगर ते वाराणसी अशी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली सेवा संकल्प यात्रा काल भंडारा जिल्ह्यात दाखल झाली। या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर 3 अंतर्गत मदत देण्यात येईल। दुष्काळासंदर्भात करण्याच्या 12 उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे। ज्या जिल्ह्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। फेब्रुवारीपर्यंत अल्निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे। प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना 17 मागण्या असलेलं पत्र लिहिलं आहे अशी माहिती काल पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या दुष्काळ घोषित तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षेचं शुल्क माफ करण्यात आल्याचं प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं। तसंच विद्यापीठातील भोजनगृहाच्या दरामधील प्रस्तावित वाढ तात्काळ रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे। काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBA समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दोनही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तिरुअनंतपुरममध्ये काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। वेस्ट इंडिजचं 296 धावांचं लक्ष गाठताना भारताने 41 षटकं आणि 4 चेंडूत 2 गडी गमावून 300 धावा केल्या आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे तो 1 दिवसांच्या सामन्यात 15,000

धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर नंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. 139 धावांवर नाबाद राहिलेल्या कोहलीचं हे एक दिवसांच्या क्रिकेटमधलं 55वं शतक आहे. कर्णधार शुभमन गिलनंही 110 धावा करून या यशात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. 4 गडी बाद करणारा कुलदीप यादव सामनावीर ठरला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या एनसी सोजन, पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:15 ॲडव्हान्स आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, डिजिटल युगात प्रशासनाची कार्यपद्धती वेगानं बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक अचूक, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटल सेवांचा विस्तार आणि भविष्यात नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महसूल प्रशासन कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण असं पाहतो की आता सगळेच कागदपत्र नागरिकांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन मिळतील, पण अलीकडच्या काळात आपण एक शब्द वारंवार ऐकतो तो म्हणजे की सायबर सिक्युरिटी. जेव्हा नागरिकांनी जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदी सुरक्षित ठेवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे, तेव्हा कोणत्या महत्वाच्या बाबी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वात मोठी गोष्ट ही अशी आहे की त्यांनी जे कागदपत्र आहेत ते एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म जो असतो त्याच्याकडूनच घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे सुद्धा आपले जे कोणतेही बँक असेल त्याच्याकडून तुम्हाला वारंवार एक मेसेज येत असेल की फिशिंग मध्ये किंवा सायबर अरेस्ट मध्ये असं

0: कोणत्याही प्रकारचा आपण आपला ओटीपी पण शेअर करू नये. यासारखं आपण सांगतोय की तुम्हाला जमीन संदर्भात कोणताही जर डॉक्युमेंट हवे असेल तर तुम्ही शासकीय अधिकृत वेबसाईट कडे जाऊन तिथूनच आपण डाऊनलोड करावा. आता एखाद्या माणसाने जर तुम्हाला फसवणूक जरी करून दिली की हे जमीनचे प्रॉपर्टी आहेत असे आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम रात्रीचं बाळ जरी गेलं तरी ऑनलाईन जाऊन त्याचं खातर जमा करून घ्यावे की ते जमीन बरोबर आहेत किंवा नाही. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आता एखादा रजिस्ट्री करणार आहोत किंवा मोजणी करणार आहेत, सो तेव्हा आता एकाच महिन्यामध्ये एक फॅसिलिटी असं पण होतील की तुम्ही दिलेले कागदपत्र ते ऑटो व्हॅलिडेट सुद्धा सिस्टम करणार आहे की आमच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत, आणि जर त्याचे व्हॅलिडेशन जुळला नाही तर कदाचित ते ट्रान्झॅक्शनच होऊ शकणार नाही. तो आपण असा एक प्रयत्न करतोय की इनबिल्ट चेक्स आणि लोकांच्या मध्ये जास्त जागृती हे कशा प्रकारचं आपण आणता येतील, आणि एखाद्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमची कंप्लेंट करावा, सो त्या आपण सुद्धा कायदेशीर बाब पुढे आपण घेता येऊ शकते.
1: यामध्ये सर असं पण असेल ना की जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांनी स्वतःहून काही बाबी तपासून घ्यायच्या असतील तर अशा बाबी महत्वाच्या अशा कोणत्या आहेत?
0: सर्वात मोठी गोष्टी आहेत की त्या जमिनीचा सातबारा किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स तो कशा आहे ते त्यांनी ऑनलाईन बघायला पाहिजे. मी आपल्याला आता मगाशी जसं म्हटलं महाभूमी स्टॅक याचं जर आपण गेलं तर सातबाराची नोंदी, मोजणीची नोंदी, त्याच्या रजिस्ट्रेशनची नोंदी, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू केस आहेत का किंवा सिव्हिल कोर्ट केस आहेत का हे त्यांना बघायला पाहिजे. आणि सर्वात मोठा आपल्याकडे जुन्या 40 ते 50 वर्षाचा रिकॉर्ड जे आपण डिजिटाईज करून ठेवलेले आहेत आणि लोकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे सगळे त्याने पाहूनच या कार्यक्रमामध्ये माझे आव्हान पण आहेत की त्यांनी हे सगळे पाहूनच पुढे आपली कारवाई करायला पाहिजे. त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असं पण सांगतोय की कोणत्याही प्रकारचं जे अफवा असते की हे तुम्ही घ्या चांगलं आहेत नाही आहे हे सगळे होऊन जातील याची विश्वास न ठेवता स्वतःचे डोळ्यांनी त्यांनी नीट महाभूमी वेबसाईटमध्ये जाऊन बघावा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात यावी.
1: नवाल सर आपण म्हणालात की 80% कागदपत्रांचं डिजिटायझेशन तर झालेलं आहे, पण मग महसूल विभागाच्या या डिजिटल सेवांच्यामुळे भविष्यामध्ये नागरिकांची वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये बचत होणारच आहे, पण मग जमिनीच्या नोंदींचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे सगळं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आता आपण नुकतेच एक लँड बँक ज्याच्यामध्ये आपले जेवढे जमीन आहेत ते सगळ्याची नोंदी आपण करून घेतलेली आहेत. महाराष्ट्राचे विकासामध्ये जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण म्हणतो आहेत मूलभूत सुविधाचे प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज किंवा एखाद्या वेळी कोणतीही मोठं कंपनी इकडे लावायचं असेल किंवा छोटे उद्योगांना जर इकडे काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्सनी काम करायचं असेल तर त्यांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हवे असेल तर ते आहेत जलद गतीने परमिशन्स. आता जे आपण लँड बँक म्हणतोय ज्यात एखाद्या मोठ्या प्रकल्पाला मूलभूत सुविधा प्रकल्पाला काही का जमीन हवी असेल त्यांना अगोदर 4-4, 5-5 महिने जमीन कुठे आहेत ते कंपन्सेशन द्यायचे आहेत त्यासाठी जावं लागत होतं. आता एकाच क्लिकवरती सगळी माहिती तुमची उपलब्ध आहे. त्याच प्रकारचे आता एखाद्या माणसाला प्रकल्प लावायचे असेल त्यांना त्याचा जमीनचा सगळ्या गोष्टीला घ्यायचे असेल ते सुद्धा आता एकाच क्लिकवरती उपलब्ध आहे. भविष्यात आपण जेव्हा लँड टोकनायझेशन किंवा लँड टायटलिंगकडे जाऊ त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे ते आहेत की त्या संपूर्ण जमिनीची माहिती ही आपल्याला देणं गरजेचं आहे. सो हे जेवढे जमीन संदर्भात गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये जेवढी पारदर्शकता जेवढी सुलभता आणता येतील हे सगळे महाराष्ट्राला 1 trillion इकॉनॉमी पर्यंत जाण्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहेत. आज आपण जेवढे विकास जर तुम्ही पुण्याचे भोवती किंवा मुंबईचे भोवती आपण पाहिलं त्याचं सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहेत ते आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेसचा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अपार्ट फ्रॉम मँडेटरी परमिशन्स सर्वात मोठा त्याचा वाटा असतो तो आहे महसूल विभागाचा जमिनी संदर्भाचा. सो त्यामुळे जर महाराष्ट्राला आपण $1 trillion इकॉनॉमी पाहत असो त्याचा सर्वात मोठा वाटा जे आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि जमिनी संदर्भाचा रेकॉर्ड ऑफ राईट्स याचा असणार आहे.
1: खरंच नवल सर आपल्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक गती

0: छान. आणि घरबसल्या सेवा देण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण कशाप्रकारे पुढे नेत आहात. आणि शेवटी मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जमिनीशी संबंधित कोणतीही सेवा घेत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसंच पुढे जाऊन शासनाच्या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
1: सो यासाठी मी आपले केस सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मोजणी आहेत. आता शासनाचं कोणतं प्रकल्प असल्यास किंवा तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असल्यास तुम्हाला मोजणी खूप गरजेचं आहे. पण आपण जर विचार केलं की जे मोजणी आहेत त्याला आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर 8-9-10 महिने सुद्धा लागतात. बिकॉज जे प्रमाण आहेत आवकचं आणि जे आमची कॅपॅसिटी आहेत प्रत्येक सर्वेअरची त्याच्यामध्ये जवळपास 30 पट कमतरता होती. तर शासनाने एक महत्वपूर्ण धोरण घेतलं की त्यांनी लायसन्स सर्वेअर हे अलाऊ केलं. दुसरा आम्ही डिजिटल मोजणीचा उपक्रम सुरू केलं. सो जर आपण ही सगळी गोष्टी बघितलं तर हे डिजिटायझेशन पासून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण पुण्यामध्ये मोजणी जी आहेत ते 70-80 दिवस मध्ये आणू शकलो आहेत आणि भविष्यामध्ये हे आपण 30 दिवस मध्ये येणार. आता हे जे कप्रत आहे याची ते प्रत सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते आहे. तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज अजिबात नाही. आणि आता जे आपण जिओ रेफरन्स बेस्ड जे मोजणी करतो आहेत ते जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला भविष्यामध्ये प्रत आमच्याकडे येण्याची गरज नाही असा सुद्धा आपण परिपत्रक काढलेले आहे. सो आपण जर एक प्रोसेस बघितलं आणि जेव्हा आपण स्टेक होल्डरशी बोललो असोसिएशन सोबत वेलफेअर असोसिएशन सोबत जेव्हा आपण चर्चा करू सिव्हिल सोसायटी सोबत म्हणजे डायलॉग केलं किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहेत 20-25-712-712 याच्या जे आमच्याकडे फोन येतात त्याच्यामध्ये जर आपण सगळे उहापोह केलं तर आपल्याला हे वाटतं की कोणती सेवा किती उपयोगाची आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकाला जटिलता काय वाढतोय. सो एव्हरीथिंग शुड बी सीन फ्रॉम युजर परस्पेक्टिव्ह नॉट फ्रॉम द परस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वी आर गिव्हिंग टू देम. सो अशा प्रकारचा आम्ही विचार मंथन करून आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला डिजिटल इंटिग्रेशन प्रोसेस री इंजिनिअरिंग आणि परमानन्सी अश्युरन्स असा आपण गोष्टी करतोय. सो जसं मी आपल्याला म्हटलं कप्रत त्यासारखे आता आपण बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच करतो आहेत. पांदन रस्त्याचं GIS रेफरन्स मॅपिंग ते सुद्धा आपण असंच करतो आहेत. आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टी जे आपल्याला लोकांकडून येते लोकप्रतिनिधीकडून आपल्याला कळते किंवा युजर जे आहेत आपले ते आपल्याला सांगतात की त्याचं आमच्या डिपार्टमेंट सोबत फ्रिक्शन कसं आहे. सो ते फ्रिक्शन स्मूदन आउट करण्याचा आपण काम करतो आहेत. आणि मला पूर्णच विश्वास आहे की येत्या 3-4 महिन्यात तुम्हाला अजून याच्यामध्ये काय प्लॉट दिसणार आहेत. आणि लोकाभिमुख फ्रिक्शनलेस सर्व्हिस आणि ट्रान्सपरन्सी दीज आर थिंग्स विच वी आर वर्किंग ऑन.
0: खरं म्हणजे याच महत्वाच्या गोष्टी आहेत कारण शासनाच्या सगळ्या डिजिटल सेवांचा केंद्रबिंदू हा नागरिक हाच आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी आपला विभाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी शासनासोबत कसं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही नागरिकांना शेवटी काय सांगाल?
1: आम्ही एकच गोष्टीवरती आव्हान करतो की देयर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. म्हणजे जर आपल्याला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचे आहेत तर आपण सांगतो की देयर आर नो शॉर्टकट्स अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. त्या प्रकारचं जर आपल्याला कोणत्या प्रकारची फसवणूक व्हायचे नसेल तर आपल्याला सुद्धा आपला हक हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा शासनामध्ये ओपेकनेस असेल जेव्हा तुम्हाला काही रेकॉर्ड भेटत नाही तर त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह घ्यायला पाहिजे. जे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि महाभूमी जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती आता आपण सगळेच गोष्टी अंडर सिंगल विंडो आपण आणलेली आहे. सो त्यामुळे मला नागरिकाशी एकच विनंती आहे की त्यांनी हे जे डिजिटलचा आपण झेप घेतलेली आहेत त्याचा त्यांनी वापर पूर्णपणे करावा. आणि त्याचे कोणती सुझाव असेल की अशी सेवा जे आहे ते थोडीशी अशा अजून केली इफ देर इज एक्स वाय झेड वे ऑफ डुईंग इट त्याला आपण थोडा बदलून असं केलं तर अजून सुलभता आणतील तर मी सर्व श्रोतांना आपल्या मार्फत पूर्णपणे गवाही देतो

0: we will try to further improve our system. We are moving from a fair system to a better system, good system to very good system, trying to reach to an excellent system.
1: नक्कीच श्रोते हो, सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या केवळ संकल्पना न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग व्हावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या जमिनीच्या संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची माहिती वेळोवेळी तपासून घेणं आणि शासनाच्या उपलब्ध डिजिटल सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेणं आवश्यक आहे, असंच नवाल सर यांनी सांगितलं. आजच्या या विशेष संवादातून महत्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
8: नमस्कार
7: सर. तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत पण या केस बद्दल तुमच्याकडे येणारे रुग्ण आहेत या त्यांचा अनुभव आधी ऐकूयात.
9: माझं नाव रत्नावाला ज्ञानदेव मकासरे, मी वावरत जांभळी इथून बोलते. ज्या वेळेस मी आजारी असताना माझ्यावाले डाव्या हाताला आणि डाव्या पायाला मुंग्या येत होत्या आणि गुडघे पण दुखत होते. पण ज्या वेळेस मी FM विश्वास घाडगे डॉक्टरांची मुलाखत ऐकली त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना बोलले की चला आपल्याला डॉक्टरांकडून जायचे. मी विश्वासाने त्यांच्याकडे आले. 3 महिने मी त्यांच्याकडं गोळ्या आणि औषध घेतले. त्यांचे सगळं आयुर्वेदिक गोळ्या आणि औषध आहे. मला पूर्णपणे आराम पडला आणि माझा BP सलग 2 वर्षापासून हायटॅक राहायचा. पण जसं मी 3 महिन्यापासून विश्वास घाडगे डॉक्टर यांच्यावाली गोळ्या औषध घेते त्यापासून माझा BP आज मी चेक केला सकाळी तर 129 भरला. मी विश्वास घाडगे डॉक्टरला धन्यवाद देते आणि त्यांच्या टीमलाही धन्यवाद देते. त्यांच्या विश्वासानं मला बरं केलं.
7: श्रोते हो, आपण आत्ताच अहिल्यानगरहून रत्नमाला मकासरे यांचा अनुभव ऐकला. सर, या तुमच्या अहिल्यानगर इथल्या क्लिनिकच्या पेशंट आहेत. यांनी जो त्रास सांगितला, गुडघे दुखी, हातापायाला मुंग्या, काय सांगाल आणि त्या अगदी भरभरून बोलत होत्या मनापासून.
8: तर या ठिकाणी ताईंनी ज्या तक्रारी केल्या होत्या की हातापायांना मुंग्या येणे, गुडघे दुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या घेऊन ताई मला भेटायला आल्या होत्या. मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की महिलांमध्ये 50 नंतर ह्या तक्रारी बऱ्याचदा दिसून येतात. 50 नंतर शरीरात होणारे बदल, हॉर्मोनल चेंजेस, यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि प्रामुख्याने त्याचा परिणाम कंबर आणि गुडघ्यासारख्या सांध्यांवर झालेला दिसून येतो. आणि त्याच्या परिणामस्वरूप बऱ्याचदा हाताला पायांना मुंग्या येणं, थकवा येणं, सांधेदुखी या प्रकारच्या समस्या घेऊन बऱ्याचशा महिला आयुष हेल्थ केअरच्या क्लिनिक्समध्ये येत असतात. ताई त्यापैकीच एक.

0: आणि नाडी परीक्षेद्वारे निदान करून वातवृद्धी समजून घेऊन ट्रीटमेंट केली, काही संशोधित औषधं त्यांना दिली आणि त्यांना सुंदररित्या त्यातून फायदा झाला.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे 11 ते 7 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960, 844-844-9960, 8448449260. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: सर, अहिल्यानगर इथले तुमचे पेशंट आहेत रत्नमलाताई, त्यांची ही जी केस आपण ऐकतोय, आता बऱ्याच पेशंटना असं असतं की हातापायाला मुंगे येत असतात, गुडघे दुखी असते, सो त्यांना वेगवेगळे त्याच्या मागची कारण असतात असं वाटतं, काय तुम्ही सांगाल? आणि
0: या ठिकाणी कसं आहे की हातापायांना मुंग्या येणं मल्टिपल रिझनशी निगडीत आहे, पण मोस्ट ऑफ टाइम्स हे मणक्यातील बिघडांशी संबंधित असतं, ज्याच्या ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो. आणि दुसरीकडे गुडघेदुखी, तर बऱ्याचशा रुग्णांमध्ये गुडघेदुखी ही गुडघ्यातील झालेली झीज किंवा गुडघ्याच्या सांध्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे लक्षण उत्पन्न होत असतं. या दोन्ही लक्षणांकडे जर आपण त्याच्या मागील मूळ कारणांचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी ह्या वातवृद्धीशी निगडीत आहेत. शरीरात जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा तो सांध्यांवर आणि अस्थिधातूवर परिणाम करतो. तर ताईंच्या बाबतीत तेच झालं होतं की वय शरीरात वातदोष वाढलेला होता आणि त्यामुळे अस्थिधातू क्षय झालेला होता, हाडांमधील कॅल्शियम कमी झालं होतं, हाडांना कमकुवतपणा आला होता आणि त्यामुळे प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. प्रिसाइजली त्यांच्या नाडी परीक्षेत वातपित्त दृष्टी दिसली, त्याला अनुसरून जेव्हा ट्रीटमेंट केली तेव्हा ट्रीटमेंट ही मेनली सांधेदुखीच्या अनुषंगाने होती, पण शरीरातील दोष कमी झाल्यामुळे त्यांचं बीपी सुद्धा अपसुक नॉर्मल झालं. हे बऱ्याचदा रुग्णांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांच्या चीफ कंप्लेंट्स कमी होतातच, पण बाकी असोसिएटेड सिम्पटम्स पण कमी होतात.
2: हे खूप महत्वाचं.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे 11 ते 7 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960, 844-844-9960, 8448449260. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राजेंद्र पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतो की हल्ली हृदयांचे वेगवेगळे विकार किंवा आजार आपल्याला बघायला मिळतात, यामध्ये हृदयांच्या झडपांचे सुद्धा आजार असतात, तर आज त्याबद्दल बोलूयात. म्हणजे लोकांना जनरली फक्त हृदयरोग किंवा बीपी एवढ्याच गोष्टी माहिती आहेत, तर हृदयांच्या झडपांचे काय काय आजार असू शकतात याबद्दल सांगा.
7: थोडक्यात सुरू करूयात आपण की हृदयाचे आजार, एक म्हणजे रक्तवाहिन्यांचे जे आजार, हृदयाला स्वतःच्या रक्तवाहिन्या असतात, त्याचे जे आजार असतात त्याची ट्रीटमेंट म्हणजे एंजियोप्लास्टी बायपास. दुसरा असतो हृदयाच्या झडपा. आता या झडपा काय काम करतात, तर हृदयामध्ये जे रक्त वेगवेगळ्या चेंबर्स मधनं पुढे जातं ते परत येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काही दरवाजे असतात, त्याला पण झडपा म्हणतो. त्या झडपा ज्या खराब होतात तो म्हणजे झडपांचा आजार. आणि तिसरा असतो म्हणजे हृदयामध्ये इलेक्ट्रिक सर्किट्सही असतात, कारण हृदयाचं पंपिंग मेंटेन राहणं गरजेचं असतं.
6: ओके.
7: त्याचे जे आजार असतात त्याला म्हणतो इलेक्ट्रोफिजियोलॉजी, म्हणजे पेसमेकर किंवा आपण एफ एब्लेजन वगैरे ज्या गोष्टी म्हणतो तो तिसरा प्रकार झाला.
6: अच्छा.
7: आपण आज ह्या झडपांबद्दलच बोलूयात.
6: अगदी अगदी
7: अगदी. त्या झडपांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे हृदयाला डावा कप्पा उजवा कप्पा हा सगळ्यांना आपल्याला माहित आहे. उजवा कप्पा जो असतो तो पूर्ण अशुद्ध रक्त जमा करतो, तर त्याच्यामध्ये दोन वॉल्व असतात, एक ट्रॅकस्पिड वॉल्व, एक पल्मरी वॉल्व. पण मेन डाव्या बाजूचा जो आपला मेन पंप आहे की जिथनं रक्त जमा होतं फुप्फुसातनं आणि त्यातनं मेन चेंबर मध्ये जातं तिथं एक झडप असतं त्याला म्हणतात मॅट्रल वॉल. आणि दुसरी महत्वाची वॉल आहे की त्या चेंबर मधनं ज्या वेळेस हृदय पंप करतं आणि मेन धमनीमध्ये जेव्हा जातं ज्याला आपण अवटा म्हणतो त्याच्यामध्ये परत रक्त परत येऊन एक झडप असते त्याला म्हणतो अवटिक वॉल. तर ह्या मॅट्रल वॉल आणि अवटिक वॉल या दोन्ही सगळ्या महत्वाच्या वॉल आहेत कारण सगळ्यात

0: प्रॉब्लेम ह्या दोन वॉलमध्येच असतो. त्यातही आपण जे टावी किंवा टावर किंवा ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक वॉल इम्प्लांटेशन आहे जे म्हणतो हा त्या औटिक वॉलशी निगडीत आजार आहे.
1: ओके, याची लक्षणं काय आहेत, म्हणजे आपण ओळखायचं कसं की हा त्रास होतोय?
0: आता लक्षणं जर म्हणशील तर लक्षणं अशी एका वॉलची स्पेसिफिक अशी काही नसतात, कारण लक्षणं हे सगळ्यांची ऑलमोस्ट सेमच आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालताना दम लागणं, कधी कधी धडधड होणं, किंवा असं असतं की एखादा माणूस असतो जो आधी 5-6 वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित चालू असतं, पण 1-2 महिन्यामध्ये त्याचं चालण्याचं प्रमाण कमी झालंय, दम जास्त लागायला लागलाय, धडधड जास्त वाटायला लागली आहे, किंवा कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतोय. तर ह्या गोष्टी हे हृदयाच्या प्रॉब्लेम असू शकतात. अशा वेळेस एक 2D इको नावाची जी तपासणी आहे जी हल्ली कुठेही होऊन जाते, म्हणजे हृदयाची सोनोग्राफी बेसिकली, त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम क्लिअर होतात की आपल्याला झडपांचा आजार आहे का, नंबर 2 हा झडपांचा आजार कुठल्या प्रकारचा आहे. सो ह्या दोन गोष्टी त्या 2D इको मध्ये क्लिअर होतात आणि त्याच्यामध्येच त्याचा ट्रीटमेंट, त्याचा उपचार कुठल्या पद्धतीने करायचा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतात.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997. सर, जसं तुम्ही म्हणालात की एओटिक वॉलचे डिसीज आपल्याला बघायला मिळतात, तर बेसिकली काही स्पेसिफिक एज ग्रुप मध्येच हा आजार होतो का त्याला कुठल्याही वयामध्ये होणं सहज शक्य आहे?
0: बिलकुल, औटिक वॉलचे आजार हे आपल्याला प्रत्येक एज ग्रुप मध्ये सापडतात, पण त्याचं प्रमाण वेगळं किंवा त्याचं स्वरूप हे वेगळं असतं. जसं औटिक वॉल कंजनेटल हार्ट डिसीज आपण ज्याला म्हणतो, जन्मताच वॉलचे दोष असू शकतात. त्याच्यानंतर एक मधला पिरियड आहे त्याला आपण म्हणतो रुमॅटिक वॉल्युलर हार्ट डिसीजेस, म्हणजे काही इन्फेक्शन होतात त्याच्या अंशाने जे झडपांचे प्रॉब्लेम आहेत त्याचं म्हणजे रुमॅटिक हार्ट डिसीज. ते मल्टी वॉल्युलर असतात, म्हणजे त्यात सगळ्या वॉल इन्वॉल्व्ह होतात. आणि तिसरा जो आता महत्वाचा आपण जास्त बघतो तो म्हणजे सेनाइल, सेनाइल म्हणजे वयानुसार आलेले, त्याला आपण दुसरं नाव आहे ॲथरोस्क्लेरोटिक औटिक वॉल डिसीजेस. ते म्हणजे हे औटिक स्टेनोसिस ज्याला आपण टावी किंवा टावर याच्याने आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो.
1: सो
0: सगळ्या एज ग्रुप मध्ये आपल्याला आजार सापडतो, सेमच असतो, पण त्याचं कारण वेगळं असतं, त्याचा उपचार वेगळा वेगळा असतो.
1: ओके, पण मग आता जो तुम्ही उल्लेख केला तावी याच्या आधाराने आपण ही ट्रीटमेंट करतो, तर ही तावी ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय?
0: आपल्याला बेसिक तर आपण बघितलं की वॉल खराब झाली त्याच्यामुळे आपला मेन पंप जो असतो तिथनं आपल्या मेन धमनीमध्ये रक्त येण्याकरता अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हृदयाला खूप जास्त जोरात पंप करावा लागतं की जेणेकरून रक्त तर पुरवायचं आहे, त्यामुळे हृदयावर प्रत्येक हार्ट बीटला लोड येतो. सो त्याची ट्रीटमेंट म्हणजे हृदयाची झडप बदलणे हा त्याचा रूल आहे. आतापर्यंत आपल्याला झडप बदलायची म्हणजे बायपास ऑपरेशन, जे असं आपण म्हणतो हात चिरफाड करून आपण आतमध्ये जाऊन ती वॉल चेंज करणं, सर्जिकली चेंज करणं हाच एक ऑप्शन होता आतापर्यंत. पण आता गेल्या काही वर्षापासून आपण टावी किंवा ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक वॉल इम्प्लांटेशन हे जे आपण उपचार पद्धती म्हणतो याच्यामध्ये ऑपरेशन न करता आपण पायातल्या किंवा दुसऱ्या कुठल्या रक्तवाहिनीतनं ती झडप क्रॉस करून आपण नवीन वॉल इम्प्लांट करू शकतो, की जेणेकरून आपण याला पूर्णतः नॉन सर्जिकल ज्याला म्हणून आपण की जिथं कुठेही टाका नसतो या प्रकारे ही ट्रीटमेंट उपचार केला जातो आणि वॉल बदलली जाते.
1: अच्छा, ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997. सर, तुम्ही आता सांगितलं की हृदयाच्या झडपांचा जो आजार असतो त्याच्यासाठी तावी ही एक नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि उपचार पद्धती विकसित झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण विदाउट सर्जरी रुग्णाला बरं करू शकतो किंवा तो आजार आपण त्याचा रिकव्हर करू शकतो. आता या ऑपरेशन नंतर किंवा या ट्रीटमेंट नंतर रुग्ण कधीपासून कामाला रुजू होऊ शकतो किंवा त्याचं नॉर्मल रुटीन सुरू करू शकतो?
0: सुरुवात आपण करूयात रुग्णाला किती वेळ हॉस्पिटलला लागतो. जनरली हॉस्पिटलला 2-3 दिवस खूप झाले, कारण ज्या दिवशी आपल्याला प्रोसिजर करायचे त्याच्या एक आदल्या दिवशी ऍडमिशन, प्रोसिजरचा दिवस आयसीयू, नेक्स्ट डे वॉर्ड मध्ये शिफ्ट आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो चालत. सो त्याच्यामुळे मॉर्बिडिटी आपण ज्याला म्हणतो सर्जिकल मॉर्बिडिटी, आयसीयू 4-4 दिवस लागते असं लागत नाही. नंबर 2, जर पेशंटच्या बाकीची कंडिशन चांगली असेल तो त्याच्या 4-5 दिवशी त्याच्या रेग्युलर कामाला जाऊ शकतो. आराम करण्याची अजिबात काहीही गरज नाहीये.
1: बर, इतकं सोपं आणि सहज होण्यासारखं.

0: आहे.
1: नक्कीच.
0: पण हे आपण नॉर्मल व्यक्तींच्या बाबतीत म्हणतोय का ज्येष्ठांसाठी सुद्धा ही तितकीच सुरक्षित आहे?
1: ऍक्च्युली ह्या उपचार पद्धतीची सुरुवातच अशा प्रकारे झाली की जे लोक किंवा जे ज्येष्ठ जे सर्जरीला कॉन्ट्राइंडिकेटेड होते तर त्यांच्याकरता काही करता येईल का म्हणून जो शोध चालू झाला त्याच्याप्रमाणे ही ट्रीटमेंट पद्धती विकसित झाली.
0: बर.
1: सो मी ह्याला उलट म्हणेल की ज्या लोकांना सर्जरी ही इज नॉट पॉसिबल किंवा खूप हाय रिस्क आहे त्यांच्याकरता ही उपचार पद्धती ऍक्च्युली वापरली जाते. सो येस, ज्येष्ठांकरता ही पद्धती पूर्णपणे सेफ आहे. यात एक फक्त प्रॉब्लेम असतो की कुठलीही उपचार पद्धती जर आपण डायरेक्टली कोणालाही वापरू शकत नाही म्हणजे ही टावीचं प्रोसिजर करण्याच्या आधी आपल्याला काही तपासण्या लागतात. त्यातली सगळ्यात महत्वाची तपासणी असते ती म्हणजे सिटी ऑटोग्राम. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण त्यांच्या हृदयाचे त्या धमनींचे आणि जिथून आपल्याला ती घेऊन जायची वॉल ह्या सगळ्यांचे मोजमाप आपल्याला आधी बघावे लागतात. ह्या सगळ्यामध्ये जर सुटेबल असेल तर येस, ही पूर्णपणे सेफ असते. जे नॉर्मल कॉम्प्लिकेशन आपण कुठले प्रोसिजर मध्ये म्हणतो 1-3% कॉम्प्लिकेशन ते याच्यामध्येही असू शकतात. पण त्याचं नक्की कुठलं कॉम्प्लिकेशन

0: वॉल ह्या सगळ्यांचे मोजमाप आपल्याला आधी बघावे लागतात. ह्या सगळ्यामध्ये जर सुटेबल असेल तर येस, ही पूर्णपणे सेफ असते. जे नॉर्मल कॉम्प्लिकेशन आपण कुठले प्रोसिजर मध्ये म्हणतो 1-3% कॉम्प्लिकेशन, ते याच्यामध्ये असू शकतात. पण त्याचं नक्की कुठलं कॉम्प्लिकेशन वी आर गोइंग टू एक्सपेक्ट आणि त्याच्याकरता ट्रीटमेंट आपल्याला आधीच काय करायची हे सगळं त्या सिटी ऑटोग्राम वरून आपल्याला ठरवता येतं.
1: ओके, खरं तर या गोष्टी होऊच नाहीत, म्हणजे आपलं हृदय निरोगी राहावं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट. तर हे हृदय निरोगी राहण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे याबद्दलही सांगा.
0: हृदय निरोगी राहण्याकरता त्याच्याकरता बरेच गोष्टी आहेत. एक तर म्हणजे आपण जर हृदय विकार म्हणजे त्याच्या रक्तवाहिन्यांचा आपण विचार करत असतो तर त्याच्याकरता डाएट एक्झरसाइज या गोष्टी महत्वाच्या आहेत. रेग्युलर काही तुम्हाला असोसिएटेड काही आजार असतील म्हणजे शुगर्स म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा, या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. स्पेसिफिक झडपाबद्दल म्हणाल तर जनरली हा ऑर्टिक स्टेनोसिस, आपण जो ऍथरोस्टॅटिक ऑर्टिक स्टेनोसिस प्रकार म्हटला, हा बऱ्यापैकी कंजनॅटल असतो. त्याला जास्त प्रिव्हेन्शन असं नाही आहे.
1: इट्स नॉट अ लाईफस्टाईल डिसीज.
0: इट्स नॉट अ लाईफस्टाईल डिसीज, ऍथरोस्टॅटिक ऑर्टिक डिसीज आय एम टॉकिंग. त्यामुळे त्याच्याकरता वेगळं काय नाही, पण ऑफकोर्स त्याच्या बरोबर असोसिएटेड ज्या गोष्टी असतात, म्हणजे एखाद्याला समजा हृदयाचा प्रॉब्लेम झालाच, वॉलचा प्रॉब्लेम, ऑर्टिक वॉलचा प्रॉब्लेम झाला, पण त्याला आता उपचार पद्धती आपल्याला करायची आहे, त्यावेळेस त्याचं बीपी, शुगर, बाकीच्या जर गोष्टी नॉर्मल असतील तर त्याची ट्रीटमेंट ही बऱ्यापैकी चांगली राहते, कॉम्प्लिकेशन रेट कमी राहतो आणि त्याच्यामुळे काळजी घेणे महत्वाचंच आहे.
1: अगदी, म्हणूनच निरोगी हृदयासाठी किंवा निरोगी लाईफस्टाईलसाठी आपल्याला हृदयाची व्यवस्थित तपासणी करणं, वेळोवेळी तपासणी करणं आणि योग्य निदान आणि योग्य उपचार घेणं खूप गरजेचं आहे. अशीच माहिती ऐकूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले, पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-6637-5555, 020-6637-5555 आणि 020-2799-2799, 020-2799-2799.
2: ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेव, आता लता मंगेशकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना, संगीतरचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.

0: समाचार पत्रों की सुर्खियों के साथ है मनोज।
1: धन्यवाद विशाल। सर्जिकल स्ट्राइक के 10 साल पूरे होने पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कड़ा संदेश हिंदुस्तान सहित कई अखबारों में है। मन की बात कार्यक्रम में प्रधानमंत्री मोदी ने कहा, सर्जिकल स्ट्राइक ने आतंक के खिलाफ भारत का संकल्प दर्शाया। आप शांति चाहते हैं तो युद्ध के लिए रहें तैयार। रक्षा मंत्री राजनाथ सिंह का बयान दैनिक जागरण में है। रक्षा मंत्री ने एक कार्यक्रम में कहा, भारत किसी देश की भूमि नहीं मांगता और युद्ध भी नहीं चाहता, लेकिन किसी भी परिस्थिति में राष्ट्रीय सुरक्षा पर कभी समझौता नहीं करेगा। साबरमती स्टेशन से दौड़ी देश की पहली LNG ट्रेन, गृह मंत्री अमित शाह ने झंडी दिखाकर किया रवाना। अमर उजाला के अनुसार, LNG आधारित दोहरे ईंधन वाली तकनीक अपनाने के साथ भारत चुनिंदा देशों में शामिल। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद में भारत को मिले स्थायी सीट, जर्मनी और जापान को नहीं। संयुक्त राष्ट्र महासभा में रूस के विदेश मंत्री सर्गेई लावरोफ के बयान को नवभारत टाइम्स ने प्रमुखता दी है। पंजाब की लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी के हॉस्टल में एक छात्रा के साथ कथित दुष्कर्म की खबर के बाद तोड़फोड़ और आगजनी को अखबारों ने सचित्र दिया है। दैनिक ट्रिब्यून लिखता है, रात भर प्रदर्शन के बाद केस दर्ज, SIT गठित, यूनिवर्सिटी ने बताया अफवाह।
0: धन्यवाद मनोज। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। भारत की पाकिस्तान स्थित आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की आज 10वीं वर्षगांठ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इसे भारत की आतंकवाद रोधी नीति का नया उदाहरण बताया। आज से प्रस्तावित 3 दिन की देशव्यापी बैंक हड़ताल स्थगित। सरकार ने पर्यटन क्षेत्र के लिए राष्ट्रीय डिजिटल सार्वजनिक ढांचा तैयार करने की परियोजना शुरू की। मौसम विभाग का आज उत्तराखंड, दक्षिण आंतरिक कर्नाटक और अंडमान तथा निकोबार द्वीप समूह में मूसलाधार बारिश का अनुमान। और तिरुवनंतपुरम में पहले एक दिवसीय क्रिकेट मैच में विराट कोहली और शुभमन गिल के शतक की बदौलत भारत ने वेस्टइंडीज को 8 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 8:15 वाजले आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद।
3: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
5: नमस्कार।
4: आजची जी केस बघणार आहोत ती 54 वर्षांच्या या गृहस्थांची आहे, ज्यांना 8 वर्षांपासून बीपीचा त्रास होत होता। त्यानंतर अचानक पायाला सूज यायला लागली आणि चेकिंग केल्यानंतर कळलं की क्रिएटिनिन 3.6 आहे। ट्रीटमेंट चालू होती पण 4 महिन्यात क्रिएटिनिनची लेवल 6.2 वर गेली। या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, तर यांची केस काय होती काय सांगाल?
5: आता खरं वास्तविक जर का बघितलं केस टोटल है ना, तर प्रायमरी लेवलला ब्लड प्रेशर झालं, मग हळूहळू ब्लड प्रेशर वाढत गेलं, ब्लड प्रेशर वाढत गेल्यानंतर गोळ्या वाढत गेल्या, मग त्याच्यानंतर जे काही असतं कोलेस्ट्रॉलची गोळी चालू होती, रक्त पातळीची गोळी चालू होती, ह्या सर्व चालू असून सुद्धा त्यांचं मग कोलेस्ट्रॉल लेवल जास्ती होती किंवा बीपी थोडस अनकंट्रोलच राहत होतं। आणि मग याच्यानंतर मग थोडंसं हळूहळू काय व्हायला लागलं, त्यांना पायाला सूज यायला लागली। मग पायाला सूज यायला लागल्यानंतर मग बाबा पायाची सूज म्हणलं तर किडनीचा इंडिकेशन असतं, म्हणून मग किडनीच्या फंक्शन टेस्ट केल्या गेल्या आणि मग क्रिएटिन लेवल वाढलेलं दिसलं। मग नेफ्रॉलॉजिस्टकडे दाखवलं गेलं किडनी स्पेशालिस्टकडे, पण मग काही रिझल्ट आले नाही। आता मग अशा वेळेला आयुर्वेदाचं म्हणणं परत तेच असतं की तुम्ही नुसतं काय करा की म्हणजे सिमटम्स ट्रीट करू नका, तर तुम्ही रूट कॉजवर काम करा। म्हणजे पहिल्यांदा जर का ब्लड प्रेशर वाढायला लागलं तर ते ब्लड प्रेशर का वाढतं या गोष्टीवर आपण विचारच करत नाही। म्हणजे नुसतं ब्लड प्रेशर वाढलं की आपण ते कमी करण्यावर काम करत असतो। म्हणजे बेसिकली पहिल्यांदा कसं असतं की रक्तातली ऍसिडिटी वाढलेली असते, रक्तातली ऍसिडिटी वाढली की रक्त घट्ट होतं, मग रक्त घट्ट झालं की ते रक्तवाहिनीतून नीट फ्लो होणार नाही, मग शरीर काय करतं आजूबाजूचं पाणी त्याच्यामध्ये खेचून घेतं रक्त पातळ करण्यासाठी। पण मग रक्ताची क्वांटिटी वाढते, क्वांटिटी जिथे 5 लिटर रक्त व्हायला पाहिजे तिथे 6 लिटर झालं तर प्रेशर वाढणार आहे। तर मग अशा वेळेला बाबा रक्तातली ऍसिडिटी का वाढली याचा विचार करून ट्रीटमेंट करायला पाहिजे। पण तसं न करता आपण काय करतो, डायरेटिक्स देतो आणि ते रक्तातलं पाणी बाहेर काढून टाकतो, म्हणजे शरीर पाणी वाढवत राहतं, तुम्ही बाहेर काढून टाकत राहता, आणि अशा प्रकारे रोज गोळी घेऊन फक्त आपण आकडा फक्त मेंटेन करत असतो।
4: श्रोते हो, डायबेटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 0

0: 8684 10 25 84 84 06 1 0 2 5
1: मग आपण जी काही सुरुवात केली ती शरीरामध्ये ऍसिडिटिक लेवल वाढलेली होती, टॉक्सिन्स वाढलेले होते. मग आपण सुरुवात डिटॉक्सिफिकेशन पासूनच करतो, कारण शरीरामध्ये एक्सेस टॉक्सिन झाल्याशिवाय किडनी फेल होणारच नाहीये किंवा किडनीला प्रेशर येणारच नाहीये. मग आपण डिटॉक्सिफिकेशन केलं, पहिल्यांदा विरेचन दिलं, त्याच्यानंतर स्नेहस्वेदन बस्तीसारखा उपाय आपण त्यांना चालू केला. आणि मग जसं आपण त्यांना विरेचन दिलं, टॉक्सिन्स कमी झाले, स्नेहस्वेदन बस्ती दिला, आणखीन टॉक्सिन्स कमी झाले, शरीर बॅलन्सिंग व्हायला लागलं, तसतसं त्यांची क्रिएटिनिन लेवल काय झाली, कमी यायला सुरुवात झाली. म्हणजे काय म्हणतो की त्यांची सूज कमी झाली, ब्लड प्रेशर म्हणजे आधी गोळ्या घेऊन पण नॉर्मल राहत नव्हतं, ते हळूहळू गोळ्या कमी करून पण नॉर्मल राहायला लागलं. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं म्हणजे जे काही तब्येतीमध्ये होती ती सुधारणा व्हायला लागली. आणि असं करत करत मग कोलेस्ट्रॉल नॉर्मल झालं, त्यांचं क्रिएटिनिन पण आता 2.6 वर आलेलं आहे, बरोबर ना. आणि ओव्हरऑल सिमटम्स सगळे त्यांचे काय चाललेले, म्हणजे पायाला सूज असेल किंवा चालताना दम लागणं असेल किंवा इतर जो काही त्रास होता तो पण पूर्णपणे कमी झाला. बीपीची पण एखादी गोळी फक्त आता शिल्लक राहिलेली आहे, बरोबर ना. तर बेसिकली कसं आहे माहिती ना, की प्रत्येक वेळेला नुसता आकडा वाढला म्हणून तो बॅलन्स करण्यापेक्षा तो का वाढलाय, बीपी का वाढतोय, त्याच्या मागची कारणं काय आहेत, हे जर का आपण बघून ट्रीट केलं तर मग ह्या लेवलला आपण पेशंट नेऊच शकणार नाही, बरोबर ना. म्हणजे प्रायमरी लेवलला जर का रिपेअर केलं तर फ्युचर कॉम्प्लिकेशन क्रिएटच होणार नाहीत आणि आयुष्यभर गोळ्यांची सुद्धा गरज लागणार नाही. त्यामुळे कुठल्याही आजाराला जर का प्रॉपरली किंवा सायंटिफिकली मॅनेज करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
0: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 1 25 84 84 06 1 0 2 5. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका नंदकुमार जोशी या नेहमीच मुलींसाठी मोफत लसीकरण आयोजित करत असतात. त्या अनुषंगानं यशोमंगल ट्रस्टतर्फे डॉटर्स डे निमित्तानं मुलींना मोफत गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लस देण्यात येणार आहे. ही लस सोमवारी म्हणजेच आज 28 तारखेला संध्याकाळी 4 ते 6 शाळा सुटल्यानंतर मुलींना घेऊन पालकांना येण्याचं आमंत्रण देण्यात येत आहे. येताना सोबत आई मुलीचं आधार कार्ड आणावं. मुलींना खाऊ आणि HPV लस आवश्यकतेप्रमाणे मोफत दिली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. लसीकरणासाठी पत्ता: यशोमंगल क्लिनिक, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, कोल्हापूर. फोन नंबर 0231-2-65-07-22. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-07-22.

श्रोतेहो, मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपट गीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं मराठी चित्रपट गीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर आणि बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता डॉ व्ही टी पाटील स्मृती भवन ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज परिसर राजारामपुरी कोल्हापूर इथं हा महोत्सव होणार आहे. रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

श्रोतेहो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग स्वच्छतेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर शहरातील विविध सामाजिक पर्यावरणप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते तसंच शैक्षणिक संस्था मिरवणूक संपल्यानंतर शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले. त्यातून 3 तासात मिरवणूक मार्गावरील चपला तसंच इतर कचऱ्याचा उठाव झाला. त्यात 2 डंपर चपला तसंच 30 टनांहून अधिक कचरा संकलित झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर झाडू हातात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मिरवणुकीत झालेला कचरा साफ करत होते. अनेकांनी केवळ कचरा संकलित केला नाही तर तो पोत्यात भरून टिप्पर आणि डंपरमध्येही भरण्यास मदत केली. ताराबाई रोड, महाद्वार रोड तसंच पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या चपला साऱ्यांनी मिळून एकत्रित केल्या. 2 डंपरद्वारे त्यांना उठाव करून कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात संकलित केल्या. त्या पुनर्वापराच्या दृष्टीनं प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. श्रोतेहो, गणेश उत्सवानंतर विसर्जनाच्या पाण्यात वाहून जाणारी शाडू माती वाया जाऊ नये यासाठी एका सामाजिक संस्थेनं राबवलेल्या एक पाऊल निसर्गासाठी या उपक्रमाला यंदा कोल्हापूरवासियांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल 95 पोती शाडू माती गोळा करून पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श कोल्हापूरकरांनी घालून दिलाय. गेली 9 वर्ष सातत्यानं सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यावर्षी महानगरपालिकेच्या सहकार्यानं शहरातील रंकाळा, शाहूपुरी आणि सावित्रीबाई रुग्णालय परिसरात विशेष विसर्जन कुंड उभारण्यात आलं होतं. भाविकांना शाडूच्या मूर्तींचं स्वतंत्र विसर्जन करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं तर घरगुती स्तरावर तब्बल 295 मूर्तींचं काहिलीत विसर्जन करण्यात आलं. गतवर्षी 82 पोती माती जमा झाली होती. त्या तुलनेत यंदाचा आकडा उल्लेखनीय वाढ दर्शवतो.

ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं. भारताची दहशतवादाविरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली. यादृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्य

उपक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल. या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं उत्पादकता शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या एसयूटी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि शुभारंभ केला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून एलएनजीवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला. रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून 108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत यूपीआय सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 रुपयांपेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक एआयआयबीच्या गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच एआयआयबीचे अध्यक्ष आणि जॉर्डन स्वित्झर्लंड अल्जेरिया सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ ए जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे. दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्यदूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रम शिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत

0: सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं तिसऱ्यांदा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्यपदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्यपदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण 16 रौप्य आणि 17 कांस्यपदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट. तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं 88 चेंडूत नाबाद 139 धावांची शानदार खेळी केली. कोहलीनं या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्येची ही विश्वप्रार्थना जगातील सर्व माणसांनी मनापासून म्हणण्याची सवय केली तर मानवी

जीवनात ही विश्व प्रार्थना क्रांती घडवून आणेल. याच्या उलट शस्त्रांच्या बळावर जी क्रांती होते ती शेवटी भ्रांतीच ठरते. विश्व प्रार्थनेच्या द्वारे शांती निर्माण करणारी क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे. याचं मुख्य कारण ही विश्व प्रार्थना सुंदर आणि सुरेख विचारांनी भरलेली आणि भारलेली आहे. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. विचाराला स्फुरण्यासाठी जे अवकाश ते आकाशतत्व, विचारांचा स्फुरण्याचा जो स्वभाव ते वायुतत्व होय. विचारामध्ये जे सामर्थ्य आहे ते तेजतत्व होय. प्रवाहित होण्याचा जो गुणधर्म आहे ते जलतत्व, आणि विचाराकडून सरकत सरकत साकार होण्याचा जो विचारांचा गुण ते पृथ्वीतत्व होय. अशा प्रकारे विचारामध्ये पंचमहाभूत आणि चैतन्य शक्ती वास करत असल्यामुळं जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य विचारात असतं. विचारांचं सामर्थ्य ओळखून माणसानं जीवन जगायला शिकलं पाहिजे. या संदर्भात फ्रेंच फिलॉसॉफर जेम्स ॲलन यांचं वचन चिंतनीय आहे. ते म्हणतात, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्ज अँड अदर पीपल, द थिंग्ज अदर पीपल विल ऑल्सो अल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय म्हणतात पहा. ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट्स ऑर आयडियाज इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू द इफेक्ट. इट युजेस ऑल इट्स माइटी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड मोबिलायझेस ऑल द मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डीपर माइंड. सांगायचा मुद्दा असा की विश्वप्रार्थना सुंदर आणि सुरेख विचारांनी युक्त असल्यामुळं या विश्वप्रार्थनेचा जर लोकांनी स्वीकार केला तर त्यांना आरोग्य, सुख, शांती, समाधान प्राप्त होऊन त्यांचं निसर्ग नियमानुसार सर्वांगानं आणि सर्वार्थानं भलं होईल, कल्याण होईल. इथं कसलंही कर्मकांड करावं लागत नाही आणि ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी कसलीही बंधनं नाहीत. ही विश्वप्रार्थना कोणीही केव्हाही कोठेही कशीही म्हटली तरी चालते आणि त्यासाठी ना खर्च, ना कष्ट, ना वेळेचा अपव्यय. ही विश्वप्रार्थना पूर्णपणे धर्मातीत असल्यामुळं सर्व धर्मातील सर्व लोकांनी म्हणण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही. ही विश्वप्रार्थना फळण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे. ती पद्धत अशी की ही विश्वप्रार्थना बहिर्मनातून अंतर्मनात गेली पाहिजे. तिथं तिने मूळ धरलं पाहिजे आणि तिथून पुन्हा स्मरण पाहून जीवनात साकार झाली पाहिजे. ही पद्धत यशस्वी करण्यासाठी अत्यंत सोपा उपाय म्हणजे दिवसभरात जेव्हा जेव्हा रिकाम पण मिळेल तेव्हा ही विश्वप्रार्थना नित्य म्हणण्याचा छंद घेणं आणि रात्री झोपण्यापूर्वी ही विश्वप्रार्थना 108 वेळा मोजून म्हणणं किंवा अर्धा तास म्हणणं. लक्षात ठेवा, कामधंदा सोडून ही प्रार्थना म्हणायची नाही, तर दिवसभरात मिळालेला रिकामा वेळ ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी उपयोगात आणायचा. ही विश्वप्रार्थना मनापासून म्हटल्यानं फळ त्वरित मिळतं. लक्षात ठेवा, जो सर्वांसाठी मागतो तो सर्वांना आवडतो, सर्व संतांना आवडतो, सद्गुरूंना आवडतो आणि देवालाही आवडतो. त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणणाऱ्यांच्या संगतीत ती लवकर आत्मसात होऊन जिभेच्या सिंहासनावर सहज विराजमान होते. दुसरा मुद्दा असा की आपल्याला जे हवं असतं तेच इतर सर्वांना हवं असतं आणि आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळावं असं वाटतं. इतर सर्वांनाही तसंच वाटत असतं, परंतु या विश्वप्रार्थनेमध्ये मला हवं, मला मिळावं

0: अशी प्रार्थना केलेली नाही, उलट विश्वप्रार्थनेमध्ये सर्वांना दे अशी प्रार्थना केलेली आहे. सर्वांमध्ये सर्वेश्वर परमेश्वर असल्यामुळं सर्वांसाठी केलेली विश्वप्रार्थना बहिर्मनातून अंतर्मनात लवकर जाते, फळते. त्याचप्रमाणे सर्वांमध्ये आपण असतोच, परिणामी सर्वांसाठी केलेली प्रार्थना प्रथम आपल्याला फळते आणि नंतर इतरांना. याच्या जोडीला एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे, ती म्हणजे लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी. याचा अर्थ असा की माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे. या कामाचे तीन प्रकार आहेत, घरातलं काम, संस्थेचं काम आणि कुटुंबाच्या चरितार्थासाठी वाट्याला आलेलं काम. पहिलं घरातलं काम केल्यानं घराची चांगली राखण होते. दुसरं संस्थेचं काम सेवाभावानं केल्यानं पुण्य प्राप्त होतं, जे पैशा इतकंच संसारामध्ये उपयोगी पडतं. तिसऱ्या प्रकारचं म्हणजे चरितार्थासाठी केलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यानं एका दगडात सहा पक्षी मारता येतात. तिसऱ्या प्रकारचं काम मनापासून प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे केल्यानं त्या माणसाचा सर्व संबंधितांवर प्रभाव पडतो आणि त्याची सर्वांगानं आणि सर्वार्थानं प्रगती होत राहते. ही प्रगती उत्कर्ष आणि उन्नती अशा दोन प्रकारची असते. उत्कर्ष म्हणजे अधिभौतिक प्रगती आणि उन्नती म्हणजे मानसिक आध्यात्मिक प्रगती. दुसरी गोष्ट, अधिभौतिक प्रगतीमुळं त्याला समृद्धी आणि सुयश प्राप्त होतं आणि उन्नतीमुळं त्या माणसाला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतं. त्या माणसाची अशी प्रगती होत असताना त्याच्या कुटुंबाला आनंद, स्वास्थ्य आणि समृद्धी प्राप्त होऊन कुटुंबातील सर्व माणसं सुखी होतात. तिसऱ्या प्रकारचं काम केल्यानं त्याचे इष्ट परिणाम समाजावर होतात. माणूस कुठलंही काम करतो तेव्हा त्याचा संबंध कळत नकळत समाजातील लोकांशी येतो. समाजातील संबंधित लोक संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद त्या माणसाला प्राप्त होऊन ते पुण्यरूपानं त्याच्या गाठी जमा होतात. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होते, कार्याची गुणवत्ता वाढते, परदेशात राष्ट्राची पत वाढते आणि राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारून राष्ट्राला श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होते. इष्ट परिणाम विश्वात होतात आणि विश्वात शांती निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरतात. शिवाय असं काम केल्यानं देवाची पूजा म्हणजे सेवा केल्याचं श्रेय आपोआप पदरात पडतं, ते वेगळंच. थोडक्यात, कर्म कांड करण्यापेक्षा कर्म चांग करणं दशलक्षपटीनं श्रेष्ठ आहे. या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी सत्कर्म करणं हीच खरी उपासना. या धारणेनं सत्कर्मावर श्रद्धा पाहिजे आणि त्याचं फळ मिळण्यासाठी सबुरी पाहिजे. तात्पर्य, सर्व काही माणसाच्या हातात आहे म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आत्ताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध.

0: रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही, म्हणे शेजारीच्या वहिनी।
1: कळले।
0: गृहिणीच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
2: रुचिरा केशरी दूध मसाला।
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी।
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते व गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आझाद या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, सी रामचंद्र यांचं संगीत.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता चोरी चोरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मन्नाडी यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत।

0: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता दस्तक या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, मदन मोहन यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता वो कोण थी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना, मदन मोहन यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:20 झालेली आहेत. कार्यक्रमात आता जंगली या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात शैलेंद्र यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता बहारो के सपने या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: पिस्तायुक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
2: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते।
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित।

स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला पत्र आहे. महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की आपल्या केंद्रावरून रविवारी 20 तारखेला लोकसंगीत कार्यक्रमातून विलास गरबारे यांनी सादर केलेलं गणेश आख्यान प्रसारित करण्यात आलं आणि ते आम्हाला खूप आवडलं. यातून आम्हाला एक छान कथा माहिती झाली आणि ती कथा आम्हाला खूप आवडली. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते, या कार्यक्रमात आता पुढचं पत्र आहे. खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांचं, मुक्काम पोस्ट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की 21 सप्टेंबरला सकाळी माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये 10:30 वाजता माझीच मुलाखत केंद्रावरून प्रसिद्ध झाली. ही मुलाखत अमृता खानोलकर यांनी घेतली होती. त्यांनी चांगल्या प्रकारे माझी मुलाखत घेतली. माझ्या जीवनात जे जे प्रसंग आले त्यांची मी योग्य माहिती दिली. ही मुलाखत माझ्या नातेवाईक आणि मित्रांनी ऐकली आणि मला सदिच्छा दिल्या. आकाशवाणी केंद्राचा 1992 पासून मी श्रोता आहे. 34 वर्षात असं वाटत होतं की प्रत्येकाची मुलाखत लागते. माझी केंद्रावर कधी मुलाखत प्रसारित होईल का असं वाटत होतं. माझे जीवन गाणे ऐकल्यानंतर असं विशेष वाटत होतं आणि हा योग जुळून आला आणि 21 सप्टेंबरला माझी मुलाखत केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे खूप खूप धन्यवाद. आपल्या पत्राबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि या मुलाखतीसाठीच पुढचा अभिप्राय आपल्याला आलेला आहे. हे म्हणतायत की माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अनेक आदर्श पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री खंडेराव हेरवाडे यांची मुलाखत प्रसारित झाली होती. ही मुलाखत आम्हाला खूपच प्रेरणादायी वाटली असं म्हणतायत शिवानी कांबळे, निगडी पुण्याचे श्रोते आहेत. त्याचबरोबर दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, तालुका कागलचे हे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरच्या पत्रामध्ये हा अभिप्राय आहे की रविवारी 13 तारखेला आणि मंगळवारी 15 तारखेला सकाळी 11 वाजता

स्नेहांकिता ताई यांच्या मंजूळ निवेदनातून प्रसारित झालेले गप्पा गाणी आणि गाणं मनातलं हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले. सामाजिक भान ठेवून गणेश उत्सव कसा साजरा करता येईल याविषयी अनेक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या. तर प्रत्येक श्रोत्यांचं असं मत होतं की डॉल्बी मुक्त, कमी फटाक्याच्या आवाजात आणि डोळ्यावर जास्त प्रकाश पाडणारे लेझरसारखे लाईट नसावेत. धूमधडाक्यातच साजरा व्हावा हा उत्सव. पण ढोल, ताशा, बँजो, भजनी मंडळ, झांज पथक आणि लेझिम मंडळ यांच्या गजरात हा साजरा व्हावा. तसंच गाणं मनातलं या कार्यक्रमात श्रोत्यांच्या मनातल्या भावना आणि गाणी आणि त्या पाठीमागची कारणही ऐकावयास मिळाली. या कार्यक्रमातून ही सर्व माहिती समजली आणि हिंदी मराठी गाणी अतिशय उत्कृष्ट लावलेली होती, त्यामुळे आम्हाला हे दोन्ही कार्यक्रम खूप आवडले. हा अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, पूनम, पूजा, विशाल, कविता गणपती मशाळकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, संदीप मस्कर, यश मोबाईल, रंजना गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतर 16 तारखेला म्हणजेच बुधवारी गीतबहारमध्ये पूर्वा जोशी यांनी प्रस्तुत केलेली गाणी मस्त होती. मिश्र संगीतमधील नाट्यगीतं फारच सुंदर होती आणि गाता रहे मेरा दिल यामधील सर्व गाणी अप्रतिम, खूप छान वाटलं. तसंच 17 तारखेला गुरुवारी शिल्पाताई यांनी गीतबहारमधील गाणी फारच मस्त, मन प्रसन्न झालं. गीतबहार हा माझा विशेष आवडता कार्यक्रम आहे. सुंदर गाणी ऐकून दिवसभर ही गाणी मनात रुंजी घालतात. कोल्हापूर आकाशवाणीचं विशेष कौतुक. कोल्हापूर आकाशवाणीची मी नियमित श्रोता आहे, त्यामुळे कोल्हापूर आकाशवाणी माझी सखी आहे. दीपाली भिडे, रामानंद नगर, कोल्हापूर इथून यांनी ही प्रतिक्रिया पाठवलेली आहे, धन्यवाद. त्यानंतर गप्पा गाणीचा विषय पर्यटन हा होता, पण आज माझा फोन लागलेला नसला तरी सुद्धा मी हा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला, छान वाटला. सादरीकरणही विषयानुरूप अभ्यासू वाटलं. या विषयाला आणखी वेळ हवा होता, पण एकंदरीत श्रोते खूप छान बोलले. ही हा अभिप्राय आपल्यापर्यंत पाठवलाय रावसाहेब शिरोळे आणि परिवार रुकडीचे हे श्रोते आहेत. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:12 झालेले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची संगीत रचना.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता शांता शेळके यांची गीतरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजात होनाजी बाळा यांची रचना, वसंत देसाई यांची संगीत रचना.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना, आनंद घन यांची संगीतरचना.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: शेतीची माहिती,
2: आरोग्याची काळजी,
1: तल्लीन करणारी
2: अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या,
2: मखमली गाणी,
1: रसिकांच्या मनामनात
2: आकाशवाणी.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 आहेत. ऐकूया कार्यक्रम माझे जीवन गाणे. आज या कार्यक्रमामध्ये उमा पाटील यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत उमा पाटील आणि त्यांचा आजवरचा जीवन प्रवास आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार ताई, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: हाँ, नमस्कार.
0: तुम्ही सध्या काय करता?
1: गृहिणी घर
0: मूळच्या कोल्हापूरच्याच आहात तुम्ही की तुमचं माहेर कुठलं वेगळं काय?
1: माहेर बासन
0: बर,
1: हळदी बासन तालुका करवीर.
0: अरे वा, मग तुमचं ते म्हणजे माहेर तुम्ही
1: हाँ
0: तिकडे गावाकडे म्हणलात तर अगदी तुमच्या लहानपणीपासून आपण जाणून घेऊया तुमच्या सगळ्या आठवणी. तुमचं बालपण कसं होतं त्याबद्दल काय सांगाल?
1: एकदम छान मजेत होत.
0: कुटुंब कसं, किती माणसं?
1: आमच्या घरी कसं म्हणजे चुलते आमचे सगळे एकत्र फॅमिली होती आणि अजून पण आहे. म्हणजे बालपण एकदम छान आमच्यात. म्हणजे असं अजून वेगळं राहिल्यात पण असं काही नाही की वेगळं आहे. असं
0: बर, अरे वा
1: इकडं पण तसंच आहे आणि तिकडं पण तसंच आहे.
0: अरे वा, बर.
1: दोन्हीकडं सासर माहेर माझा दोन्हीकडे चांगले आहे आमच्या असं आहे.
0: एकत्र कुटुंब होतं तेव्हाही तुमचं लहानपणी
1: हा
0: तुमच्या?
1: लहानपण भरपूर म्हणजे आमची लग्न वगैरे आमच्या चुलत्यांनी सगळं केलेलं आहे. असं काही
0: होय.
1: नाही आमच्या वडिलांनीच केलं असं नाही. आमचे
0: हा
1: वडील म्हणून चुलत्यांचे असं होत
0: हा हा हा
1: आणि
0: तुम
1: अजून पण तसंच आहे.
0: बरोबर. तुम्ही एकूण सगळी चुलत बहीण भावंड, सख्खी बहीण भावंड,
1: हा
0: गोतावळा तसा खूप मोठा असणार.
1: मोठा मोठा आहे मोठा आहे.
0: काही एखादा प्रसंग लहानपणीचा लक्षात राहिलेला वगैरे काही असा मजेशीर असेल किंवा
1: हा
0: काही असेल सांगू शकाल काय?
1: आहेत की मजेशीर भरपूर आहेत. असंच की आम्ही बहीण भावंड खेळायचं भांडण
0: हा
1: करायचं.
0: हा
1: अगदी आम्ही म्हणजे ते लपंडा वगैरे खेळायचं
0: हा
1: एकमेकाच्या घरात जाऊन मैत्रिणी मित्र सगळं असं एकत्र असायचं आम्ही सगळं
0: होय.
1: शाळेत.
0: बर बर
1: आम्ही
0: बर
1: एकदा अगदी लहान असताना आम्ही म्हणजे अगदी 8 10 12 वर्षाचं असत
0: हा
1: तिसरी चौथीला असेल त्यावेळी असं खेळता खेळता ते रंड्याच्या बिया खाल्लेल्या आम्ही.
0: अरे
1: पेन
0: बापरे.
1: होय सगळ्यांना उलट्या व्हायला लागल्या. असं म्हणजे परड्यातनी प्रत्येकाच्या असं झाडी असायचे ना मग कसे दिवळीत ठेवलेल्या वाळवायला
0: हा हा
1: एरंडाचं तेल काढायला म्हणून
0: हा
1: पूर्वी चप्पलांना लावत होती ना ते पायपाला
0: बरोबर
1: ना.
0: बरोबर.
1: आणि ते आम्ही सगळ्यांनी म्हणून खाल्लेलं प्रत्येकाला उलट्या संडास व्हायला लागले. लक्षात आले पोरांनी काहीतरी खेळता आणि खाल्ले.
0: बर
1: मग त्यावेळी समजलं की म्हणजे आम्ही एकानं कोणतरी सांगितलं आणि खाल्ले.
0: हा हा
1: मग दवाखान्यात एकेकाला म्हणजे भरपूरच त्रास झाला. दवाखान्यात नेण्यापर्यंत झालं.
0: बर हा
1: हा तो म्हणजे किस्सा आमचा अगदी आठवणीत राहण्यासारखा झाला अगदी लहान असताना तो.
0: हा हा हा हा नक्कीच. तसंच
1: हा
0: आता तुम्ही म्हणलात की शाळेतल्या वयात त्यावेळेला, तर
1: हा
0: शाळेतल्या काही आठवणी, शाळा कशी होती, शिक्षक काही
1: शाळा
0: आठवतात का
1: हो
0: त्यावेळेचे?
1: आहेत की आठवतात की आमचे शिक्षक एकदम छान होते. आमची पहिली ते 7वी पर्यंत आमचे गावात झालं
0: बर
1: आणि नंतर 8वी 9वी 10वी सडोलीला तिथं शेजारीच गाव आहे.
0: बर बर बर.
1: हा मग तिथं आमचं शिक्षण एकदम छान झालं
0: हा
1: वगैरे.
0: हा हा पहिल्या शाळेतला तुमच्या गावातल्या जी 6वी 7वी पर्यंत शाळा
1: हा
0: झाली तेव्हाचे
1: हा
0: तुमचे शिक्षक असतील?

0: किंवा
1: हाँ
0: शाळेतल्या काही आठवणी त्याबद्दल
1: हाँ
0: काय सांगा?
1: शाळेत आमचं काय असं म्हणजे छान होती शाळा. असं त्या काय लहानपणी म्हणजे एकदमच खेळी मिळत होतं ना सगळ्याशी, असं काय नाही.
0: शिक्षकांच्या सोबतची
1: शिक्षक
0: काही
1: नाही नाही
0: आठवण एखादी?
1: हा गुरुजीच म्हणत होतो आम्ही कधी. ते एकदम पूर्वी साधे असायचे आमचे, एक पाटील गुरुजी म्हणून होते. मग पूर्वी कसं होतं शाळेतनी काय मिळत नव्हतं ना खेडेगावात. मग ते शिक्षक, एक एक शिक्षक सांगायचे ना, चहा घेऊन या आज घरातनं आम्हाला. मग ते आमचे पाटील गुरुजी म्हणून होते ना, त्यांना आवडत नव्हतं ते.
0: बर.
1: ते कधी आणू द्यायचे नाहीत. ते आमच्या घरी येऊन लगेच विचारायचं कुणी दिला चहा. द्यायचं नाही शिक्षकांना, तसं काय द्यायचं नाही, तसं आमिष दाखवायचं नाही, असं ते सांगायचे. ते
0: अरे
1: घरी
0: वा.
1: यायचे, ते सरळ सरळ विचारायचे म्हणजे काय जरी मुलांच्याकडनं. तर घरी येऊन म्हणजे आमच्या आजोबा आमचे कडक होते ना, त्यामुळे ते अगदीच शाळेत शिक्षकाशी सारखे भेटायचे. आमची
0: बर.
1: मुलं कशी आहेत, मी माझा भाऊ सोबत भाऊ आणि मी एकत्र शाळेत होतो, एका वर्गातच होतो
0: बर.
1: दोघं आम्ही. ते जरा खट्या होता आमचा. मग ते जरी काय खोडी केल्या नाही केल्या तर आमचे आजोबा येऊन विचारायचे शिक्षकाशी, मुलं कशी
0: हाँ.
1: आहेत म्हणून. असं म्हणजे आजोबा आमचा लय लक्ष देत होते. तरी
0: अरे
1: सडोलीला आम्ही गेलो तरी पण ते शाळेत येऊन सांगायचे आमच्या मुलांना, वेळेत सोडा घरी, गावाला यायची.
0: बर.
1: एकदा नुसतं 5 मिनिटं लेट झाला तर ते
0: हाँ.
1: अगदी आमचे खिंड म्हणून आहे गावाच्या बाहेर,
0: बर.
1: तिथपर्यंत चालत आले ते,
0: अरे
1: अजून
0: बाप
1: काढली
0: रे.
1: नाहीत म्हणून. एवढे कडक
0: हाँ
1: होते वेळेत
0: हाँ
1: घरात जाणे.
0: अरे
1: घरात
0: वा
1: नाही नाही
0: वा.
1: अजून पण तसंच आहे. भावाशी पण आमच्या आवडत नाही बाहेर गेलेलं कुठं.
0: अरे वा वा. छान
1: आमच्या
0: छान.
1: भावाची मुलगी आता आहे की मी, ती अजून गावात कुणाला माहित नाही. एमपीएससी अभ्यास करते ती, पण कुणाला माहित नाही ती भावाची मुलगी आहे ती. असं
0: हे
1: होतं.
0: आता तुम्ही म्हणलात चढवलीला तुमचं पुढचे 3 वर्षाचं शिक्षण
1: हा
0: झालं, मग तुम्ही जाणं येणं कसं? चालतच
1: चालत
0: जायचं?
1: चालत
0: चालत.
1: चालतच आहे.
0: बर.
1: त्यावेळी तर आमच्या डोक्यावरनं पाणी आणायला लागत होतं. ते पाणी आणून मग आम्ही 8:30 ला घागरी ठेवायच्या, जेवायचं 9:45 ला, ते बाहेर पडायचं आवरून.
0: बर बर
1: साडे दहा
0: बर
1: पण शाळेत जायचं.
0: बर
1: चालतच येणं जाण्याचं. 4 किलोमीटरचा प्रवास होता तो
0: बर. बापरे.
1: तेवढा, तो
0: हाँ
1: सकाळ संध्याकाळ. पण तेवढ्या वेळ टायमिंगला जायचं, टायमिंगला घरी आलंच पाहिजे. आमच्या आजोबांचा नियम होता,
0: हाँ हाँ
1: पाच
0: हाँ
1: दहा मिनिटं वेळ होऊन चालत नव्हतं.
0: हाँ तिकडचे त्या शाळेतले शिक्षक कसे होते? तेव्हाची
1: एकदम
0: काही
1: एकदम छान.
0: आठवण?
1: असे भरपूर प्रसंग झाले की आम्ही, एक शिक्षक आमचे असंच म्हणजे कसं काय, तर शिकवताना असं आम्ही एकदा जरा दंगा केला. म्हणजे असं मैत्रिणी मिळून कधी असं लक्ष दिलं नाही, त्यात तिने मला काय केलं, बाहेर पाठवलं. मग त्यांच्या प्रत्येक तासाला मी बाहेर जायला पाहिजे, त्यांच्या
0: बर
1: तासाला बसलोच नाही.
0: बर.
1: मग त्यांनी आमच्या आजोबांना बोलवून घेतलं, मी बसत नाही. मग मी त्यांचं सांगितलं. ते मुद्दा एक दिवस असं त्यांनी बोलत होतो, तास चालू असताना बोललो मी, त्या शिक्षकांनी आम्हाला बाहेर काढलं. मग तिथले ते आमदार संपत बापू आहेत ना, त्यांच्या बहिणी माझ्या मैत्रिणी होते. असं
0: हाँ
1: तास चालू असताना बोललो म्हणून त्यांनी मला बाहेर काढलं.
0: हाँ
1: मला काढल्यावर त्या पण गप्प बसल्या नाहीत. त्यांनी पण दंगा केला का बाहेर काढलं सांगून. मग त्यांच्या
0: हाँ
1: आजोबांना बोलून घेतलं.
0: हाँ हाँ
1: आमच्या
0: हाँ
1: आजोबा पण जिथं योग्य आहे ते योग्य, चुकलं तिथं चुकलं. शिक्षकांना बोलत होते आमच्या
0: हाँ
1: भावाला, एकदा पहिली ते 7वीत असं 4वीला असताना एका शिक्षकांनी मारलेलं की नाही. आमचे आजोबा तिथे गेले, चूक कुणाची ते मला सांगायचे. ते मग का मारलं असं
0: बर.
1: आजोबांना. शिक्षक लोक पण आमचे भीत होते,
0: अरे बापरे. होय.
1: गावातली लोक पण होय भरपूर भीत होते. होय
0: अरे बाबा. आता तुम्ही म्हणलात की तुमचं कुटुंब एकत्र होतं, चुलत,
1: हो
0: तुम्ही सख्खे सगळं
1: हाँ.
0: मिळून, मग तशी लहानपणी तुमच्यावर काही जबाबदारी होती की नव्हती? म्हणजे
1: नाही नाही
0: लहानपणी बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात घरच्यांच्या कडून.
1: हाँ ते जेवण खाणं वगैरे आमची आजी शिकवायची की 4वीला असल्यापासून जेवण करतोय
0: बर.
1: सगळ्या. चुलती आई आमची शेतात जायचे ना, ते यायच्या अगोदर आम्ही शाळेत जरी गेलं तरी आजी आमची काम लावायची. हे तू केलंच पाहिजे,
0: अरे वा.
1: शिकवायचं भाकरी करायला,
0: हाँ
1: जेवण कसं करायचं. लहानपणापासून आम्ही शिकले भरपूर.
0: बर.
1: होय
0: आणि शेतीची कामं वगैरे काही
1: नाही नाही
0: थोडीफार
1: ते नाही अजिबात नाही.
0: ते
1: शेताला
0: काय
1: कधी नाही,
0: नाही?
1: घरात ना बाहेर नाही. 6 नंतर आम्ही शाळेत आलो की कुठं बाहेर नाही, अजिबातच नाही.
0: मग आता शाळा 10वीपर्यंत झाली असेल,
1: होय
0: त्याच्यानंतर मग काय केलं तुम्ही?
1: त्याच्यानंतर 1 वर्ष झाले, लग्नच झालं ना माझं 17व्या वर्षी.
0: बर बर बर.
1: सगळं
0: लवकर लग्न झालं.
1: लवकर झालं त्यावेळी.
0: हाँ. लग्नानंतर इकडे कोल्हापूरला आलात मग तुम्ही?
1: हा कोल्हापूरला पण आमचं एकत्र कुटुंबच. हा
0: तुमचं माहेरचं घर सोडून
1: हा
0: नव्यानं संसार सुरू झाला आणि इकडे
1: हा
0: आलात, तर
1: हो
0: तेव्हाचा अनुभव सुरुवातीचा, म्हणजे दुसऱ्या कुटुंबात तुम्ही रुळणं
1: हा
0: म्हणा, हे
1: त्यावेळी
0: कसं
1: कसं
0: होत गेलं?
1: ते त्यावेळी कसं मी खेडेगावची झालो, नुसत्या शहरातलं वाटावर वेगळं. मला म्हणजे करमायचंच नाही त्यावेळी. ती सारखी रडायची भयानक, म्हणजे जवळजवळ अर्पिता होईल तोपर्यंत रडत होतो.
0: बर बर.
1: तिचा जन्म झाल्यानंतर थोडी दिवसांनी मला जरासं असं म्हणजे आपलं म्हणजे इकडचं जरा वाटायला लागलं मला.

0: हाँ
1: अजिबातच सहन होत नव्हतं म्हणजे इथं राहायचं.
0: बर बर
1: लय रडायची मी दुपारी, असं बसलं की रडायची. सगळ्याशी काय वाटायचं, तिला काय म्हणजे नेमकं काय वाटायचं, वेगळंच काहीतरी वाटायचं सगळ्यांना.
0: हाँ
1: तिला इथं राहायचं नाही का काय असं वाटायचं मनात
0: हाँ
1: गोष्टींचं.
0: हाँ हाँ
1: सोत
0: हाँ पण कुटुंब एकत्रच होतं इथलं पण
1: हा
0: सासरचं.
1: इथलं पण एकत्रच.
0: बर बर. नंतर तुम्ही मग सांसारिक जबाबदाऱ्या, घर सांभाळणं हे सगळं करत गेलात की काही
1: नाही
0: तुमचं वेगळे
1: आमच्या
0: छंद
1: सासूबाई
0: वगैरे काही?
1: होत्या, नाही सासूबाई होत्या त्या अगदी सगळं आतापर्यंत अजून आहेत त्या आता, पण त्या होत्या सगळं त्यांचं ते बघत होत्या.
0: बर.
1: त्यामुळे आमच्या जबाबदारी अशी काही नव्हती.
0: तुम्ही त्यांना मदत करायची सगळी
1: हा
0: जे काय असेल
1: सगळं
0: ते?
1: काय हा करत होतो एकत्र
0: हा
1: सगळं.
0: हा हा हा
1: अजून पण आमचं कुटुंब एकत्रच आहे म्हणजे असं आता आता वेगळं जरी झालं तर असं काय नाही की सगळ्यांनी मिळूनच करायचं का असं. आता काय गणपती वगैरे सगळे एकत्रच असते,
0: अरे वा,
1: तिकडच असते आमच्या घरात, असं
0: बरोबर.
1: वेगळं काय नाही. आणि आमचे सगळे चुलत तिघे सासरे ना, अजून पण आमच्यात एकत्रपणा भरपूर आहे.
0: अरे वा,
1: हा सगळ्या जावाजाव आम्ही एकत्र असतो, सगळी नंदा बिंदा सहाजणी नंदा आमच्या प्रत्येकाला तिन्ही सासऱ्याशी नंदन मध्ये, आमचा एकोपा भरपूर आहे
0: अरे वा,
1: असं
0: छान.
1: आमचं
0: म्हणजे
1: तुमचं. अजून नाही ना अजून पण आमच्यात तसं आहे.
0: आताच्या ह्या आधुनिक जगात खर तर असं बघायला दुर्मिळ मिळतंय
1: नाही
0: की
1: नाही
0: एकत्र कुटुंब पद्धती.
1: अजून पण आमचं कुटुंब
0: छान.
1: एकत्र आहे.
0: तुम्ही मग तुमचं असं वेगळं काही, समजा एखादी कला असेल किंवा काही असं काही केलत का की
1: नाही
0: गृहिणी
1: नाही
0: म्हणून सांसारिक
1: हा
0: जबाबदाऱ्याच?
1: सांसारिक जबाबदारी आणि असं इथं काय तसं म्हणजे हेच नाही झालं ना कधी
0: बर,
1: करायला.
0: गरजही नव्हती
1: आमची
0: तशी काही.
1: जनावर होती त्यामुळे त्यात जरा पडलो, मग त्यामुळे काय भाकीचा छंद काय नाही त्याचा असं झालं.
0: मुलांच्या बद्दल काय सांगाल?
1: मुलांच्या बद्दल काय म्हणजे भरपूरच त्रास झाले आम्हाला.
0: बर
1: अर्पिता पहिली मुलगी झाली, त्यानंतर मुलगा झाला,
0: बर.
1: तो 3 महिने होता पण तो दवाखान्यातच होता. 3 महिन्यांनी तो एक्सपायर झाला.
0: हा
1: त्यानंतर मग आणि एक मुलगी झाली हर्षदा, त्यानंतर परत एक मुलगा झाला. तो
0: बर
1: डिलिव्हरीतच मला म्हणजे अतिशय त्रास झाला, अतिशय
0: बर बर
1: म्हणजे मी संपल्यात जमा होतो डिलिव्हरी
0: बर
1: होताना. ते एक्सपायर झालं बाळकातच. डॉक्टर म्हणते तुम्ही जग एकतर बाई जगणार बाळ काय जगवता येत नाही, सगळं त्यांनी सांगितलेलं व्यवस्थित हे केलं, पण ते शेवटी काय आमच्या नशिबातच नाही. त्यावेळी म्हणजे माझं काय नव्हतं, भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे मला त्यावेळी त्रास झाला. म्हणजे
0: म्हणजे
1: आयुष्यातला माझा तो दिवस न हे करण्याचा आहे.
0: खूप गंभीर प्रसंग
1: म्हणून
0: हा असा म्हणता येईल.
1: भरपूर भरपूर वय
0: त्यातनं
1: नाही.
0: बाहेर कसं, कारण ती मानसिकता एक वेगळी असते म्हणजे
1: हा
0: एवढं
1: ना
0: कठीण.
1: एका दिवशी मग तिने म्हणजे काय काय केलं डॉक्टरनी ते माहिती, पण मी पूर्ण बेशुद्धच झालो. त्यानंतर
0: बर बर.
1: डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती 2 दिवस,
0: त्या
1: त्यानंतर
0: सगळ्यातनं
1: झालं.
0: तुम्ही
1: हा झालं
0: सुखरूप
1: झालं
0: बाहेर पडलात
1: बाहेर
0: हे
1: पडलो
0: कसं
1: पडलो
0: काही शक्य झालं म्हणजे?
1: झालं. काय तर देवाचीच आहे ना कृपा,
0: बरोबर
1: देवानं घडवलं ते. नाहीतर
0: बरोबर.
1: डॉक्टरनी काही गॅरंटी दिली नव्हती. म्हणजे लहान वयात भरपूर डिलिव्हर झाले ना.
0: आणखी पण बरीच तुमची ऑपरेशन झालेली आहेत काही
1: होय
0: कारणांमुळं, ते कशामुळं आणि काय सांगाल त्याच्याबद्दल?
1: ऑपरेशन म्हणजे माझं कानाचं पडद्याचं होल होतं,
0: बर.
1: ते एकदा झालं परत ते परत सक्सेस झालं नाही, परत त्रास झाला परत केलं.
0: अरे बापरे.
1: नाकाची पण सर्दी सासरली, एकदा ते पंचर काढायचं म्हणून म्हणजे ते झालं. परत नाकाचं ऑपरेशन 2 वेळा झालं,
0: अरे बापरे.
1: हाड वाढलं 2 वेळा हाड वाढलं परत. आणि ते ना कानाच्या ह्या पडद्याला परत आणि होल पडल्यावर त्यांनी मांडीचं चमडं काढून माझ्या कानात लावलं.
0: अरे बापरे.
1: तेवढं झालं होय.
0: बर.
1: त्यातनं मी सगळं करत होतो, असं काय नाही की झोपूनच राहणे वगैरे असं काय नव्हतं.
0: बाकी तुमची
1: त्यानंतर
0: कामं सुरू होती
1: हा
0: सगळी.
1: काम सगळे थोडी थोडी दिवस विश्रांती घ्यायची असं असायचं. परत मग ह्याच्या वेळी तोच म्हणजे काम काय पायच फक्त दुखला मला, पाय दुखून दुखून ते लई त्रास वाढायला. मी MRI केला,
0: बर
1: MRI केला तर मणक्यात फट आहे आणि नसेला दाब पडलाय सांगितलं. ते
0: बर.
1: भरपूर त्यावेळी पण प्रयत्न केले, औषध उपचार केले, पण काय उपयोग झाले. परत ऑपरेशन तिला केलं
0: मणक्याचं.
1: होय वणक्याचं. परत काय झालं म्हणजे मी त्यावेळी पत्ते पाळी नाही. माझं ऑपरेशन झालं ऑगस्टला, सप्टेंबर ऑक्टोबरला परत मी जनावरांचं करायला गेलो, वाका लावलो, वजन उचललं,
0: बर बर
1: शेंगे वगैरे लावणं हे केलं.
0: बरोबर बरोबर.
1: त्यामुळे ते
0: थोडस
1: परत
0: तब्येतीकडे दुर्लक्ष
1: हा
0: झालं.
1: दुर्लक्ष झालं काय होते आता असं झालं
0: हा
1: ते.
0: हा
1: त्यानंतर परत अर्पिताची डिलिव्हरी झाली, मग त्यात ते कामाचे दिवस
0: हा बरोबर
1: ते आणि हे सगळी दोन्ही कामं झाली. आणि
0: बरोबर.
1: दसऱ्यात असं झाडाय काढल्याने मोठी आमची पूर्वीची गावाकडची वाका होती अंगावर घ्यायची, ती मी आणलेली, ती पाण्यात नुसती काढून वर शिडीवर ठेवली. त्यात ते
0: बर.
1: माझं परत आणि ते निकळलं म्हणजे तिथलं.
0: अरे बापरे,
1: हा ते त्यादिवशी काळा सुटल्या म्हणजे उठायलाच येईना,
0: अरे बापरे.
1: अजिबात मला उठायला येईना. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी कशी तरी रात्र काढली, दुसऱ्या दिवशी गेल्यावर परत डॉक्टरने आता परत आणि ऑपरेशन करायला पाहिजे. त्यावेळी तर मोठ्या म्हणजे तिचं 3 महिने झाले ते बाळंतीनं.

0: भयानक तर म्हणजे मला उठायलाच आलं नाही.
1: हाँ
0: 3 महिने
1: हाँ
0: स्ट्रेचर वरन नेत होती, स्ट्रेचर वरन आणत होती.
1: अरे बापरे,
0: नाही, कंडिशन बेकार होती त्या.
1: असं करून ते पुन्हा ते आणि ऑपरेशन
0: हा,
1: झालं.
0: ते आणि ऑपरेशन झालं. म्हणजे परत त्याच्या वेळी, तिच्या लग्नाच्या वेळेसच माझं हर्नियाचं ऑपरेशन झालं. जे
1: बर बर
0: मणक्याचं व्हायच्या तिथे हे झालं, हर्नियाचं नंतर परत मणक्याचं ऑपरेशन. मणक्याचं ऑपरेशन म्हणजे रॉड घातल्यात, त्याचा कायमस्वरूपीच रॉड आहे.
1: हाँ
0: त्यानंतर काय
1: हाँ
0: म्हणजे झालं व्यवस्थित. त्यानंतर 3 महिने मला उठायचंच नव्हतं, झोपूनच सगळं
1: मग ती
0: पूर्ण.
1: व्यवस्थित काळजी घेतल्यानंतर मग
0: हा,
1: आता सगळी तब्येत व्यवस्थित आहे,
0: आता हाय
1: त्यानंतर
0: व्यवस्थित.
1: काही त्रास
0: नाही
1: नाही.
0: नाही नाही नाही
1: बर
0: कामाचा लोड चालत, छाती
1: हाँ
0: दुखते, थोडा
1: हाँ हाँ
0: झोपायचं, परत करायचं काम. काय मी थांबवत नाही माझं, मला करायलाच लागतंय.
1: बरोबर
0: पण
1: बरोबर,
0: बाकीचं काय नाही, जास्त
1: जास्त
0: ओझं
1: कष्टाचं
0: उचलायचं नाही.
1: हाँ
0: हा
1: असं
0: नाही,
1: काही नाही.
0: जास्त
1: हाँ
0: उचलायचं नाही. त्यानंतर मग आमच्या जनावर विकूनच टाकली ना थोडी दिवसांनी.
1: बर बर
0: म्हणजे एकट्या काकाशनी जमवना असं झालं, ते बंदच केलं. त्यानंतर काय ह्याचं ओझ्याचं काम काय नाही, बाकीचं करतोय मी. पाणी भरणं वगैरे माझं मी सगळं करतोय.
1: तुमची ही सगळी ऑपरेशन झाली म्हणजे ते एक आपली परीक्षाच म्हणायची ही,
0: हाँ,
1: की
0: असंच झालं.
1: एकातनं बाहेर पडेपर्यंत
0: हाँ,
1: दुसरं
0: तो
1: काहीतरी,
0: दुसरं
1: दुसऱ्यातनं
0: सारखं वर्षाला
1: काहीतरी.
0: सुरू होतं, वर्षाला.
1: बरोबर.
0: हाँ,
1: आणि ह्या
0: आर्थिक पण
1: सगळ्या
0: भरपूर
1: सांसारिक
0: झालं.
1: जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, मुली
0: हाँ,
1: वगैरे त्यांचं सगळं बघायचं,
0: बघायचं. आणि
1: कुटुंब तुमचं
0: घरातल्यांची होती
1: आहे.
0: ना भरपूर,
1: हाँ
0: लक्ष देत होती पोरी,
1: कुटुंब
0: लेकरं
1: सगळं
0: सगळ्यांना.
1: आहे, तर
0: हाँ
1: तेच मी म्हणणार होते की सगळ्या कुटुंबाची साथ, तुमचे
0: हाँ हो,
1: यजमान
0: होती
1: त्यांची साथ
0: होती. हाँ,
1: कशी लावली ते.
0: भरपूर, एकदम छान.
1: हाँ हाँ हाँ
0: आमचे हे तर कधीच म्हणजे कधीच कंटाळे नाहीत की एवढं औषध पाण्याला पैसे घातलेत, कधीच कंटाळे नाहीत. कधी कुठला आणू असं कधी म्हटले नाहीत, कधीच नाही. सगळ्याला
1: बरोबर.
0: टक्कर दिली असं झालं. त्यावेळी म्हणजे काय एवढा मुबलक पैसा काय नव्हतंच ना आपल्या.
1: नव्हता तेच की.
0: हा, काय तर कुठला तरी आणून करून असंच होत ते.
1: त्याच्यानंतर मग पुढं आता तब्येत सगळी व्यवस्थित आहे, नंतर
0: हा
1: ते ऑपरेशन झाल्यानंतर
0: हा
1: दुसऱ्यांदा.
0: दुसऱ्यांदा नाही, त्यानंतर झाली व्यवस्थित तब्येत. त्यानंतर काय नाही, मग त्यानंतर हर्षदाचं ऑपरेशन झालं ना किडनीचं,
1: बर
0: ते एकदम मोठं झालं. हा,
1: दुसरी.
0: दुसरी मुलगी, तिचं लग्न झाल्यावर लगेचच तिला ताप आल्याचं नसतं का, ताप आला आणि ते डोकं दुखावलं. म्हणून तिने दवाखाना दाखवलं.
1: बर
0: मग तिने डॉक्टरनी काय केलं, रक्त लघवी चेक करायला सांगितलं. ते त्यांना कळालं की किडनीला फॉल्ट आहे.
1: हाँ
0: मग आम्ही 2-3 डॉक्टरना विचारलं तर नाही म्हणजे हे आत काय करतात. त्याच्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. मग 2 वर्ष ते औषध पाणी घेत घेत घेत मग शेवटी आणि भरपूर औषधं तिला पण झाली, आयुर्वेदिक झाली. पुण्यापर्यंत सगळं तिच्या सासरच्या माणसांनी, नवऱ्यानं तिच्या, तिची माणसं पण चांगली. ते एकदम माणसं चांगली, कशाचंही तिला आता दगुदा नाही. म्हणजे काही म्हणत नाहीत किंवा बाबा तुला एवढं घातलं. आम्ही एक वेळ म्हण पण ती कधी म्हणत नाहीत. ती त्याच्यानंतर मग 2 वर्षांनी तिला लयच त्रास झाल्यावर ते डायलिसिस सुरू झालं. डायलिसिस सुरू झाल्यानंतर तिथे बसल्या बसल्या एक मला बाई काय म्हणते, नवऱ्याचं पण डायलिसिस होतं. आमच्यात काय म्हणजे वय झालंय, माझं हार्ट मी पेशंट आहे त्यामुळे आमच्यात देता येत नाही, तर मी का देईन असा मुलगीला किडनी.
1: बर बर
0: म्हणजे आमच्या बहिणीचा मुलगा दवाखान्यात आहे ना, त्याचाने माझा असा विषय झाला. आणि तो म्हणला नाही मावशी आपल्या तसं हर्षद आपली काय लय दिवस जगायची नाही असं म्हटलं.
1: अरे बापरे. बर
0: हा नाही, 1-2 वर्षाचीच आपली आहे बघ असं मला तो म्हटला. तर असं का म्हणतोस रे, तसं काय म्हणतोस, काय तरी उपचार आहेत का, जरा चौकशी कर असं म्हटलं मी. मग त्याने भरपूर ठिकाणी जरा त्याच्या ओळखी आहेत त्यामुळे भरपूर ठिकाणी केली चौकशी. मग त्याला पण सांगितलं की किडनी बदलता येते असं
1: बर
0: काय नाही. मग माझे ऑपरेशन झालं तर विचारायचं कसं. तर मी त्याला म्हटलं रे असं काय नाही, म्हणलं बघूया तर आपण. त्याची आई सुद्धा म्हणत होती मावशी मी देतो, तुझे ऑपरेशन झाल्यास मी देतो, मी देतो करून लागलं. मी नाही म्हणलं माझं मी देणार,
1: बर
0: का व्हायचं ते उदे. म्हणे डॉक्टरने तपासल्या म्हणजे चालतंय म्हटल्या. मग त्याच्यानंतर आमची प्रोसिजर सुरू झाली तपासणीची. एक
1: बर
0: 1.5 महिना 1.5 महिना तपासणीच्या प्रोसिजर होत्या. त्यानंतर मग लगेच ऑपरेशन केलं.
1: बर
0: त्यानंतर ती झाली व्यवस्थित, अगदी छान मुलगी
1: बरोबर.
0: एक झाली. आणि आता एकदम छान आहे
1: अरे
0: मुलगी.
1: वा छान.
0: हा
1: म्हणजे एवढ्या सगळ्या बऱ्याच गोष्टी
0: हा
1: तुमच्या आयुष्यात घडल्या, तुमचे
0: भरपूर
1: अनेक ऑपरेशन झाली,
0: झाली
1: आणि
0: झाली.
1: पुन्हा मुलगीसाठी म्हणून तुम्ही हे
0: हा
1: स्वतःची किडनी द्यायचं,
0: दिलं,
1: हे धाडसी पाऊल
0: म्हणजे तुम्ही काय,
1: उचललं.
0: पर्यायच नव्हता ना
1: पर्याय
0: तिला
1: नव्हता,
0: जगवणं यात नाही, हे महत्वाचं होतं.
1: महत्वाचं होतं, आणि
0: आमच्यापेक्षा
1: त्यासाठी हे
0: तिचं
1: सगळं
0: आयुष्य
1: केलं.
0: मोठं करायचं होतं
1: अगदी
0: माझं.
1: अगदी अगदी
0: हा,
1: बरोबर आहे. पण पुन्हा
0: आमचं
1: तुम्ही
0: तर काय.
1: आणखी एक ऑपरेशन स्वतःच्या शरीरावर ते करून घेतलं,
0: हा,
1: आणि त्या
0: त्यानंतर
1: दिव्यातून
0: काय.
1: सुद्धा बाहेर पडलात खरं
0: हा,
1: तर.
0: आणि आता सगळं मी अगदी व्यवस्थित आहे, सगळी कामं
1: अगदी.
0: करतोय, सगळे माझी मी सगळं सांभाळतोय, सगळं असं काय नाही.
1: अरे वा वा
0: आणि
1: छान.
0: तिची माणसं पण एकदम तिला एकदम ओके मध्ये ठेवतात, असं
1: हाँ
0: कधी
1: हाँ
0: तिला त्रास कशाचाच नाही. ते एकदम छान आहे.
1: खरंच म्हणजे

0: हा
1: आणि
0: कार्यक्रम ऐकणाऱ्या लोकांनी खरंच बरंच काही यातून
1: हाँ
0: शिकण्यासारखं आहे असं मला वाटतंय.
1: हो
0: कारण
1: कुणासाठी
0: इतके
1: पण असेल.
0: प्रसंग आयुष्यात येऊन सुद्धा
1: हाँ
0: तुम्ही पुन्हा धीर्यानं प्रत्येक वेळी उभारलाय
1: उभारते आणि अजून
0: आणि
1: पण उभारते.
0: प्रत्येक वेळी त्या त्या प्रसंगाला तोंड देत पुढे आलाय. खरंच नक्कीच कौतुकास्पद आहे हे.
1: हाँ आणि आमची मागची पुढची माणसं पण सगळ्यांनी साथ दिली मला,
0: हा
1: सगळ्याची,
0: हा बरोबर आहे की.
1: सासरच्या, माहेरच्या, पोरींचे पण, दोघींचं एकदम छान आहे.
0: हा.
1: अर्पिताचं, हर्षदाचं, तिघीची पण
0: नक्कीच
1: माणसं एकदम छान आहेत. असं काही
0: नक्कीच
1: नाही,
0: नक्कीच
1: नाही
0: बरोबर
1: काही
0: आहे.
1: कुणाला त्रास नाही, काय नाही, ज्याच्या त्यांच्या त्यांच्या घरी व्यवस्थित आहेत. बास आम्हाला
0: नक्कीच
1: बाकी काय नकोय.
0: होय. नक्कीच खरंच
1: हा
0: महत्वाचं आहे. बरोबर
1: एकीला मुलगा झाला, एकीला मुलगी झाली, त्यांच्या त्या आता सेटल आहेत. काही आता
0: अरे
1: काय
0: वा. बर
1: आम्हाला टेन्शन कशाचं नाही. त्यातनं काकांचं ऑपरेशन झालं, मेंदूचं,
0: अरे बापरे.
1: 2 वर्ष आता होत्या त्याला,
0: बर
1: जानेवारीला. त्यांचं पण
0: बर
1: अचानकच झालं ट्यूमरचं, ते पण मोठा आघात झाला त्या, त्यातून ते वाचले.
0: बर बापरे.
1: जेवीच्या नंतर आता शिवानी मोठा प्रसंग झाला आमचा,
0: अरे बापरे.
1: त्यातून आता आहेत व्यवस्थित आहेत. 6 महिने तर त्यांना म्हणजे भरपूर त्रास झाला, चालायला येत नव्हतं, काही नव्हतं, धरून चालवायला लागत
0: हा
1: होतं
0: हा हा
1: सगळं,
0: हा
1: म्हणजे अगदी चालवण्यापर्यंत सगळं केलं. असं काही
0: बापरे
1: नाही,
0: कठीण आहे. म्हणजे
1: निघूनच नाही.
0: खरंच मला असं म्हणायचंय की एखाद्याच्या आयुष्यात
1: नाही
0: कशी
1: नाही हा नाही लय परीक्षा
0: संकटांची
1: देवाने घेतली
0: मालिका.
1: माझी,
0: हा
1: परीक्षा भरपूर
0: संकटांची
1: झाली,
0: मालिका येत राहते.
1: तसंच
0: पण
1: झालं.
0: तुम्ही जर खंबीरपणे उभारलात, धाडसानं तोंड देत राहिलात, तर त्या त्या प्रसंगातून बाहेर पडून
1: बाहेर पडलो.
0: पुन्हा सुखरूप आयुष्य तुमचं जगू
1: हो
0: शकता हे
1: एकदम
0: सुद्धा खूप
1: छान होता.
0: महत्वाचं आहे. हे कठीण
1: आहे
0: प्रसंग जसे तुमच्या आयुष्यात आले तसं तुम्हाला कायम लक्षात राहील असा आनंदाचा एखादा प्रसंग काय सांगता येईल का?
1: आमचा दिरांना मुलगा झाला ना त्यावेळी आम्हाला
0: हा
1: म्हणजे एकदम आनंद झाला.
0: अरे वा
1: त्या दिवशी आम्हाला भूक पण लागली नाही एवढं झालं. तो
0: अरे
1: एक
0: वा. हा
1: अविस्मरणीय क्षण झाला आमचा
0: हा
1: म्हणजे
0: हा हा हा
1: आनंदाचा क्षण झाला.
0: नक्कीच
1: तो
0: नक्कीच.
1: पण आता आम्हाला म्हणजे बघतो, म्हणजे असं काही नाही, आमच्या बाजूने एकत्रच आहे मी. तो आता इंजिनियर झालाय, दोन्ही घराची काळजी घेतो तो, अर्पिता, हर्षदा, त्यांच्याकडे
0: त्यांच्यासारखंच
1: बांधायची.
0: तुमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं
1: हाँ
0: धीरांचा मुलगा हाच तुम्हाला तुमचा
1: हाँ
0: मुलगा
1: हाँ
0: सारखं
1: हाँ
0: वाटलं
1: आमचं अजून
0: आणि.
1: आम्ही असं अजून वाटत नाही आम्हाला, म्हणजे असं काय नाही असं
0: हा नक्कीच
1: मुलगा.
0: नक्कीच. हा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे खरं
1: हाँ नाही,
0: तर.
1: आमच्यात अजून तसं काय नाही, काय झालं की एकमेकाला धावत पळत येतात.
0: आणि मला म्हणायचंय की तुमच्या मुलीला मुलगी झाली या सगळ्या
1: हाँ आणि
0: दिव्यातून
1: एकदम
0: पार
1: छान आहे
0: पडल्यानंतर.
1: मुलगी ती, एकदम
0: हा
1: हुशार आहे,
0: हेच
1: छान.
0: खरं तर मोठे आनंदाचे प्रसंग आहेत. मुलगीचं
1: हाँ
0: आयुष्य सुरळीत झालं.
1: ऐशा
0: नक्कीच
1: एकदम
0: नक्कीच.
1: छान आहे.
0: आजवरच्या आयुष्यात अशी कुठली एखादी खंत राहिली आहे असं काही आहे का? म्हणजे एखादी करायचं होतं काहीतरी पण ते जमलं नाही, राहून गेलं असं काही वाटतंय का काही?
1: खंत म्हणजे फक्त मुलग्याचीच झाली माझी, दुसरं काही नाही.
0: बर बर
1: की
0: बर
1: म्हणजे
0: बर.
1: एवढं मी त्रास सहन करून गेला,
0: हा
1: घेतला आणि तो एक पण नशिबात राहिला नाही, ही खंत
0: हा
1: मोठी झाली माझी. पण तरी पण काय आता मला कमी कोण, म्हणजे बाबा काय दुःख
0: असं
1: कोण घेत
0: नाही
1: नाही. हा
0: नाही. आणि मुख्य म्हणजे असं आहे की दोन्ही मुली तुम्हाला आज
1: आणि दोन्ही मुली,
0: मुलासारख्याच
1: दोन्ही
0: आहेत.
1: जावई
0: हा
1: एकदम छान
0: हा
1: आहेत,
0: आज
1: म्हणजे असं कधी
0: मुलासारख्याच
1: आम्हाला.
0: आहेत, त्या
1: हा नाही
0: सगळ्या
1: माहितीये
0: आधार देत आहेत,
1: एकदम
0: सांभाळत
1: छान.
0: आहेत, हेच
1: हो
0: खूप महत्वाचं
1: मुलग्याच्या
0: आहे.
1: वरात आणि मुलांच्या आयांचं ऐकतोय,
0: हा
1: परीक्षा
0: हा
1: सगळीच म्हणतात तुले सुखे काय सुखे.
0: समाधानी आहे. खरंय खरंय.
1: हा खरोखरच आहे, प्रत्येकाच्या घरात काहीतरी चालू असते ना. ते
0: अगदी
1: सगळी त्यांची मुले
0: अगदी.
1: सुद्धा म्हणतात, आमच्या बहिणीची मावशी तुले सुखे, ती
0: अरे
1: मुलं
0: वा.
1: सुद्धा, आणि माझ्या बहिणीची पोरं इकडची सगळी
0: हा
1: अशी
0: हा
1: असतात बाजूला, कशी कुठल्या
0: बरोबर
1: पण वेळेला
0: बरोबर.
1: सगळेच पळत येतात.
0: अरे
1: असं
0: वा
1: काय नाही,
0: छान.
1: भावाची मुलं सगळी,
0: हा
1: सगळी
0: हा
1: आमचे भाऊ सगळे पाठ, म्हणजे इकडची पण सासरची माणसं पण लगेच काय झालं की पळत येतात.
0: अरे वा छान
1: नंदा
0: छान.
1: वगैरे सगळीच
0: हा
1: दीर
0: हा
1: आमचे
0: हा हा हा
1: गावा, असं म्हणजे कोण आमच्यात असं नाही की बघितलं नाही असं नाही, लगेच धावपळ करते येतात सगळे आणि करतात
0: कुटुंबाचा
1: सगळे.
0: एकोपा खूप छान आहे आणि त्या
1: हा आहे
0: सगळ्या
1: आहे.
0: साथीमुळं ह्या
1: हा आम्ही
0: सगळ्या
1: अजूनपर्यंत
0: संकटावर मात करत
1: मात
0: तुम्ही
1: केली.
0: पुढं आलात
1: हा
0: हेच
1: होय
0: जास्त महत्वाचं आहे.
1: नाही खरोखरच आहे,
0: अगदी
1: सगळ्या
0: अगदी.
1: माणसांची साथ लागतेच, एकट्यानं काय होत नाही,
0: नाही बरोबर.
1: नाही
0: नक्कीच
1: एकट्यानं
0: नक्कीच.
1: होत नाही.
0: तुम्ही म्हणलात की तसं तुम्ही पहिल्यापासून गृहिणीच आहात
1: हो
0: पण त्याच्या व्यतिरिक्त काही तुमची आवड निवड म्हणा, समजा गाणी ऐकण्याची असेल किंवा देवाधर्माची असेल किंवा
1: हा
0: आणि
1: असं म्हणजे
0: काहीतरी
1: माझ्या मनात
0: असं
1: येईल
0: काही
1: तेवढंच
0: आहे?
1: तेवढंच करते मी, असं तेवढंच.
0: हा.
1: असं काय करायलाच मिळालं नाही कधी ह्या ज्या आयुष्यात माझ्या घटना घडल्या ना, त्यामुळे मन असं कशात गेलं नाही मग.
0: बर.
1: म्हणजे मुलं होताना जो त्रास झाला ना, त्याच्यामुळे मन असं कुठं कशात रमवायचं असं झालंच नाही,
0: बर बर
1: काहीतरी करावीशी इच्छा झाली नाही.
0: बर बर बर.
1: सारखं
0: हा.
1: डोक्यात विचार विचार विचार असे यायचे ना, त्याच्यामुळे असं काय करू नये असंच वाटायचं.
0: बाकी कुठं म्हणजे असं एक आता तुमचं सगळं एकत्र कुटुंब इतका सगळा गोतावळा, तर मग कुठं असं काही बाहेर फिरणं, कुठल्या गावाला गेलंय किंवा काही
1: हा असं
0: बघितलंय
1: जास्त नाहीच
0: असं
1: कुठं. हा
0: काही?
1: कसं

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल निनोचं सावट असूनही देशात खरीपातल्या पेरण्यांचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण झालं आहे असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून त्यांनी खतांच्या उपलब्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति

0: का मुकाबला करने के।
1: निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे। नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे। हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे, असं ते म्हणाले। दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे। दरम्यान एसआयआर प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचा अधिकार हिरावला जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसनं आज नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी।
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे। राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय। हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो। या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत। हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले। कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली।
1: बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला। काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं। 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती। दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली। 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले। वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हात उचलणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं नोंदवलं। या मारहाणीच्या प्रकरणासह 19 फौजदारी प्रकरणांमध्ये म्हात्रेचा हात आहे असं न्यायालयानं सांगितलं। या प्रकरणानंतर अशाच एका वेगळ्या प्रकरणातही शिवसेनेचं नाव आल्याची नोंद न्यायालयानं घेतली। मुंबई उच्च न्यायालयानं म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता। तसंच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी असंही सांगितलं होतं। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला। या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं। 2000 रुपयांवरच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटीसा जारी केल्या। तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करायच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला। सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली। या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं। या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं। जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे। 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे। भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या

0: प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लौलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपॅकटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: दरम्यान मुष्टीयोद्धा प्रिया घंगास हिनंही महिलांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तिरुअनंतपुरम इथं काल पहिला सामना भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 50 चेंडू बाकी असताना 300 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 139 आणि कर्णधार शुभमन गिलच्या 110 धावांचा यात मोलाचा वाटा होता. कुलदीप यादव सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे यानं परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना पकडला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून पश्चाताप व्यक्त केला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली. साहिल यानं या घटनेनंतर काही तासात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: उस पर कटाक्ष करती है. द्वार पर द्वारपाल की जगह अब मदार और एरंड के वृक्ष खड़े थे. दीवान खाने में एक मतंग साण अकड़ता था. ऊपर के घरों में जहां सुंदर रमणियां मनोहर संगीत गाती थीं, वहां आज जंगली कबूतरों के स्वर सुनाई देते थे. पर समय को हम कुछ नहीं कह सकते. समय की निंदा व्यर्थ और भूल है. अमावस्या की रात्रि थी. प्रकाश से पराजित होकर मानो अंधकार ने उसी विशाल भवन में शरण ली थी. पंडित देवदत्त अपने अर्ध अंधकार वाले कमरे में मौन परंतु चिंता में निमग्न थे. आज 1 महीने से उनकी पत्नी गिरिजा की जिंदगी को निर्दय काल ने खिलवाड़ बना लिया है. पंडित जी दरिद्रता और दुख को भुगतने के लिए तैयार थे. भाग्य का भरोसा उन्हें धैर्य बंधाता था, किंतु ये नई विपत्ति सहन शक्ति से बाहर थी. बेचारे दिन के दिन गिरिजा के सिरहाने बैठे हुए उसके मुरझाए हुए मुख को देखकर कुढ़ते और रोते थे. गिरिजा जब अपने जीवन से निराश होकर रोती तो वो उसे समझाते.
3: गिरिजा गिरिजा, रो मत, शीघ्र ही अच्छी हो जाओगी.
2: पंडित देवदत्त के पूर्वजों का कारोबार बहुत विस्तृत था. वे लेन देन किया करते थे. अधिकतर उनके व्यवहार बड़े बड़े चकलेदारों और रजवाड़ों के साथ थे. उस समय ईमान इतना सस्ता नहीं बिकता था. सादे पत्रों पर लाखों की बातें हो जाती थी. मगर 1957 ईस्वी के बलवे ने कितनी ही रियासतों और राज्यों को मिटा दिया और उनके साथ तिवारियों का ये अन्न धन पूर्ण परिवार भी मिट्टी में मिल गया. खजाना लुट गया, बही खाते पंसारियों के काम आए. जब कुछ शांति हुई, रियासतें फिर संभली तो समय पलट चुका था. वचन लेख के अधीन हो रहा था और लेख में भी सादे और रंगीन का भेद होने लगा था. जब देवदत्त ने होश संभाला तब उनके पास इस खंडहर के अतिरिक्त और कोई संपत्ति न थी।

0: सखी सहेली
1: कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

5 वाजून 30 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत एआयचे फायदे आणि तोटे. कल्याणी नेवे हिने घेतलेली मुलाखत.

0: हाय फ्रेंड्स, यो आणि चाचा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हाय फ्रेंड्स, यो आणि चाचा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, हल्ली सर्वच जण AI वापरताना आपल्याला दिसतात, पण ह्या AIचा वापर नेमका कसा करावा, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आपली मैत्रीण कल्याणी नेवे.
1: मित्रांनो,

0: मंडळी, हल्ली सर्वच जण AI वापरताना आपल्याला दिसतात, पण ह्या AIचा वापर नेमका कसा करावा, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आपली मैत्रीण कल्याणी नेवे.
1: मित्रांनो,

0: मंडळी, हल्ली सर्वच जण AI वापरताना आपल्याला दिसतात, पण ह्या AIचा वापर नेमका कसा करावा, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आपली मैत्रीण कल्याणी नेवे.
1: मित्रांनो, एक चालवलेली पाहायला मिळते. चेन्नईमध्ये एका हॉटेलात ग्राहकांना ऑर्डर आणून देणं, अन्नाची डिश टेबलवर ठेवणं इत्यादी सर्व कामं यंत्रमानव करतात. प्रगत तंत्रज्ञानाची ही तर अगदी मोजकीच उदाहरणं आहेत. मित्रांनो, हे सगळं शक्य होतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. यंत्र किंवा कम्प्युटर्स माणसासारखंच वागू, बघू, चालू, ऐकू किंवा विचार करू शकतील का, अशा अनेक शतकांपासून अनेकांनी कल्पना केल्या होत्या. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या याच प्रयत्नांना कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात. शिकण्याची क्षमता असलेलं संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे AI. या शिकण्यातून नव्यानं उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. 1956 न्यू हॅम्पशर येथील डार्टमाउथ कॉलेजात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. ही परिषद भरवण्यात जॉन मॅकार्थींचा पुढाकार होता. 1880 नंतर म्हणजेच एक्सपर्ट सिस्टीम आल्यावर AI क्षेत्राला नवी दिशा मिळाली आणि 2000 कम्प्युटर विजन, रोबोटिक्स, न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा अनेक संकल्पना आणि तंत्र निर्माण झाले. बुद्धिमत्तेचा हा नवीन अवतार आज आपल्या सर्वांच्या जीवन आरोग्य, करमणूक, इतरांशी संपर्क साधणं, वाहतूक या सकट अनेक बाबतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आपल्याला अतिशय उपयुक्त. डीप ब्ल्यू संगणकानं जागतिक विजेता गॅरी कॅस्पेरोव्ह विरुद्धच्या बुद्धिबळाच्या सामन्यात विजय मिळवला होता. यावरून कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना किती महत्वाची आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि रिसर्चचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर चेतन चव्हाण यांच्याकडून आपण AI विषयीचं मत जाणून घेऊया.
2: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याने प्रत्येक उद्योगावर अशा प्रमाणे परिणाम केला आहे ज्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. एज्युटेक म्हणजे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम उपलब्ध करत आहे. आता विद्यार्थी AI द्वारे शिकण्याचा अनुभव अंगीकृत करत आहे. ई लर्निंग रिसोर्सेस योग्य व लक्षित प्रतिक्रिया प्रदान करत आहे. AI आणि शिक्षणाच्या विलिनीकरणामुळे उद्योगात शिक्षणाची संपूर्ण नवीन संकल्पना रूढ झालेली आहे. AI चलित शिक्षण पारंपरिक शिक्षण पद्धती बदलताना आपण आज पाहत आहोत. AI जसे चॅटबोट, व्हर्च्युअल ट्यूटर यात स्वतंत्र शिक्षणाला चालना देऊन सहाय्य मिळते. शिक्षणासाठी AI चॅटबोट विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवत आहे. त्यांच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम सह हे चॅटबोट्स विद्यार्थ्यांना झटपट आणि वैयक्तिकृत आधार देतात, त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे देतात, त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना अधिक सहजतेने समजून घेता येतात आणि मिळालेली माहिती ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येते. AI वापरून परस्पर संवादी व्याख्याने, गेमिफाईड क्लासरूम, सानुकूलित अभ्यासक्रमातून विद्यार्थी सहभाग वाढवतोय. शिक्षण क्षेत्रात AI ट्रेंड वेगाने वाढतोय, खास करून एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये. शिक्षण ऍप्स, रोबोटिक्स, व्हर्च्युअल सहाय्य आणि मशीन लर्निंग मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आज होत आहे. AIच्या विविध ऍप्लिकेशनमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन झालेले आहे आणि होत आहे. AI शिक्षणासाठी वैयक्तिक अनुभव देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करते. गुगल क्लासरूम AI वापरून शिक्षण

0: कार्यडिझाईन, नियुक्ती, अभिप्राय देणे, परस्पर संवाद व्यवस्थापित करतात. विद्यार्थी व त्यांच्या व्यक्तिगत क्षमता आणि आवश्यकतानुसार कसे शिकतात यामध्येही सुधारणा होते. AI दैनंदिन जीवनात शिक्षण प्रक्रियेत वेळ आणि श्रम कमी करून शिक्षण सुलभ करते. अशा प्रकारे AIचे विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे आहेत. धन्यवाद.
1: मित्रांनो, आपल्या आयुष्याशी संबंधित असलेल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे विलक्षण परिणाम झालेले आहेत. या विकसित तंत्रज्ञानामुळे आपल्याला दैनंदिन जीवन व्यवहारात अनेक फायदे झालेले दिसतात. उदाहरणार्थ, बँक, विमा कंपन्या तसंच म्युच्युअल फंड संस्थांनी आपल्या ग्राहक सेवेसाठीच्या यंत्रणेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केलाय. ग्राहकांना पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं आता ईमेल, फोन अशा माध्यमांचा वापर करून देण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणांद्वारे म्हणजेच बॉट्सद्वारे देण्याकडे या संस्थांचा कल दिसतो. गुंतवणुकीच्या संदर्भातही कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आता मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. कुठल्या माणसानं कुठल्या परिस्थितीत शेअर्स, म्युच्युअल फंड्स यापैकी कशामध्ये गुंतवणूक करावी, या सगळ्याचं प्रमाण नेमकं किती असावं, नेमक्या कुठल्या योजना निवडाव्यात, या गोष्टी आता अनेकदा रोबोट ॲडवायझरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून ठरवल्या जातात. आर्थिक क्षेत्राप्रमाणेच वाहतूक क्षेत्रातही AIचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. AIमुळे ट्रॅफिकचा अंदाज लावता येतो. फास्टेस्ट रूट सुचवण्यातही AIची मदत आपल्याला सतत होत असते. तसेच एकेकाळी स्वप्नवत असणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग कार, संगणक दृष्टी आणि सेल्फ नॅव्हिगेशन क्षमतेमध्ये AIच्या भूमिकेमुळे प्रत्यक्षात येत आहेत. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात AI आधारित उपाय अनेक प्रकारे अमूल्य सिद्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ, विविध आजारांवर उपचार विकसित करण्यात संशोधकांना मदत करण्यासाठी AIचा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर चाचणी विश्लेषण आणि डेटा एंट्री किंवा अधिक क्लिष्ट प्रक्रियांसारख्या प्रशासकीय कामांसाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर संशोधनाच्या मूलभूत तत्वांमध्ये AI हा एक महत्वाचा मोठा अपग्रेड आहे. याचसोबत कृषी व्यवस्थेतही AIचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पहिल्या दृष्टिक्षेपात AI आणि शेती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं आपल्याला वाटेल, परंतु जेव्हा तुम्ही याचा शोध घेता तेव्हा AI जगभरातील शेतीवर कसा प्रभाव टाकू शकतो आणि त्यात सुधारणा करू शकतो हे स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, AI प्रोग्राम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आणि संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा याबद्दल चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात. तसेच हवामान अंदाज, पिकांना पाणी कधी द्यावे याबद्दलच्या सूचना, कोणती कीटकनाशके वापरावी याबद्दलच्या सूचना इत्यादी AI देऊ शकतं. तंत्रज्ञान जगात सायबर सुरक्षा हा बराच काळ चर्चेचा विषय राहिला आहे. सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी तसंच हॅकिंगचे प्रयत्न आणि व्हायरस सारख्या गोष्टींना तोंड देण्यासाठी AI तंत्रज्ञान नवीन मार्ग सादर करू शकते. परंतु तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, AIचा वापर ज्या क्षेत्रात सर्वात जास्त झाला ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. कुठलाही अभ्यासक्रम ढोबळपणाने शिकवला जाण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याची समज, जाण, पातळी या गोष्टी विचारात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान त्याने नक्की कोणत्या गतीने शिकलं पाहिजे याविषयीचा आराखडा तयार करू शकते. तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचे मूल्यांकनही AI द्वारे पटकन होऊ शकते. AI मुळे विकसित झालेले ChatGPT सारखे स्मार्ट ट्यूटर विद्यार्थ्यांना 24 तास मदत करू शकतात. शिक्षकांना AIचा वापर करून शिक्षण परस्पर संवादी करता येऊ शकते. विज्ञान, इतिहास यांसारख्या विषयांना प्रत्यक्ष अनुभवाचा विषय बनवता येऊ शकतो. अंध किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी AI आधारित टूल्स जसे की स्क्रीन रीडिंग अतिशय उपयुक्त ठरतात. शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत प्रतिलेखन किंवा साहित्य चोरी AI द्वारे तपासली जाऊ शकते. अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवसायांमध्ये आणि कामकाजांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात. माणसाच्या दैनंदिन आयुष्यातल्या कंटाळवाण्या आणि एकसुरी गोष्टीची कटकट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बऱ्यापैकी कमी होऊ शकते. AIची 24 तास उपलब्धता हा त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात उल्लेखनीय फायदा आहे. मानवांप्रमाणे AI सिस्टीम कधीही थकत नाही किंवा विचलित होत नाही. AI मानवांवर अवलंबून नसल्यामुळे त्यांच्या पूर्वग्रह आणि मर्यादांसह ते

0: अधिक सातत्याने अचूक परिणाम देते. त्याचप्रमाणे AI मध्ये मानवी भावना किंवा निर्णय क्षमता नसते, यामुळे ते विविध परिस्थितीत उपयुक्त साधन बनते. उदाहरणार्थ ग्राहक सेवा चॅटबॉक्स. AI माणसाप्रमाणे रागवलेल्या किंवा गोंधळलेल्या ग्राहकांशी व्यवहार करताना अस्वस्थ होणार नाहीत, निर्णय देणार नाहीत किंवा वादही घालणार नाहीत. यामुळे वापरकर्त्यांना समस्या सोडवण्यास मदत होते. मित्रांनो, AI हे एक शक्तिशाली आणि आश्वासक तंत्रज्ञान आहे. हा एक असा प्रदेश आहे जो महत्वपूर्ण संधी आणि महत्वपूर्ण जोखीम या दोन्हींनी भरलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे फायदे आहेत, तसेच काही गंभीर तोटे आणि आव्हानं देखील आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत जाईल, तस तसे मानवी रोजगार कमी होत जातील अशी रास्त भीती अनेकदा व्यक्त केली जाते. ही तंत्रज्ञान माणसाला पर्याय ठरू शकतील आणि स्वाभाविकपणे माणसांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसेल असा यामागचा अंदाज आहे. कार्ल बेनेडिक्ट फ्रे आणि मायकेल ओसबॉर्न यांनी तयार केलेल्या द फ्युचर ऑफ एम्प्लॉयमेंट नावाच्या अहवालात याविषयी केलेल्या भाष्याचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. या अहवालानं मांडलेला अंदाज अत्यंत धक्कादायक आहे. पुढच्या 2 दशकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेमधल्या एकंदर तब्बल 47% लोकांचे रोजगार धोक्यात येतील असं त्यात म्हटलंय. याखेरीज मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या अ फ्युचर दॅट वर्क्स नावाच्या अहवालात 2055 पर्यंत आपल्या नेहमीच्या कामांपैकी जवळपास निम्मी कामं कुठल्या ना कुठल्या प्रकारे यंत्रमानवांकरवी पार पडली जातील असे भाकीत केले. याच संस्थेच्या दुसऱ्या एका अहवालामध्ये 2030 पर्यंत 40 ते 80 कोटी जणांचे रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेला बळी पडतील असं लिहिलेलं आहे. यासाठीच आपण प्रत्येकाने भविष्यात येऊ घातलेल्या या संकटांचा सामना करण्यासाठी नवीन कौशल्य संपादित करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. AI श्रमिक बाजारपेठेत व्यत्यय आणू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची आणि अशिक्षित किंवा अप्रशिक्षित वर्गाला आणखी मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. अनेक पारंपरिक उद्योग आणि व्यवसाय देशोधडीला लागण्याची शक्यता देखील आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट तांत्रिक प्रयोगशीलतेशी संबंध असल्यामुळे आधीच प्रगत असलेल्या देशांना याचे फायदे असमान प्रकारे मिळण्याच्या शक्यतेमुळे अतिश्रीमंत अतिगरीब यांच्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. मित्रांनो, AI सर्व गुणसंपन्न असलं, अनेक क्षमता त्याच्याकडे असल्या, अनेक कामं त्याच्याकडे सोपवण्यात आलेली असली, तरी AI मानवी बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं आहे. कारण त्यात मूळ विचारांचा अभाव आहे. तज्ज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे AI मध्ये संकुचित बुद्धिमत्ता आहे. AI ला निराशेसारख्या मानवी भावना ओळखण्यास शिकवले जाऊ शकते, परंतु मशीन सहानुभूती दाखवू शकत नाही. तिला अनुभवण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच AI कधीही शिक्षकांची जागा घेणार नाही असा युक्तिवाद आपण मांडू शकतो. शाळांमध्ये AI चा समावेश करण्याचा एक तोटा म्हणजे मानवी घटकांचा अभाव. AI तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दिव्यांगत्वाला अल्पसंख्यांना समजण्यास असमर्थ आहे. त्याचप्रमाणे AI तंत्रज्ञान मानवामध्ये आळस निर्माण करू शकते, कौशल्य कमी करू शकते अशी अनेक विचारवंतांना भीती आहे. AI चा सर्वात मोठा तोटा म्हणजे जसा जसा AI चा वापर अधिक व्यापक होत जातो, तसतसे नैतिक आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाचे धोके अधिक वाढत जातात. तसेच AI कधी कधी चुकीचे परिणाम देखील देत असल्याने आपल्यामध्ये भ्रम निर्माण होतो. जर AI आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झाला आणि आपल्या विरुद्ध काम करण्याचा निर्णय त्याने घेतला, तर तो मानवतेसाठी धोका निर्माण करू शकतो असे धोक्याचे इशारे स्टीफन हॉकिंग, युवाल हरारी यांसारख्या तज्ज्ञांनी दिलेले आहेत. यानंतर मधुरालिमये हिचं AI विषयीचं मत काय आपण जाणून घेऊया.
1: कृत्रिम बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो याचा विचार केला तर लक्षात येतं की कुठलीही प्रोजेक्ट किंवा कुठलीही असाइनमेंट जर करायची असेल तर सहजच ChatGPT किंवा असे कुठले टूल्स उघडले जातात आणि मग फारसा बुद्धीचा वापर केला जात नाही. त्यात चूक बरोबर हे सगळं पडताळून जरी पाहिलं तरी सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा वापर अगदी पहिल्या पातळीपासून केला जात नाही, हा त्याचा कुठेतरी तोटा आहे का विद्यार्थी दशेतल्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो. पण एक अभ्यासाची किंवा एक वेगळ्या विषयाकडे पाहण्याची दिशा सुद्धा मिळते किंवा AI मुळे वेगवेगळ्या

0: वेगळी आव्हानं जी आहेत ती कुठेतरी सोपी होतात. मोठमोठ्या शस्त्रक्रिया असतील किंवा मोठमोठे प्रकल्प असतील तेही कुठेतरी आम्हाला सोपे झाल्यासारखे वाटतात. पण सरत्या शेवटी हेच की कुठलीही अडचण आली तर आमचा शिक्षक ती भावनिक पातळीवर येऊन समजून घेऊ शकतो. पण AI कडे भावना आणि माणसाकडे असलेली बुद्धी मात्र मिळणार नाही.
1: मित्रांनो, AI हे एक उत्तम साधन आहे आणि ते क्रांतिकारी असू शकतं, परंतु ते आपल्या विरुद्ध देखील वापरल्या जाऊ शकतं याचा आपण विचार करायला हवा. मानवी मेंदूची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता कधी पार करू शकेल का, हा आज वैज्ञानिकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. 2017 साली चीनमधील चिअर्स पब्लिकेशन संस्थेने सनशाईन मिसेस विंडोज हा जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित केला. शाओ आईस या मायक्रोसॉफ्टच्या AI प्रणालीने हा कविता संग्रह लिहिला होता. 2760 तासात 10,000 पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्या असून 139 कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. अशीच एक अजून महत्वाची घटना म्हणजे 25 ऑक्टोबर 2018 रोजी ख्रिस्तीज या कलेतील लिलावासाठी जगप्रसिद्ध असलेल्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेने चितारलेल्या जगातील पहिल्या चित्राचा लिलाव केला. एडमंड डी बेलामी या काल्पनिक व्यक्तीचे पोर्ट्रेट अस्पष्ट चितारलेल्या या चित्राला 7 ते 10,000 डॉलर मिळतील असा अंदाज होता, परंतु ते चित्र तब्बल 4,32,500 डॉलर्सला विकलं गेलं. वरील उदाहरणांवरून मानवाकडे असलेला सर्जनशीलतेचा कौशल्यांचा ताबा AI ने कसा मिळवलाय, तसेच ते किती प्रगत होऊन माणसाची बरोबरी करू लागल्या, गोष्टींच्या बाबतीत माणसाची बरोबरी होऊ शकेल का आणि जर ती झाली तर ती केव्हा होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवेल अशी भीती अनेकांना वाटायला लागलेली असताना या अटळ भविष्याशी आपण कसं जुळवून घेतो यावर प्रत्येकाचं भवितव्य अवलंबून आहे. आज सिरी किंवा अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट एका हाकेवर उपलब्ध असताना या तंत्रज्ञानाचा आपण कसा आणि किती वापर करतो यावर सगळा परिणाम अवलंबून आहे. आणि म्हणूनच मानवी मूल्य आणि हितसंबंधांचा आदर राखून जबाबदारीनं आणि नैतिकतेनं AI विकसित करणं आणि वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जरी विकसित होत असली तरी मानवी विवेक अजूनही श्रेष्ठ आहे. त्यामुळे मित्रांनो, स्मार्ट मशीनपेक्षा स्मार्ट वापरकर्ते होऊया.
2: मंडळी, अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत कल्याणीने आपल्याला AI चे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती सांगितली.

0: date.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: लक्ष्यवेधन स्पर्धा क्रिकेट कुराश मुष्टियुद्धम इत्यादिषु क्रीडासु भारतीय क्रीडकैहि पदकानि प्राप्तानि। अद्य भारतस्य पदक संख्यायां पंच पदकानि अधिकानि योजितानि। भारतीय पुरुष क्रिकेट दलमपि उपांत्य चक्रे प्रविष्टम्। धावकः गुलवीर सिंहः पुरुषाणां 15 शत किलोमीटर मीटर मितायां धावन स्पर्धायां द्वितीयं स्थानं प्राप्य अस्मिन् क्रीडा महोत्सवे स्वस्य द्वितीयं रजत पदकं प्राप्तवान् इति वार्ताः।
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ, ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे।

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील विनोदी लिखाण करणारं एक व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध कथा कविता अनुभवनाट्य श्रुतिका ललित लेखक विनोदी लेखक एकांकिका दीर्घनाट्य अशा अनेक साहित्य शाखांमध्ये लिखाण केलेले लेखक उदयन ब्रह्म। नमस्कार सर।
1: नमस्कार।
0: उदयन ब्रह्म सरांबद्दल सांगायचं झालं तर 50 अधिक एकांकिका 25 अधिक नभोनाट्य त्यांनी लिहिलेली आहेत। त्यासोबतच जसा मी उल्लेख केला कथा कविता नभोनाट्य श्रुतिका ललित लेखन विनोदी लेखन आणि एकांकिका देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। अनेक दीर्घनाट्य त्यांनी लिहिले आहे, अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत। ज्या पुरस्कारांमध्ये आपल्याला विशेषत्वानं उल्लेख करता येईल की श्री राम गणेश गडकरी स्मृती पुरस्कार त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेद्वारे देण्यात आलेला आहे। त्यासोबतच मध्य प्रदेश येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कारांसह त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे।
1: धन्यवाद। थँक्यू।
0: आता जर विचार केला तर कथा कविता ललित लेखन श्रुतिका लेखन नभोनाट्य एकांकिका दीर्घनाट्य हे सगळे प्रकार आपण लिहिलेले आहेत, पण आपण विनोदी लिखाण खूप केलेलं आहे। आपल्या लिखाणातनं ते जाणवतं की एक विनोदी लेखक म्हणायला हरकत नाही। तर या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच आपली एखादी विनोदी कविता आम्हाला ऐकायला आवडेल।
1: ठीक आहे। ही कविता एक कल्पना अशी केलेली आहे की पोस्टमन आपल्या बायकोला पहिला रात्री जर कविता ऐकवायची असेल तर ती काय ऐकवेल, या कल्पनेतून या कवितेचा उगम झालेला आहे। ती कल्पना मी आपल्या श्रोत्यांसाठी सादर करतो। आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, अतूट अखंड जोड कार्डाचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं। तुझा लिफाफा माझा स्टॅम्प, तुझा लिफाफा माझा स्टॅम्प, तुझ्या नशिबी पोस्टल लॅम्प, तुझं पार्सल माझ्या पत्त्याचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं। नकळत हळूच राम प्रहरी, नकळत हळूच राम प्रहरी, मिठीत घेईन तुला सुंदरी, मिलन जणू पत्रपेटीचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं। पाळीन तुझ्या सगळ्या ऑर्डरी, पाळीन तुझ्या सगळ्या ऑर्डरी, सखे प्रिय मनी ऑर्डरी, चल प्रेम करू एक्सप्रेस डिलिव्हरीचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, अतूट अखंड जोड कार्डाचं।
0: क्या बात है। आता या सगळ्या साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: आमच्या घरात तसं विनोदी वातावरण होतं, म्हणजे वडिलांच्या बाजूनी सुद्धा, कारण तात्यासाहेब कोलटकर म्हणजे श्रीपाद कृष्ण कोलटकर हे वडिलांना मुलगा मानायचे, त्यामुळे तात्यासाहेबांचं आमच्या घरी येणं जाणं किंवा आमच्याकडचं तिकडे जाणं हे सतत होत असे आणि वडिलांना त्यांचा खूप मोठा सहवास मिळाला। आणि म्हणजे अनेक त्यांचे स्क्रिप्ट वडिलांनी तपासलेले आहेत, वधू परीक्षा नाटकात वडिलांचं नाव सुद्धा आहे, तर त्यामुळे विनोदी वातावरण लहानपणापासूनच माझ्यावरती त्या विनोदी वातावरणाचा प्रभाव होता, संस्कार होता। मातुलकुलाकडनं पण विनोदाचं आमच्याकडे देणं होतं आणि वडिलांकडनं पण हे देणं होतं, त्यामुळे कदाचित घरातलं जे वातावरण होतं ते विनोदाला जास्त पोषक होतं आणि त्यामुळे थोडंसं विनोदाकडे

0: माझा कल जास्त होता. वडील तसे कवी होते त्यामुळे सुरुवातीला माझं लिखाण कवितेकडेही होतं. काही कविता झाल्या त्यावेळेस खामगाव सारख्या गावात आम्ही राहत होतो. ते सांस्कृतिक कल्चरल गाव असं म्हणायला पाहिजे, कारण तिथे सगळे मोठमोठे अत्र्यांसारखे लेखक, पु ल देशपांड्यांसारखे लेखक, हे सांस्कृतिक वैभव त्या गावाला प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी विदर्भ साहित्य संघीच्या शाखेमध्ये येत असत. त्याचे संस्कार लहानपणापासून, त्यांची प्रवचनं, व्याख्यानं हे सगळे ऐकल्यामुळे तोही एक हे होता. त्याच्यामुळे मग एक या क्षेत्राकडे मी ओढला गेलो म्हणा किंवा तो माझा पिंड होता. सगळ्यात पहिली कथा माझी, मी जर म्हणेल तर मी तेव्हा काहीतरी सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर बीएससी ला असेल, तेव्हा माझी पहिली कथा मी लिहिली आणि सहज ती एका मासिकाला पाठवून दिली. मला कल्पनाही नाही त्या मासिकाने ती कथा छापली. नंतर काही दिवसांनी मला लोकांनी सांगितलं की अरे तू कथा लिहिली आहे, आम्ही तुझी कथा वाचली. मला खूप आनंद झाला, पण ती कथा मला पाहायला मिळाली नाही. पहिल्या कथेचं बाळणपणचं जे काही बाळ झालं ते काही मला फारसं बघता आलं नाही, पण लोकांनी मला सांगितलं की आम्ही तुमची कथा वाचली म्हणून.
1: पण बघतो की एखाद्याला रडवणं फार सोपं असतं, पण हसवण्यासाठी एक स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात. तर विनोदी लिखाण करताना आपल्या डोक्यात काही बाबी असतात का की माझं लिखाण या पठडीचं व्हावं किंवा असं लिहिल्या जावं?
0: खरं म्हणजे काय आहे की आमच्या वागण्यामध्ये, आमच्या प्रत्येक हालचालीमध्ये हा विनोद दडलेला असतो. मराठी भाषेतला विनोद हा फार प्रगल्भ आहे आणि तात्यासाहेबांना विनोद पीठाचे आद्य शंकराचार्य म्हटले जात असं आहे की विनोद त्यांनी सुरू केला आणि विनोद मराठी भाषेमध्ये आणला. मोठ्या मोठ्या लोकांचे ते गुरु होते. तर विनोद हा प्रकार खरं म्हणजे आपल्याजवळ आहेच. मराठी भाषेतला बोलण्यामध्ये फार विनोद जास्त येतो, लिखाणामध्ये त्यामानाने विनोद कमी आला, पण नंतर नंतर तो प्रगल्भ होत गेला आणि रमेश मंत्री, पु ल देशपांडे किंवा अनेक हे जे दिग्गज हे होऊन गेले, सुभाष भेंडे यांनी फार मोठं विनोदाचं दालन किंवा आचार्य अत्रे होते, हे तर सगळे धबधबेच होते विनोदाचे. ते यांचा संस्कार लहानपणापासून कुठेतरी होत होता आणि मानवीय प्रवृत्तीकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांचं सूक्ष्म निरीक्षणातून तुम्हाला कितीतरी गोष्टी दिसतात. त्यांच्या सवयी दिसतात, त्यांच्यामधला छानदिष्टपणा दिसतो, त्यांचा स्वभाव दिसतो, छानदिष्टपणा असतो, प्रवृत्ती असते. तर या सगळ्या तुम्ही जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुम्हाला या सगळ्यांमध्ये हा प्रकार तुम्हाला दिसतो. फक्त तुमची नजर त्याच्यासाठी तयार पाहिजे. असं म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं आणि विनोद हा ऐकणाऱ्याच्या कानात असतो. तुमची जर खेळकर वृत्ती असेल तर तुम्हाला विनोद हा चांगल्या प्रकारे, थोडंसं भावनांचं गाठोडं बाजूला ठेवावं लागतं, पण ते ठेवून जर विनोदाकडे बघितलं तर तुम्हाला अनेक विनोद तुम्हाला क्षणाक्षणाला दिसतील. व्यंगात्मक विनोद नको, कुचेष्टा नको, पण खळाळून हसवणारा निरागस आणि निर्व्याज विनोद हा सगळ्यांनाच हा पोषक असतो आणि सगळ्यांनाच हसवून जातो. आणि आज हास्य एक प्रकारचं टॉनिक आहे. आणि आपल्याला बघितलं असेल तुम्ही की हसायला लोकांना बाहेर जावं लागतं, पण तसं बघितलं तर तुमच्या घरामध्येच हास्य आहे, फक्त ती नजर तुमची तयार पाहिजे.
1: आपण लेखनाच्या किंवा साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी केली आहे असं मी म्हणेल, कारण कथा, कविता, नाटक, एकांकिका, सगळ्याच गोष्टी, ललित लेखन का असेना, या सगळ्या गोष्टींमध्ये लिखाण करत असताना एखादा आवडता प्रांत कुठला की त्यात लिखाण करायला खूप आवडलं आणि मजा आली?
0: नाटक हा माझा तसा आवडता प्रांत की संवादातून तुम्हाला व्यक्तिमत्व फुलवायचं, विनोद फुलवायचा. आणि एकांकिका असो किंवा मोठं नाटक असो, याच्यामध्ये काय आहे की एकदम तुम्ही 400-500 लोकांच्या समोर तुमचं कथानक सादर होतं. कथा ही एक 1-to-1 ज्याला आपण म्हणतो तशी असते. कथा हा प्रकार थोडासा निराळा आहे, पण संवादातून विनोद जर तुम्ही फुलवत ठेवले तर ते जे रंगमंचावर जो विनोद सादर झाला तो थिएटरमध्ये जो हाशा फुलतो ना तो ऐकायला खूप छान वाटतं की तो एकदम ते थिएटर गजबजून जातं आणि तो हल्लकल्लोळ होतो. हाशांचा जो कल्लोळ होतो तो मनाला खूप सुखावून जातो. आणि विनोद निर्माण करण्यासाठी ज्याला प्रसंगनिष्ठ विनोद म्हणतो आपण, नाटकाच्या भाषेमध्ये प्रसंगनिष्ठ विनोद तुम्हाला खूप निर्माण करता येतात. विविध पात्र देता येतात, निरनिराळ्या सवयी देता येतात. कथांमधून काय असतं की कथेला एक तर थोडेसे डायमेन्शनचा भय असतो. नाटक हे लोकांसमोर सादर होत असल्यामुळे तो प्रत्यक्ष पात्र त्याच्या सवयी, त्याच्या देहबोलीतून, त्याच्या बोलण्यातून, या विविध गोष्टीतून तुम्हाला विनोद साधता येत असतो. कथामध्ये तो थोडासा त्या मानाने त्याला मर्यादा असतात कथांच्या विनोदाला. पण कथा सुद्धा हा स्वतःबरोबर वाचण्याचा प्रकार आहे. दमा मिराजदार सारखे लेखक आहे, त्यांचा जो

0: पुस्तक तुम्ही वाचलं तर माणूस स्वतः एकट्याशीच असतो ते वाचता वाचता, इतका त्याचा प्रभाव आहे. आत्र्यांचा विनोद आहे, पुलंचा विनोद आहे, हे सगळे विनोद वाचण्यातूनही आलेले आहेत. पण रंगमंचावरती सादर होणारा विनोद हा त्या रंगपटामध्ये इतका तो घुमतो आणि त्याचं सुख काही वेगळंच असतं आणि ते सुख मी खूप अनुभवलेलं आहे. त्यामुळे एकांकिकाकडे, या प्रकाराकडे किंवा मोठ्या नाटकांकडे विनोदी प्रवृत्तीचा माझा ओढा थोडासा जास्त होता. मी कथालेखनही पुष्कळ केलं, म्हणजे जवळजवळ आवाजच्या दिवाळी अंकासाठी 21 वर्ष सातत्याने मी विनोदी कथा लिहिली. म्हणजे 21 वर्ष सातत्याने न ब्रेक होता विनोदी कथा लिहिणारा कदाचित विदर्भातला मी एकमेव लेखक असेल. आणि मला तसं त्यांचं पत्रही आलं, त्यांनी एका याच्यात प्रस्तावनेमध्ये हे म्हटलेलं आहे की उदयन ब्रह्म हे 21 वर्ष आमच्याकडे त्यांनी सातत्याने विदाऊट ब्रेक लिखाण केलं विनोदाकडे. त्यामुळे जत्रा, आवाज यामधून मी विनोदी कथा लेखन सुद्धा केलेलं आहे. पण जसं आता तू विचारलं मला की जास्त इन्क्लिनेशन किंवा आवड ही नाटकांकडे होती, त्यामुळे जवळजवळ 50 एकांकिका त्यातल्या किमान 30 ते 35 तरी विनोदी एकांकिका असतील आणि 16-17 फार्स ज्याला आपण म्हणतो विनोदी मधला जो फार्स हा प्रकार आहे, हा फार्स जवळजवळ 16-17 फार्स आहे आणि 6-7 गंभीर नाटक आहे. त्यात एक संगीत नाटक सुद्धा आहे दिवा विजला दिवे लागणीला.
1: गंभीर नाटकाचा उल्लेख केला तर कसे कसे हसायचे हे एका गंभीर नाटकाचं टायटल आहे आणि त्याला राज्य नाट्यमध्ये मला वाटतं 98-99 साली पुरस्कार देखील प्राप्त झाला.
0: हो हो,
1: टायटल वरनं खरं तर असं वाटतं हे नाटक विनोदीच असेल.
0: बरोबर,
1: पण मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: ते थोड्याशा त्याचा विषय खूपच निराळा आहे आणि माणसाला जीवनात खूप वेगवेगळ्या प्रकारचं हसावं लागतं. म्हणजे त्यामध्ये ज्याला रडणं आवरण्यासाठी सुद्धा ज्याला हसणं म्हणतात ते सुद्धा हसं ज्याला आपण म्हणतो की त्याला एक प्रकारचं जीवनातलं दुःख लपवण्यासाठी जे हसावं लागतं, असे कितीतरी प्रकारचे हास्याचे प्रकार आहेत की जे जीवनामध्ये तुमच्या समोर येत असतात. कसे कसे हसायचे मध्ये थोडासा तो इम्पॉर्टंट माणूस दाखवलेला आहे. म्हणजे कदाचित मला माहित नाही की मराठी नाटकामध्ये हा विषय घेतला गेलेला आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये संजय मोने होता, सुकन्या होती आणि यांनी फार सुंदर हे केलेलं आहे. त्याची सिरियल पण झाली होती आणि अविनाश नारकर होता, हर्षदा खानविलकर होती, ही सगळी फार बडी बडी मंडळी त्या याच्यामध्ये होती. पण हा एक हसण्याचा ज्याला आपण कारुण्य म्हणतो की हसण्यामध्ये सुद्धा कधी कधी कारुण्य निर्माण करतं की जे तुम्हाला कधीतरी जबरदस्तीने हसावं लागतं, त्याला आतमध्ये फार दुःखाची किनार असते. असं जे हास्य असतं त्यामुळे माणसाला जीवनात किती प्रकारचं हसावं लागतं, त्या हसण्याच्या याच्यामध्ये कसे कसे हसायचे असं त्याचं टायटल दिलेलं आहे. म्हणजे त्यातलं दुःख लपवण्यासाठी जे हास्य तिच्या जीवनामध्ये आलेलं आहे तो प्रकार त्यामध्ये जास्त आहे.
1: त्या व्यतिरिक्त आणखी एक नाटक गाजलं ते म्हणजे म्हैस आणि महिला मंडळ.
0: काय म्हैस आणि महिला मंडळ ही माझी पहिली एकांकिका. मला कल्पनाही नव्हती की मी नाटक किंवा एकांकिका हा प्रकार लिहू शकेल. माझा नागपूरमध्ये एक मित्र होता, त्यांनी ते नाटक जेव्हा मी त्याला ती संकल्पना दाखवली, काय होतं माझी खामगावमध्ये अभ्यासाची जी खोली होती ती आईच महिला मंडळाची सेक्रेटरी अध्यक्ष होती आणि त्या खोलीच्या पाठीमागेच माझी अभ्यासाची खोली होती. त्यामुळे तिथे ज्या महिला मंडळाच्या बायका यायच्या आणि त्यांचे आपापसातले संवाद व्हायचे ते खूपच मजेदार असायचे आणि त्याचे कुठेतरी संस्कार माझ्या मनावरती झाले. आणि पहिलं जी एकांकिका मी लिहिली म्हैस आणि महिला मंडळ, की त्या महिला मंडळामध्ये म्हैस पाळायचं ते ठरवतात, अशा तऱ्हेचा त्याचा तो विनोदी विषय आहे. आणि मग म्हशीकडून त्या बहिणीकडून ट्रेनिंग कसं घ्यायचं वगैरे वगैरे, दूध कसं काढायचं, विकायचं कसं वगैरे, असं खूप तिला चारा कसा घालायचा वगैरे, असं खूप मजेमजेदार त्या एकांकिकेमध्ये आहे. 7च पात्र त्या एकांकिकेमध्ये होती आणि तो महिलांसाठी लिहिलेला कदाचित पहिला फार्स होता एकांकिका स्वरूपाचा. मला नागपूरमधल्या एका दिग्गज दिग्दर्शकांनी म्हटलं सुद्धा, अरे महिला एकांकिका लिहितोय तू आणि त्यातही ते विनोदी लिहितोय आणि ती पण फार्सिकल आहे, इतक्या वेगाने जाणारी वगैरे आहे, कसं काय होऊ शकेल. पण त्या महिलांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये होतं, त्यांचा सहभाग फार मोठा होता, खूप त्यांनी तालमी केल्या. त्याच्यामध्ये संजय जोग सुद्धा तालमीला यायचा, तेव्हा त्याची होणारी पत्नी पण तिथे होती, ही पण तालमीला यायची आणि एक खूप छान त्या तालमीमध्ये एक माहोल असायचा आणि ते विनोदी बायकांना करायला मिळतं म्हणून. आणि तुला कल्पना नाही, ती नाटक जेव्हा धनवटे रंगमंदिरामध्ये सादर झालं त्या नाटकाला दुसरं बक्षीस मिळालं आणि सगळ्या बायका किंवा त्या काळातले ते काही क्रिटिक्स होते त्यांनी मला सांगितलं बायकांसाठी इतकं विनोदी तू लिखाण केलं.

0: ॲक्सेप्ट टू यू. आणि त्याच्यानंतर जवळजवळ आजपर्यंत म्हणजे त्या नाटकाला लिहून किमान 50 वर्षाचा आसपासचा काळ झालेला आहे, तरी आजही त्या नाटकाचे प्रयोग सुरू आहे. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा त्याचे प्रयोग झाले. आणि माझ्या अंदाजे मला ज्या काही प्रयोगाचं परवानगी मागितली म्हणा, असे जवळजवळ 1000 परवानगी मला मागितलेल्या आहेत लोकांनी, त्याचे प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे एक प्रयोगक्षम एकांकिका आणि विनोदी एकांकिका आणि लोकांची करमणूक करणारी एकांकिका आणि महिलांनी सादर केलेली एकांकिका हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
1: आकाशवाणीकरता पण आपण प्रचंड लिखाण केलेलं आहे आणि बरीच नभोनाट्य आकाशवाणीवरनं प्रसारित झालीत, तर आकाशवाणीचं आणि आपलं नातं नेमकं कसं होतं?
0: काय झालं की जेव्हा मी कविता लिहित होतो त्यावेळेस इथे भालचंद्र बूट म्हणून कविता रिसायटेशनचे इन्चार्ज होते. कोणीतरी मला सांगितलं की तुमच्या कविता तुम्ही त्यांना दाखवा, आणि मग मी त्या त्यांना नेऊन दाखवल्या. त्या कविता त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी ताबडतोब मला फोन केला की या या तारखेला आपण तुमच्या कवितांचा कार्यक्रम करतो. त्या दोन कवी असायचे माझ्याबरोबर, मला वाटतं सुधीर देव होते आणि मी होतो. आणि या दोन्ही कवींचा तो कार्यक्रम आकाशवाणीवरती झाला आणि त्या कविता खूप लोकांना आवडल्या. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये रेडिओवरती येऊन रिसायटेशन होणं किंवा कवितांसारखा कार्यक्रम होणं आणि तो रेडिओ ऐकला जायचा खूप, आणि लोकांच्या मनामध्ये ते असायचं. म्हणजे मी जिथे राहत होतो खामगावला तिथल्याही माझ्या मित्रमंडळींनी ते ऐकलं, इथल्याही लोकांनी खूप ऐकलं. आणि मग एक तो रेडिओ स्टार आहे भाई, रेडिओ स्टार आहे असं ते उगीच ते विनोदाने थोडंसं हे झालं. आणि मग कुठेही कार्यक्रम झाल्यानंतर रेडिओ स्टार उदयन ब्रह्म असं ते विरोध लागलं पाठीमागे, त्याला काही खरा अर्थ नव्हता. पण त्याच्यानंतर म्हणजे ज्या एकांकिका होत होत्या बाहेर, तेव्हा इथले स्टेशन डायरेक्टर होते मिस्टर सुब्रमणी म्हणून, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही बाहेर इतके लिहिता आकाशवाणीसाठी का नाही लिखाण करत? तर म्हटलं ठीक आहे, त्यामुळे तुम्ही या आकाशवाणीमध्ये. त्यांनी मला बोलवलं, तेव्हा मला मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काणे मॅडमला भेटा. त्यामुळे मग मॅडम काळ्यांकडे मी जेव्हा गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही लिहू शकता, इतरी नाटकं लिहिता तुम्ही, तर संवाद लिहिण्याची तुमच्यात ताकद आहे, फक्त नभोनाट्याचे काही पथ्य तुम्हाला पाळावे लागतील. तर ते सुरुवातीला मांनी त्यांनी गाईड केलं की असं असं तुम्ही नभोनाट्य लिहा. आणि पहिलंच नवनाट्य आता मला आठवत नाही त्याचं नाव काय होतं, पण बहुतेक म्हातारे आणि पुतळा असं काहीतरी होतं, पण ते खूप लोकांनी ऐकलं आणि खूप पत्र आली आकाशवाणीला. मग त्याच्यानंतर मात्र मग गाणे मॅडमनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देणारच आणि तुम्ही तयार राहत जा. नंतर आकाशवाणीला विनोदी नाटक दिवाळी अंकासाठी नागपूर आकाशवाणी केंद्र हे एक प्रकारचं विनोदी नाटक इथूनच घ्यायचं नभोनाट्य, आणि मग तो सरळ कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे घ्यायचा. त्यावेळेस दिवाळीसाठी जे नभोनाट्य द्यायचे ते 1 तासाचं असायचं, आणि 1 तासाचं रेडिओ प्ले लिहिणं मोठं काम असतं. त्याच्यात जाणं येणं हा भाग नसतो, आणि हा चहाचा कप ठेवला का आपण वगैरे, अशी प्रत्येक ऍक्शन तुम्हाला शब्दामध्ये एक्सप्लेन करावी लागते. नभोनाट्य लिहिताना काही ती पथ्य असतात ती पाळावी लागतात, आणि कुठेही लूज तिथे एंड होता काम नसतो. त्यामुळे कायम लोकांमध्ये उत्सुकता आणि कायम हास्य तुम्हाला लोकांमध्ये निर्माण करत ठेवावं लागतं. हे मला साधलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25-1 नभोनाट्य मी लिहिलीत. मोस्टली सगळी विनोदीच होती. त्याच्यातलं मुखोटे आणि चेहरे नावाचं नाटक होतं माझं, नभोनाट्य होतं, की माणसाचा चेहरा कसा बदलत बदलत जातो आणि ईश्वराने माणसाच्या चेहऱ्यासाठी एवढं हे केलेलं की सगळे महत्वाचे अवयव चेहऱ्याला चिकटले आहे, की नाक श्वास घेण्याचं, ऐकण्याचं कान, खाण्याची जीभ, पाहण्याचे डोळे, सगळे महत्वाचे इंद्रिय चेहऱ्याला चिटकवलेले आहे. आणि या चेहऱ्याच्या काही शिष्टसंमत घड्या आहेत, त्या घड्या तुम्हाला तशा तशाच उकळाव्या लागतात. साहेबांसमोर बोलताना चेहरा तसाच ठेवावा लागतो, बायकोसमोर ठेवताना चेहऱ्याची घडी वेगळी ठेवावी लागते, मुलांसमोर बोलताना चेहऱ्याची घडी वेगळी ठेवावी लागते. या घड्या जर चुकल्या तर मग तुम्हाला काय बोलणे खावे लागतील सांगता येत नाही. असा तो विनोदी प्रकार होता. त्याचं मग इंग्लिश ट्रान्सलेशन झालं मास्क अँड फेसेस म्हणून, आणि मग ते दिल्लीला गेलं. आणि पुढे मग ते मला त्याचं पुढचं फारसं मला माहित नाही, पण ते मलासाठी तो एक मानाचा मी तुरा समजतो.
1: आता आपण एखादं नाटक लिहितो आणि दिग्दर्शित करतो तर बरेच बदल होत असतात, तर त्यावेळेला काय वाटतं लेखक म्हणून?
0: काय असतं की ज्याला आपण स्टेजसाठी लिखाण करतो त्यावेळेस लेखकाने ही तयारी ठेवली पाहिजे की जी रंगावृत्ती ज्याला आपण म्हणतो ती रंगावृत्ती म्हणजे कसं असतं, लेखक हे नाटक दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक हे नाटक पात्रांना देतो, आणि पात्र हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात.

0: हा असा नाटकाचा प्रवास आहे. त्यामुळे एकाने दुसऱ्याला देण्यामध्ये पुष्कळशा गोष्टी गळून जातात. दिग्दर्शकाला दिल्यानंतर काही गोष्टी तिथे गळतात, त्याने दिल्यानंतर पात्राने दिल्यानंतर काही गोष्टी तिथे गळतात, आणि पुढे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेपर्यंत काही गोष्टी गळतात. त्याच्यामुळे तुम्ही लिहिलेलं नाटक फायनल प्रेक्षकांच्या कानावरती त्यातले काय जाईल हे तुम्हाला नेमकं सांगता येत नाही. काही ठिकाणी ऍडिशन होतात, विनोदी नाटकामध्ये तर हा प्रकार फारच होतो, तर हा प्रकार असतो. पण नाटक मुळातच हा प्रवास असा आहे, लेखकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत. या प्रवासामध्ये थोडस पात्र गळत गळतच जात हे होतच असतं. पण बदल तुम्हाला काही गोष्टीसाठी रंगमंचाच्या दृष्टिकोनातून ते बदल लेखकाला ऍक्सेप्ट करावे लागतात आणि करावं.
1: जाता जाता जे आता नवोदित लेखक आहेत, जे लिखाणाकडे वळत आहेत, त्यांनी कसं लिखाण करावं, काय प्रोसेस असावी, याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: मला स्वतःला असं वाटतं वैदेही की माणसांनी किंवा लेखकांनी किंवा कवींनी एक तर स्वतःच्या विचारांशी स्वतःच्या पिंडाशी प्रामाणिक राहावं. माझा पिंड काय आहे, तुम्ही दोन तीन नाटकं किंवा कथा किंवा कविता लिहिल्यानंतर आपल्याला आपलंच कळतं की माझा पिंड कसा आहे. मला स्वतःला असं वाटतं की विनोदी लेखक त्या मानाने समाजामध्ये कमी आहेत, पण समाजाला विनोदाची गरज आहे. तुला खूप आश्चर्य वाटेल, मार्क ट्वेन हा जो लेखक होता याने असं म्हटलेलं आहे की द सिक्रेट सोर्स ऑफ ह्युमर इज सॉरो. दुःखातून विनोदाचा जन्म होत असतो आणि दुःखाला काटशहा देण्याचं सामर्थ्य एका विनोदामध्ये आहे. म्हणजे दुःखी माणसाला हसवण्याचं सामर्थ्य, म्हणजे अगदी मृत्यूशय्येवरती असलेल्या माणसाला सुद्धा हसवण्याचं सामर्थ्य विनोदामध्ये आहे. आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये स्ट्रेस स्ट्रेन इतका आहे, यामध्ये जर थोडासा जर विनोद लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकलो आणि त्यांच्या मनावरचा हा जो ताणतणाव आहे हा जर कमी करू शकलो, तर मला असं वाटतं जीवन जगण्याचं सामर्थ्य त्यांना मिळू शकेल. त्यामुळे थोडासा विनोदाकडे लेखकांनी आपला कल वळवावा. याचा अर्थ असा नाही की तुमचा जो पिंड आहे त्या पिंडाला तुम्ही काटशहा देऊन विनोदच लावा, पण लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा करता येईल याचा प्रयत्न मात्र लेखकांनी जरूर करावा आणि स्वतःशी प्रामाणिक राहावं, स्वतःच्या लेखनाशी प्रामाणिक राहावं. आजकाल काय झालेलं आहे की तुम्ही लिहिलेलं साहित्य आणि सादर होणारं साहित्य यामध्ये इतकं खूप तफावत झाली की लोकांना काय आवडतं ते तुम्ही फॉर द गॅलरीज तुम्ही लिहायला लागलेले आहात. तर हा प्रकार नको, मी माझ्याशी प्रामाणिक राहिलो पाहिजे की मला जे सुस्त आहे ते मी लिहील. आणि ती खरी आतून आलेली प्रतिभा असते. तुमच्या आतल्या प्रतिभेशी तुम्ही प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे लिहा, टू द गॅलरीज लिहू नका. लोकांना संस्कारक्षम साहित्याची आज गरज आहे की लोकांवरती चांगले संस्कार होणं गरजेचं आहे आणि साहित्य हे माध्यम त्याच्यात असते आहे. बर्नार्ड शॉ सारख्या लोकांनी म्हटलेलं आहे की 30 वर्षाचं नाटक राहिलं तर ते चिरंतन किंवा चिरंजीव नाटक असं समजावं. आणि मला खात्री आहे की मराठी भाषेमध्ये विनोद, प्रगल्भता, चांगले विचार, सक्षम साहित्य लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी जर खरोखर मनापासून ठरवलं की मी आज समाजासाठी असं साहित्य लिहील की जे लोकांवरती खरोखर प्रभाव टाकेन, तर ते सगळे लिहू शकतील, ते स्त्रिया असो की पुरुष असो. आणि मला खात्री आहे की याच्यानंतर मराठी भाषेतलं साहित्य हे फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय साहित्यामध्ये त्याचं अग्रणी स्थान राहील असं मला खात्रीने वाटतं.
1: कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एखादी विडंबनात्मक कविता.
0: मगाशी मी तुम्हाला एक पोस्टमनची कविता ऐकवली होती सगळ्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला. ते विनोदी काव्य होतं, पण विडंबन काव्य म्हणजे असलेल्या काव्याचं विडंबन करणं, त्याला वेगळ्या प्रकारामध्ये त्याला विनोदी हे करणं. एक फार जुनं गाणं होतं, लपविलास तो हिरवा चाफा, त्यावरती मला एक थोडस विनोदी हे करावं असं वाटलं. आणि जो प्रत्येकामध्येच आपल्या डोक्यावरती जो पांढरा केस उगवला तर सगळ्यांना अस्वस्थ करणारे तो विचार असतो, स्त्रिया असो किंवा पुरुष असो. तर त्यावरती मी एक हे केलेलं आहे की लपविलास तू केस पांढरा, लपविलास तू केस पांढरा, रंग तयाचा लपेल का, केस लपे वय लपेल का, परवा परवा नव्हते काही आणि अचानक दिसला बाई, किती का उपटला मुळापासून तरी वाढतयाचे असेच का, केस लपे वय लपेल का, कल्पावरती कल्प लाविले, किती का रुपये खर्ची घातले, डोई पाहता भीती जागते, घात करून हा बसेल का, केस लपे वय लपेल का, अजून तरुण मी तरतरीत ग, अजून तरुण मी तरतरीत ग, आणि तनू जणू भावगीत ग,

0: तरीही दिसता हा मेला ग म्हातारी जग म्हणेल का केस लपे वय लपेल का केस लपे वय लपेल का.
1: क्या बात है उदयन ब्रह्म सर, आपण वयात वेळ काढून इथे आलात आणि इतकी छान चर्चा आपल्यामध्ये घडली, आपल्या साहित्याचा प्रवास आम्हाला उलगडता आला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे, धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद, थँक्यू.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध लेखक उदयन ब्रह्म यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:55 झाली आहेत. काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: एक छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
5: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.
6: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
7: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
8: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
9: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण प्रादेशिक बातमीपत्र ऐकू शकणार आहात.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चौहान यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला तर उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातल्या 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायचा आहे असंही ते म्हणाले.
2: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठलाही अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चाने केली पाहिजे. दुष्काळाचा त्या ठिकाणी एक एक मुद्दा याच्यात सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागाचं करेलच.
0: एसटी महामंडळाकडे असलेल्या गाड्यांचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ते मुंबईत एसटी संचालक मंडळाच्या 312 बैठकीत बोलत होते. एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल गाड्या ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या गाड्यांचं इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करण्याची मोहीम 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 2,000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं. 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण आपण कुठंही जाणार नाही असं एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागण्यांबाबत आम्ही 2-4 दिवसात सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असं ते म्हणाले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही, केळी पिकाला मदत नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे, असंही पवार यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा अशी मागणी करण्यात आली. तशी निवेदनं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात 150 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. मालेगावजवळ नांदगाव बुद्रुक इथं काल आठवडे बाजार होता. तिथून आणलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरू झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ मोमीन यांनी सांगितलं. मुंबईत सांताक्रूज इथं एका गृहनिर्माण संस्थेतल्या अंतर्गत मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उघडलेल्या महानगरपालिकेच्या मॅनहोलमध्ये पडून एक सफाई कर्मचारी ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागे 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागे 9300 रुपयांनी स्वस्त झाली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली. सध्या भारत 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकंदर 45 पदकांसह पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. भालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं.
0: धुळे शहरात बाजारपेठ परिसरातल्या आग्रा रोडवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी आज 2 संशयितांना अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पालघर जिल्ह्यात सफाळेजवळच्या विलंगी गावात 2 दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. काल रात्री 8:15 सुमाराला ही घटना घडली. दरोडेखोरांनी अंदाजे 3.5 तोळ्यांचं सोनं लुटून तिथून पोबारा केला. सेवा संकल्प अभियानाला आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहात सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. राज्य सरकारनं केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या

0: मीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत. ठीक 7:15 आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकू शकणार आहात.
2: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.
3: 1858 राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
5: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
6: एक छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळेत सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेच्या खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपले नशिबी दगड दोंडा आलत राहिला, पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारकाश येऊन देखी. आणि नाही का आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
0: वय वय
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थानं पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत त्यांनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे आणि त्यातूनच लखपती दीदी ही योजना देशभरात राबवली जात आहे. याच योजनेच्या विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय आणि प्रशासकीय प्रवासाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे प्रधानमंत्री या 2.5 दशकांच्या आपल्या धोरणात्मक वाटचालीत त्यांनी महिला सक्षमीकरणाला देशाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा मानलं. या दृष्टिकोनातूनच त्यांनी महिलांसाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे लखपती दीदी ही योजना. देशभरात आज मितीला 10 कोटींपेक्षा जास्त महिला 90 लाखांपेक्षा जास्त बचत गटांशी जोडलेल्या आहेत. या मोठ्या संख्येला बचत गटांच्या माध्यमातूनच आर्थिक पाठबळ आणि इतर सहाय्य पुरवत महिलांच्या उद्योजकतेला बळ देत महिलांच्या नेतृत्वातील विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम लखपती दीदी योजनेअंतर्गत केलं जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल हे ध्येय साध्य केलं जात आहे. त्यामुळेच तर ही योजना आर्थिक पातळीवर महिलांची आत्मनिर्भरता, त्यांच्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा आणि अंतिमतः महिला सक्षमीकरणासारख्या पैलूंना स्पर्श करणारी ठरली आहे. अल्पावधीतच या योजनेला मिळालेल्या यशामुळे केंद्र सरकारनंही आता आपल्या लक्ष्याचा विस्तार करत 3 कोटी लखपती दीदी घडवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. याच पार्श्वभूमीवर या योजनेमागच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीविषयी अधिक सांगतायत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसले.
1: लखपती दीदी उपक्रमाचा केंद्रबिंदू महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता उत्पन्न निर्माण करणाऱ्या आर्थिक घटकांमध्ये त्यांचं रूपांतरित करणं हा आहे. DAY NRLM अंतर्गत महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना बँक कर्ज, कौशल्य, व्यवसाय नियोजन, विविध तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं. संभाव्य लखपती दीदींसाठी कम्युनिटी रिसोर्सेस पर्सन मार्फत लाइव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून वित्त पुरवठा आणि बाजारपेठेशी त्यांना जोडण्यापर्यंतची सगळी मदत केली जाते. लखपती दीदी ही फक्त 1 लाख उत्पन्नाची संकल्पना नाही, त्यामागे खूप मोठा विचार आहे. ग्रामीण भागातील महिलेला फक्त लाभार्थी ठेवायचं नाही तर तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं, तिला सक्रिय उद्योजक बनवणं, केवळ तिला कर्ज देणं किंवा मदत देणं यापेक्षाही अधिक उत्पन्न निर्माण करण्याच्या क्षमतेशी तिला जोडणं हा मुख्य हेतू आहे. महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना व्यवसाय नियोजन, त्यातल्या तांत्रिक गोष्टी शिकवत असताना बाजारपेठ कशी उपलब्ध करायची यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लाइव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून बाजारपेठेशी जोडणीपर्यंतची मदत, यातून काय होतं तर तिचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. देशात 10 कोटीहून अधिक ग्रामीण कुटुंब ही 92 लाख सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये संघटित आहेत. आज 3.5 कोटीहून अधिक सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्य या लखपती दीदी झालेल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागातली महिला कष्ट करत नव्हती का? करत होती. ती पशुपालन, घरगुती उत्पादन, छोट्या व्यवसायात काम करत असली तरी त्याची औपचारिक बाजारपेठेत काही स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंद नव्हती. ती आता होऊ लागली. सेल्फ हेल्प ग्रुपच्या मॉडेलमध्ये त्याच महिलांना बँकिंग कर्ज, व्यवसाय, ब्रँडिंग, बाजारपेठ यांच्याशी जोडलं जात आहे आणि महिलांना सक्षम केलं जात आहे. आज 3.5 कोटीपेक्षा अधिक महिला लखपती दीदी म्हणून सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महिला म्हणजे केवळ मदतीची गरज असलेली व्यक्ती नाही, तर या चौकटीऐवजी ग्रामीण महिला ही उद्योजक, आर्थिक भागीदार अशी तिची ओळख निर्माण होती आहे. आणि म्हणूनच राष्ट्र सेवा म्हटलंय. ही काही राजकीय घोषणा नाही, यातून आर्थिक परिणाम काय साध्य होतो ते महत्वाचं. महिलेचं उत्पन्न वाढल्यामुळे तिच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत आणि तुलनेने तिच्या स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. स्थानिक पातळीवरती तिच्या व्यवसायातलं योगदान वाढतंय आणि ग्रामीण बाजारपेठेतले आर्थिक व्यवहार सुद्धा यामुळे वाढत आहेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. लखपती दीदीचा केंद्रबिंदू फक्त महिलेला मदत करण्यापेक्षा तिचं उत्पन्न वाढवणं, तिला व्यवसाय करायला शिकवणं, तिने तयार केलेल्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देणं आणि त्यातून

0: तिची आर्थिक निर्णय क्षमता वाढवून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत तिला सहभागी करणं हा आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या दूरदर्शी भूमिकेमुळे आज देशातल्या लाखो महिलांच्या आकांक्षांना नवं बळ मिळालंय. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून मिळणारं आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक प्रशिक्षण यामुळे यशस्वी उद्योजिका अशी त्यांची ओळख बनू लागलीय. कुटुंबावरची आर्थिक निर्भरता संपू लागलीय, समाजातली प्रतिष्ठा वाढू लागलीय. याच पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या वीणा लाड या लाभार्थी लखपती दिदींचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया त्यांच्याच शब्दात.
2: माझ्या बचत गटाचे नाव महालक्ष्मी माऊली महिला बचत गट. सर्वप्रथम मी गृहिणी होती, घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. बचत गटाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रदर्शन भरवले जायचे. प्रदर्शनामध्ये मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थाच्या विक्रीतून मिळालेला नफा पाहून मी प्रेरित झाले आणि उद्योगाची संकल्पना डोक्यात आली आणि पुढे विविध खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण घेतले. सूक्ष्म लघु उद्योग अन्न प्रक्रिया अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बदलत्या शैलीनुसार नाश्त्याचे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या सहाय्याने लखपती दीदी योजनेमुळे कर्ज मिळण्यास मदत झाली आणि कर्ज मिळाल्यानंतर घरगुती खाद्यपदार्थ जसे की मोदक, पुरणपोळी, विविध प्रकारच्या दिवाळीचा फराळ मोठ्या प्रमाणात बनवला. वर्षाच्या सरासरी अंदाजे 1,15,000 ते 16,000 उत्पन्न मिळायला लागले. आम्ही बनवलेले पदार्थ घरगुती चवदार स्वच्छ जागेवर बनवत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आणि ग्राहकांच्या पसंतीलाही उतरला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी हा हातभार लागला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. आर्थिक कुटुंबात छोट्या मोठ्या निर्णयात माझा सहभाग वाढलाय. समाजामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण झाली. महिलांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून जो मान सन्मान दिला जातो त्याचा मला सार्थ अभिमान आहे. भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीने ही लखपती दीदी योजना आणून महिलांच्या सक्षमीकरणाला मोठा आधार दिला.
1: श्रोते हो, खरं तर लखपती दीदी योजनेची यशस्वी अंमलबजावणी शक्य झालीय ती देशभरात विस्तारलेल्या बचत गटांच्या जाळ्याच्या माध्यमातून. महिलांमधली उद्योजकता हेरणं, त्यांना एकत्र करणं, या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य ते प्रशिक्षणासाठीचा दुवा बधणं आणि प्रत्यक्ष उत्पन्न मिळवण्यासाठी बाजारपेठा ते कौशल्याधारित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं मोठं काम हे बचत गट करत आहेत. एका अर्थानं आर्थिक संधींपासून वंचित असलेल्या देशातल्या महिलांची लखपती दीदी ही ओळख बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प हे बचत गट साकार करत आहेत. हीच भूमिका अधिक समजावून सांगत आहेत मुंबईतील आधार महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष योजना ठोकळे.
3: आज लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामकाज, आर्थिक शिस्त, पंचसूत्री योजनेचं योग्य पालन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोद्योग अभियानांतर्गत उमेद म्हणजे लखपती दीदी कार्यक्रमासाठी आमची निवड झाली होती. सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणावर आमची संस्था गेली 17 वर्ष काम करते. महिलांच्या मनात साशक्तता आणि थोडी भीती होती, आपण व्यवसाय करू शकतो का, घरचे पाठिंबा देतील का. नंतर लखपती दीदीच्या माध्यमातून या बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमची संस्था गेली अनेक वर्ष त्यांना सहाय्य करत आहे. महिलांची आवड काय आहे, त्यांची स्थानिक उपलब्धता काय आहे, बाजारपेठातील मागणी काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक व्यवसायाची निवड ही स्वतंत्रपणे केली जाते. मग ते ग्रामीण भागातील बचत गट असतील किंवा शहरी भागातील बचत गट असतील. जर शहरी भागातील बचत गट असतील तर त्यांना आम्ही बचत गटाच्या सहाय्याने आर्थिक सहाय्य मिळवून देणं म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना छोटे छोटे कर्ज उपलब्ध करून देणं. मग ते स्थानिक लेवलला काय व्यवसाय करू शकतात, तर ग्रामीण भागात असेल तर दुग्ध व्यवसाय करू शकतात, शेळी पालन करू शकतात, कुक्कुटपालन करू शकतात, असे शेतीपूरक व्यवसाय ते करू शकतात. हे झालं ग्रामीण भागातलं. पण जर का आपण शहरी भागातलं घेतलं तर शहरी भागात काय, तर जे ग्रामीण भागातले बचत गट आहेत त्यांच्याकडून आम्ही घरगुती मसाले असतील, लोणची असेल, पापड असेल, असे जे वस्तू आहेत इकडे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतो. आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागातून बचत गटाला आपण काय देऊ शकतो, तर अनेक जे आपण छोट्या महिलांसाठी जे प्रशिक्षण दिले जातात त्याचे कपडे शिवले जातात, हे कपडे आपण तिकडे देऊन आणि त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण आणि शहरी भागाची देवाणघेवाण करून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून हे जाळं विणलेलं आहे. संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये अनेक महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळी पालनसाठी उद्योग व्यवसाय सुरू करून दिलेले आहे. बचत गटाच्या महिलांचे युनिट तयार करून त्यांनी

0: 10 महिलांना एकत्र येऊन त्या महिलांनी प्रशिक्षण घेतलंय आमच्याकडे. मग ते कसं, ते नियोजनाचं प्रशिक्षण घेतलंय, मग त्यांनी नर्सिंग कोर्सचंही प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना पेशंट केअर असिस्टंट म्हणूनही काम मिळू लागलं, मग त्यांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना ते पार्लरमध्ये जॉब मिळू शकला किंवा स्वतः स्वतंत्रपणे व्यवसाय करू शकल्या. अशा ह्या बचत गटांना अर्थसहाय्य म्हणजे मुद्रा लोनच्या माध्यमातून किंवा दुसरे कुठले छोटे लोन असतील त्याच्या माध्यमातून असे आम्ही यांना लखपती दिदी योजनेद्वारे त्यांना बँकांकडून कर्ज काढून दिलं, इतर आर्थिक सहाय्य मिळवून दिलं. महिलांना बँक लिकेज मुद्रा योजना असेल, फिरती निधी भांडवल असेल, आवश्यक कागदपत्र असतील, व्यावसायिक आराखडा तयार करण्यासाठी लागणारी मदत असेल, गटांना चांगल्या काय पतसंस्थांमुळे बँकांशी थेट समन्वय साधू शकतील किंवा सुलभपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आज स्थानिक शहरी किंवा ऑनलाईन बाजारपेठ मिळवून दिलेली. आणि महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील अशा अनेक योजनांमुळे या महिला बचत गटांच्या लखपती दिदींना फायदा झाला आहे. आज महिलांची वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वरती पोहोचलेलं आहे. त्याचं कारण आहे कुटुंबातला सकारात्मक बदल, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, कुटुंबातील आर्थिक तणाव दूर झालेला आहे. ह्या दर्जेदार शिक्षणामुळे आरोग्यासाठीही महिला स्वतः निर्णय घेऊ शकतात, खर्च करू शकतात, ज्यामुळे घरातील आणि समाजातील त्यांचा आदर वाढला आहे. आता या लखपती दिदी योजनेमुळे खूप सगळ्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मला असं वाटतं की या नव्या ओळखीबद्दल अजून खूप काही आपल्याला करता येऊ शकतं. आधी फक्त चूल आणि मूल या चौकटीत महिला होत्या, पण आता या चौकटीतून बाहेर काढून लखपती दिदी आणि ज्या महिला कधी बँकेत जाऊ शकत नव्हत्या, ज्या महिलांनी बँकेचे व्यवहार कळत नव्हते, आज त्या महिला बँकेत जातात, त्यांना व्यवहार कळतो. या केंद्र सरकारच्या योजनेमुळे महिला उद्योजिका बनलेल्या आहेत, महिला निर्भीडपणे बँकेत जातात आणि बाजारात व्यवहार करतात. बचत गट केवळ महिन्याला 100 रुपये जमा करणारा नसून तर आर्थिक स्वावलंबन आणणारी एक भक्कम संस्था म्हणून आज ओळखला जाऊ शकतो, हे फक्त आणि फक्त लखपती दिदी या योजनेमुळे आज मिळालेलं आहे.
1: श्रोते हो, लखपती दिदी योजनेनं तळागाळातल्या महिलांना उपलब्ध करून दिलेल्या संधीनं त्यांच्या जगण्यात नेमका काय बदल घडवून आणला हे जाणून घेऊया या योजनेच्या आणखी एक लाभार्थी स्वाती नवले यांच्याकडून.
2: बचत गटाशी जोडण्या जाण्यापूर्वी माझ्या घरची आर्थिक परिस्थिती फार हालाखालीची होती. घरगुती काम करावं लागत होतं, मुलांच्या शिक्षणासाठी व इतर भौतिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पैसा कमी पडायचा आणि माझ्या आजूबाजूला परिसरात अशा अनेक महिला होत्या की त्यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच्यातनं माझ्या मनात एक कल्पना उभी राहिली की या महिलांना सक्षम करून त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक गरज भागवावी, त्यासाठी बचत गट ही संकल्पना प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला उतरवण्यासाठी एक मनात संकल्प केला. प्रारब्ध या नावाचा महिला बचत गट सुरू करून मी त्याच्यावर काम करण्याची सुरुवात केली. आम्हाला लखपती दिदी उपक्रमा अंतर्गत व्यापार दुकान व्यवसाय जसे भाजी छोटे मोठे रेडीमेड कपडे विकणे ज्वेलरी विकणे याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच मुख्य म्हणजे उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन व्यवसायाचे नियोजन मार्केटिंग बँक कर्ज आर्थिक व्यवसाय पॅकेजिंग व ब्रँडिंग तसेच ऑनलाईन कशी विक्री करावी याचे प्रशिक्षण सुद्धा मिळाले. त्या आधारावर अनेक महिला माझ्याशी जोडल्या गेल्या व अनेक गट मी स्थापन करत जवळजवळ 150-200 बचत गटापर्यंत पोहोचली. महिला बचत गट चालू केल्यानंतर माझा उद्देश होता जास्तीत जास्त महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना बघून मला त्या यशाचं खूपच अभिमान वाटतं. महिला सक्षमीकरण चे काम करताना मी एवढंच सांगेल की मी महिला सक्षमीकरण नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचे प्रभावी कार्य बचत गटाच्या माध्यमातून करत आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या नेतृत्वात विकास घडवण्याचा आपला विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म पातळीवर केलेल्या नियोजनाचं उदाहरण म्हणजेच लखपती दिदी ही योजना आणि हेच त्यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली

0: मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. आज आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला नेहमीप्रमाणे हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार आपल्याला हवामानाचा अंदाज देत आहेत.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26, 27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 29 व 30 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये 26, 27 व 28 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 29 व 30 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 86 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 74 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी 28 व 29 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या, तसेच 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 62 ते 69 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यासाठी 28 व 29 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26 व 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या, तसेच 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या, तसेच 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 76 ते 82 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता

0: 53-66%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी 28 व 29 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 28 व 29 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या खरीप पिकांची तसेच पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज आताच आपण ऐकलात. मंडळी, आता कार्यक्रमामध्ये आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पावणं ऐकूया. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि भाऊ, नेहमीप्रमाणेच आपण कार्यक्रमाची सुरुवात ही उशिरा आलेल्या पत्रांपासून करणार आहोत.
2: नक्कीच.
3: पण भाऊ, तू बघतोयस ना की कार्यक्रमांच्या धावपळीमुळे आपल्याकडे उशिरा आलेली पत्र भरपूर आहेत.
2: खरंय.
3: त्यामुळे आपण पटापट उशीर आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला सुरुवात करूयात.
2: तर हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी अयुब सय्यद, बाळराजी अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांचं हे पत्र आहे. यांनी आपण गणपतीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्हाला आवडतात असा अभिप्राय त्यांनी दिलाय.
3: बर, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, शौर्य, सीमा, राजवी, शीतल, अंजली, स्नेहल, भूमिका, संकेत, हरी, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, तानाजी, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्वप्नाली, स्नेहल मोरे, सुवर्णा पाटील आणि भरत बनकर यांचं.
2: बर,
3: तर भाऊ, यांची आपल्याकडे दोन पत्र आलेली आहेत बर का. एक म्हणजे आपण दही हंडी किंवा गोपाळकाला म्हणू शकतो याबद्दल विचारलेल्या हुमानादाखल आणि दुसरं म्हणजे आपण गणपतीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल आलेलं हे पत्र.
2: बर,
3: आणि यासोबतच त्यांनी आपल्या बऱ्याचशा कार्यक्रमांना पोहोच दिलेली आहे. आपले बरेचसे कार्यक्रम ते दररोज न चुकता ऐकत असतात असं त्यांनी कळवलं आहे.
2: वळतोय पुढच्या पत्राकडे. वंदे मातरम श्रोता संघ अक्षय, पूनम, अभय, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोलीचे श्रोते, सुशांत, कविता लोहार कागलचे, दिव्या, आकाश, नीता मांडवकर सरनोबतवाडीचे.
3: बर,
2: यांनी आपण मोदकाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवले आणि त्याचबरोबर गत आठवड्यात सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला गणपती विशेष हा कार्यक्रम खूप आवडल्याचं त्यांनी कळवलंय.
3: बर, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, मेघा सुभाष सातवेकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, आशा आणि किशोरी गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाड्याचे हे श्रोते. तर यांनी देखील मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून कळवलं आहे. यासोबतच त्यांनी एक हुमान सुद्धा आपल्याला लिहून पाठवलं आहे.
2: बर, मधमाशी पालन संदर्भातली मुलाखत खूप आवडल्याचं कळवणारं हे पत्र. मध काढण्याची पद्धत त्याबरोबर राणीमाशीचं कार्य याविषयी सविस्तर माहिती त्यातून समजली आणि सोबत मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी दिलेलं आहे. श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथले.
3: हे पत्र पाठवले चिकुर्डे तालुका ईश्वरपूर इथून श्रद्धा कुंभार, ओंकार, संतोष, सायली, प्रमोद, अनिता, अशोक, सविता, कृष्णात कुंभार, गिरीजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, मंगल सुभाष तोडकर, सुरेख नानासो कराळे, संभाजी विभूते, पद्मजा प्रशांत विभूते यांचं.

0: बर
1: यासोबतच देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे यांचं. तर यांनी देखील मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की कृषी संवादमध्ये मधुमक्षिका पेटंट याविषयी डॉक्टर दीपक ठमके यांनी दिनकर चौगुले यांची घेतलेली मुलाखत आम्हाला खूपच आवडली. यासोबतच 14 सप्टेंबर रोजी 6:40 धनंजय गोखले यांचं अथर्वशीर्ष दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं मनोगत आम्हाला खूप आवडलं.
0: संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांचं पत्र आहे दत्तवाड तालुका शिरोळ इथून. यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
1: तर भाऊ यांची एकूण 3 पत्रं आहेत आपल्याकडे.
0: बर
1: एका पत्रामध्ये दही हंडी, दुसऱ्या पत्रामध्ये गणपती आणि तिसऱ्या पत्रामध्ये मोदक हे आपण विचारलेल्या हुमानांचं अचूक उत्तर त्यांनी आपल्याला लिहून पाठवलं आहे. तर हे पुढचं पत्र आपल्याला लिहून पाठवलंय जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांचं. तर यांनी आपण मोदकाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतायत की कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम आम्ही नेहमी ऐकत असतो. सर्वच कार्यक्रम आपण बहारदार सादर करता. तसंच आपल्या कार्यक्रमात आलेल्या सर्वच श्रोत्यांच्या पत्रांना आपण सामील करून घेता आणि त्यांना पोहोच देता. आपण शेतीविषयक जो कार्यक्रम सादर करता तो आम्हाला खूप आवडतो. तो अगदी आम्ही मन लावून ऐकत असतो आणि आपला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आमचा अत्यंत आवडीचा आहे.
0: विद्यानगर कवठी महांकाळ इथल्या श्रोत्यांचं पत्र संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर यांचं. यांनी गणेशोत्सव हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे, सोबत मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दुसऱ्या पत्रात दिलेलं आहे. आणि दोन्ही पत्रात अभिप्राय दाखल ते म्हणतायत की मधुमेह याबद्दल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जी उपयुक्त माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप छान होती. याशिवाय कृषी वार्ता कार्यक्रमात मोगरा लागवड याविषयी जी माहिती सांगण्यात आली ती सुद्धा उपयुक्त होती. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे यांनी. तर यांनी आपण गणपतीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: 6 स्टार रेडिओ श्रोता संघ अंजू, शनिराज, रवी, छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीर इथले हे श्रोते, तर यशवंतराव चौगले वाघवे तालुका पन्हाळ्याचे यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
1: हे पत्र पाठवलंय बेळगुंदी इथून मालती दातार यांनी. तर यांनी आपण मोदकाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
0: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजीचं हे पत्र. या श्रोत्यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 13 सप्टेंबर रोजी 7:30 प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. कार्यक्रमात गणेश चतुर्थी सणाचं औचित्य साधून ऐकवण्यात आलेली गौरी गणपती बाप्पाची सगळी गाणी श्रवणीय, भक्तीपूर्ण आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी होती, छान होती. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
1: भाऊ हे पुढचं पत्र जे आहे ना ते आपल्याला पाठवलंय स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूत, सोन्या आणि बब्या यांचं. आणि यांची एकूण 3 पत्र आहेत बर का आपल्याकडे. एक म्हणजे दही हंडी, दुसरं गणपती आणि तिसरं मोदकाबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्या दाखल.
0: बर
1: आणि अभिप्राय पण यांनी लिहून पाठवलाय.
0: काय म्हणतायत ते.
1: तर भाऊ हे असं म्हणतायत की 25 ऑगस्ट रोजी किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती याविषयी स्नेहल घोरपडे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूपच उपयुक्त वाटली. याबरोबरच 15 सप्टेंबर रोजी किसानवाणी या कार्यक्रमामध्ये नाचणी प्रक्रिया आणि त्याविषयीची जी माहिती आपण प्रसारित केली म्हणजेच डॉक्टर दीपक ठमके यांनी शिवानी ठोंबरे यांची घेतलेली मुलाखत आम्हाला खूपच आवडली.
0: तर अक्का उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि कार्यक्रमात आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची. पण भाऊ सगळ्यात आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
0: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं

0: ना घोडा ना हत्ती ना रथ, बाप्पांची स्वारी माझ्यावरच। लहान असून काम मोठं करतो, गणरायांना मी घेऊन फिरतो, तर ओळखा पाहू मी कोण।
1: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे उंदीर। चला तर मग या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या प्रत्येक पत्राला आता आपण पोहोच देऊयात। हे पहिलं पत्र आपल्याला लिहून पाठवलंय महेश्वर रेडिओ श्रोता संघ, सारिका नवाळे, लहुराज नवाळे, नवाळे परिवार, मुक्काम पोस्ट, महे, तालुका करवीर इथून। याचबरोबर डॉक्टर विशाल, डॉक्टर ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील, मुक्काम पोस्ट सुळे, तालुका पन्हाळा इथले श्रोते। तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर उंदीर हे लिहून पाठवलं आहे। सोबतच हे असं म्हणतायत की 21 सप्टेंबर रोजी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये जो आपण हवामान अंदाज आणि रामराम पाहुणा कार्यक्रम प्रसारित केला तो आम्हाला खूप आवडला।
0: दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते, तर शिवानी कांबळे, अलाबादकर, निगडी पुणे इथल्या या श्रोत्या यांनी मूषकराज अर्थात उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय।
1: उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय। श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी। याचबरोबर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडखेहाळ तालुका निपाण इथले श्रोते। तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झालेला गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आम्हाला खूप आवडला। यासोबतच त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला बेहद आवडले। या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे।
0: देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे श्रोते, तर संगीता, बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते यांनी सुद्धा उंदीर मामा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय।
1: हे पत्र पाठवलंय सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून। तर यांनी देखील उंदीर मामा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। सोबतच हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम फार छान असतात आणि आम्हाला ते खूप आवडतात। गौरी गणपतीच्या काळात आपण सांगितलेली हुमाना देखील खूप छान होती, तसंच आपण लावलेली गाणी देखील खूप खूप खूप छान होती। या सगळ्या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे।
0: चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा आणि सागर पाटील, राजाराम गायकवाड, तेरवाडचे श्रोते, त्याचबरोबर राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते यांनी अर्थातच उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय।
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा, दगडू सुतार, भाटणवाडी, कोमल, सागर, आरव, सरकार, राधिका, दयानंद कांबळे, आमजाई, भरवडे इथले श्रोते। तर यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय। यासोबतच हे असं म्हणतात की आम्हाला आपले कार्यक्रम खूपच आवडतात, आपले कार्यक्रम बहारदार, श्रवणीय, संगीत प्रधान, माहितीपूर्ण आणि खूप छान असतात, त्यामुळेच ते आम्हाला खूपच आवडतात।
0: मूषक अर्थात उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय। श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे।
1: हे पत्र पाठवलंय विजय चव्हाण इंदूरकर, तेजस्विनी चव्हाण, माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत चव्हाण, वारणा, शहापूर तालुका पन्हाळा, अनुराधा, शिवाजी साळुंखे, आळते तालुका हातकणंगले, शाहीर, शंकर सराफदार, रमेश पेजे आणि विजय शहापूरकर, चांदोली वसाहत, महादेवनगर, माले तालुका पन्हाळा इथले श्रोते। तर यांनी उंदीर मामा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय। यासोबतच कृषी वार्ता, शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील त्यांनी कळवलं आहे।
0: उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र मारुती पाटील ग्रीसवाला शाहूनगर परितेहून, तर श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्तालाड, पी रामजी, मौजे ठेकपुरलीचे।
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय अतुल गौतमी, धम्मदिना,

0: अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण अनिता, राहुल भमिष्ठे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमन, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूरचे हे श्रोते यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत गणेश परीट, अनिल परीट चंदूरचे, तर कीर्तिका प्रशांत बन्ने मुक्काम पोस्ट शिर्डी तालुका शिरोळ इथले.
0: हे पत्र पाठवले रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, सुलेंद्र आवटे, पांडुरंग कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, अरुण कांबळे येळगुडचे हे श्रोते आणि यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले आणि आम्हाला कृषी संजीवनी हा कार्यक्रम खूप आवडला असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. सिक्स स्टार रेडिओ श्रोता संघ अंजू, शनिराज, रवी, छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीरचे हे श्रोते, तर यशवंतराव चौगले वाघवे तालुका पन्हाळ्याचे. या श्रोत्यांनी दोन पत्र पाठवली आहेत आणि दोन्ही पत्रात दोन हुमानं त्यांनी लिहून पाठवलेले आहेत. तर या हुमानांचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करूया.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे, तुषार कुरणे, प्रसिंक कांबळे, रेखता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूरच्या श्रोत्यांचं. तर यांनी देखील उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला कृषी वार्ता हा कार्यक्रम खूप आवडतो असं देखील कळवलं आहे.
1: 21 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात वेळेवर आणि उशिरा आलेल्या भरपूर पत्रांना अभिप्रायांसह पोहोच देण्यात आली आणि यातल्या हुमानाचं अचूक उत्तर आहे उंदीर किंवा मूषक. असं म्हणत बऱ्याचशा कार्यक्रमांबद्दल या श्रोत्यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. यामध्ये ते म्हणतायत की 18 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला गीत बहार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यात शबाना आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपटातली गाणी सदाबहार कर्णमधूर छान होती. या कार्यक्रमातून अभिनेत्री शबाना आझमी यांचा प्रेरणादायी प्रवास अलगद उलगडून दाखवण्यात आला. त्याबद्दल आकाशवाणी केंद्राला खूप खूप धन्यवाद. 21 सप्टेंबर रोजी सकाळी माझे जीवन गाणे हा जो कार्यक्रम प्रसारित झाला या कार्यक्रमात 70 वर्षांच्या आजोबांचा प्रेरणादायी जीवन प्रवास हा सुद्धा आम्हाला खूप आवडला. त्यांनी 52 वेळा केलेलं रक्तदान, नेत्रदान, देहदानाचा संकल्प, समाजकार्य हे सगळं आम्हाला सतत प्रेरणा देत राहील ही प्रेरणादायी मुलाखत प्रसारित केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले आहेत. 19 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम देखील आवडल्याचं ते कळवत आहेत. यात रावसाहेब शिरोळे लिखित लेखन हा वैचारिक बंध जो प्रसारित झाला तो सुद्धा खूप छान होता. आणि हे पत्र प्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेचे महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर गार्गे आणि शची पाटील.
0: खूप छान भाऊ. तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, पंचशील नगर, वरणगे इथले श्रोते. तर यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम म्हणजेच आपली आवड, शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे कार्यक्रम आम्हाला मनापासून खूप खूप खूप आवडतात. तसंच आपल्या केंद्रावरून 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गौरी गणपती विषयी जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. कारण गौरी गणपतीचा सण कोणकोणत्या प्रकारे साजरा केला जातो याची उपयुक्त माहिती आम्हाला या कार्यक्रमामधून समजली. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. माझ्या हातातलं हे शेवटचं पत्र आहे बरं काका. महादेवराव डोंगळे, शरण्या डोंगळे, आदित्य डोंगळे, घोटवडे तालुका राधानगरीचे, तर गोकुळ शिरगाव तालुका करवीरहून रेयांत, शिवतेज आणि रश्मीन खतकर यांचं पत्र. यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: आणि भाऊ माझ्या हातातलं पण हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, प्रतिभाताई आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले श्रोते. तर यांनी उंदीर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: तर अक्का आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
1: तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. वर्षातून एकदा पितरांचा केला जातो सन्मान, कावळ्यांनाही दिला जातो मोठा मान. 12 महिन्यांपेक्षा वेगळं आहे या महिन्याचं नाव, तर ओळखा पाहू तो महिना कोणता.
0: अगदी

0: नक्कीच या महिन्याचं औचित्य साधून भाऊ तू हे हुमान विचारलं आहेस.
1: अर्थातच हुमानाचं उत्तर अगदी सोपं आहे.
0: पण तरी देखील मी आपल्या श्रोत्यांना हे हुमान पुन्हा एकदा सांगते. वर्षातून एकदा पितरांचा केला जातो सन्मान, कावळ्यांनाही दिला जातो मोठा मान. 12 महिन्यांपेक्षा वेगळं आहे या महिन्याचं नाव, तर ओळखा पाहू तो महिना कोणता ते. तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे,
1: राम राम पाहुणा, किसानवाणी विभाग द्वारा सहायक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
0: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आणि तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
1: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा राम राम
0: आणि अक्काचा नमस्कार. मंडळी, राम राम पाहुणा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण त्यापूर्वी आपण जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी आपण माहिती ऐकू शकाल। हा या माहितीचा भाग दुसरा। तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये देशी गायींचं पालन आणि सेंद्रिय शेती याविषयी ऋषिकेश पाटील यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र आम्हाला इथंच निरोप द्या। पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार।

माझ शेत माझ शिवार। माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। माझं शेत माझं शिवार निवेदन सायली चौधरी। या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके। आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: सुरु झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: आपल्या हातात उठ रे वेळ नको घालू आता.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
4: भरधाव वेगात वाहन चालवाल,
5: लाख मोलाचा जीव गमवाल,
4: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
5: जन्मभर सुखानं प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
4: जीव धोक्यात घालू नका,
5: अवजड सामान वाहू नका,
4: जीव धोक्यात घालू नका,
5: वाहन चालवताना अतिभार नको,
4: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
5: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
4: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
5: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
6: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.
3: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्र.
7: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष

0: आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबियांच्या पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला, उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायची आहे असंही ते म्हणाले.
2: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा कॉलेज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चाने केली पाहिजे. दुष्काळाचं काही ठिकाणी एक एक मुद्दा आहे ते सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभाग तर करेलच.
0: पशुधन विम्यासाठी एकच आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारं पशुधन विमा योजना पोर्टल आज सरकारनं सुरू केलं. यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या जनावरांसाठी पॉलिसी जारी करणं, दाव्यांची प्रक्रिया, देखरेख आणि अहवाल तयार करणं यांसारख्या प्रक्रिया सुलभ होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला असल्यानं त्या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. शिवाय राज्य शासनानं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं आहे. 7वी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरण

0: चा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला, त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेरी सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72,772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22,780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4,130 रुपयांनी स्वस्त झालं, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागं 4,030 रुपयांनी कमी झाल्या, त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागं 9,300 रुपयांनी स्वस्त झाली. टाटा इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपन्यांचं टाटा सन्समध्ये विलीनीकरण करावं असा प्रस्ताव टाटा ट्रस्टनं दिला आहे. हे विलीनीकरण झालं तर टाटा सन्सचा बँकेतर वित्तीय कंपनी तसंच कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी दर्जा जाईल आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे त्यांना शेअर बाजारात नोंदणी करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार हे विलीनीकरण होणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं असंही टाटा ट्रस्टनं सुचवलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची 14वी बैठक आज मुंबईत झाली. ऊर्जा, पायाभूत सेवा सुविधा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या नवीन संधीबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह द्विपक्षीय प्रतिनिधिमंडळानं या चर्चेत भाग घेतला. भारतात सुमारे 5 कोटी शालेय विद्यार्थी अजूनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जगात अशा मुलांची संख्या 24 कोटी 40 लाखांच्या पुढे आहे आणि भारतात ही संख्या सर्वात जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदक संख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण आणि 20 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह एकंदर 45 पदकं जिंकून पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. भालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5,000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुरा आशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं. मुष्टियुद्ध स्पर्धेत लोवलीना बोरगोहाईन, प्रिया घंगस आणि कपिल पोखरिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यानं भारताची आणखी 3 पदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हॉकीत पुरुषांच्या अ गटात भारतानं बांगलादेशाचा पराभव करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. स्क्वॉशमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: नेपाळमधल्या मणांग जिल्ह्यात माउंट हिमलुंग या पर्वताच्या गिर्यारोहण तळावर हिमस्खलन झाल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना झाली तेव्हा विविध गिर्यारोहण कंपन्यांचे 24 पेक्षा जास्त मार्गदर्शक आणि सहाय्यक कर्मचारी या तळावर उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. एमपीएससीनं राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित दिदी

उपग्रह वाहिनीवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर शिवाजी इंगरुलकर यांनी सादर केलेले हे लोकसंगीत.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात पुढलं लोकगीत आपण ऐकणार आहोत शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. हे आदिवासी गीत आपण ऐकूयात.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रंजना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढे ऐकूयात वारा कांत यांची रचना विवेक केळकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9 हे इंग्लिश बातमीपत्र, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक, स्पॉटलाईट 9:15 आणि पब्लिक स्पीक 9:30 प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 10:20 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांच्या स्वरात वृंदा भामरे यांची ही रचना आहे, अभिजित राणे यांचं संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढे ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरात डॉक्टर रेखा गंधेवार यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर राजेश सेन यांचं ध्रुपद धमार गायन, राग आलाप द्रुत आलाप, राग अभोगी. त्यांना पखवाज साध आहे सुहास गवळी यांची, ताल आहे चौताल आणि बंदिशीचे बोल आहेत कौन भरम भुलारो. ऐकूया डॉक्टर राजेश सेन यांचं ध्रुपद धमार गायन, राग अभोगी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत डॉक्टर राजेश सेंद यांचं ध्रुपद धमार गायन राग अभोगी. त्यांना पखवाज साथ केली होती सुहास गवळी यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.